103 मेगाहर्ट्स एफएम ध्वनीला हरिणवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर 10 आषाढ 1948 अर्थातच 2 जुलै 2026. सकाळची 5:59 होत आहेत. आमच्या प्रसारणाला मंगलवाद्यानं सुरुवात करीत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. मंगल प्रभात या कार्यक्रमात आपलं स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील गौदी माडगुळकर यांची रचना करीत आहोत. संगीतबद्ध केली आहे स्नेहल भाटकर यांनी.

अजितली महे यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकारामांचा अभंग आत्ताचा पण ऐकलाय. गायिका होत्या अश्विनी भिडे. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील पारंपरिक रचना, संगीतबद्ध केली नंदू होनाप यांनी.

फैयाज यांनी गायलेला संत गोरा कुंभार यांचा अभंग आपण ऐकलात आणि यानंतर कार्यक्रमात ऐकूया समूह स्वरातील देशभक्ती गीत दुर्गा कांगो यांच्या गीताला संगीत अनिल आगरकर यांचं.

समूहस्वरात देशभक्ती गीत आपण ऐकलं आणि यासोबतच मंगल प्रभात हा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. नमस्कार.

0: मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून प्रसारित करण्यात आला. श्रोते, सकाळचे 6:30 झालेली आहेत. आता ऐकूया भावना याविषयी स्नेहल आदेवार यांचं चिंतन.
1: भावना. भावनेची सर्वसाधारण व्याख्या करायची असेल तर मानवी मनात होणाऱ्या आंदोलनाला भावना असे म्हणतात. नैसर्गिक भावना, धार्मिक भावना, सांस्कृतिक भावना, राष्ट्र भावना ही सारी भावनांची वैश्विक परिमाणे आहेत. प्रत्येक मनुष्याचं एक आपलं भावविश्व असतं. आपले विचार, तर्क, स्वभाव, व्यक्तिमत्व, सवय, वृत्ती, संस्कार सगळे भावनेवर अवलंबून असतात. भावनेचे चढ उतार कधी सौम्य तर कधी तीव्र असतात. आपण करीत असलेल्या प्रत्येक कृतीत भावना दडल्या असतात. मनुष्य एकतर भावशील असतो अथवा भावना प्रधान. एवढेच नाही तर कलेशी समरसून जाणे यातही भावना असतातच. क्रीडा, संकटे, परिस्थिती, वातावरण या सर्वात मनुष्याच्या प्रतिक्रिया भावनिक असतात. काही वेळा या भावनिक प्रतिक्रिया स्वाभाविक असल्या तरी बरेचदा त्या भावनांना तर्काची कसोटी लावणे हिताचे ठरत असते. अनेकदा आपण हळवे होतो, त्यातच अनेक भावनिक निर्णय घेतले जातात. आपल्या मनाला केवळ प्रतिसादाची प्रतीक्षा असते, त्यात सल्ले नको असतात. पण जर भावनेमागे जाणीव, कृती, आस्थान असेल तर त्यात प्राण राहत नाही. त्या कृत्रिम आणि निर्जीव वाटू लागतात. अशा भावना म्हणजे वरपांगी केलेली नुसतीच सजावट असते. संशोधन असं सांगतं की आपल्या मेंदूला भावनांमध्ये गुरफटणे फार आवडते. गुंतलेल्या मेंदूला जागृत करण्याचे काम जाणीवपूर्वक आपण करायला हवं. भावनांनी वेढलेल्या दाट धुक्यातून निघायला शक्ती द्यायला हवी. शेवटी आपणच आपल्या मेंदूचा एकमेव आधार आहोत, नाही का? भावना अधिक अनार होऊ न देता कृती करणे प्रत्येकाला जमायला हवं. कारण भावनेच्या भरात एखाद्याला शब्द देणे, प्रतिज्ञा करणे, वचन देणे अशी आवाहने केली जातात. समाजात वावरत असताना आपण आजूबाजूला काही लोक बघतो जे फार संवेदनशील असतात. त्यांच्या भावना कधी कशा दुखावल्या जातील, ते कशाचा काय अर्थ काढतील, कशाने नाराज होतील याचा अंदाज येत नाही. हे लोक आपल्या भावनांच्या कोशात एवढे गुरफटलेले असतात की ते कमळात अडकलेल्या भुंग्याप्रमाणे बाहेरच येऊ शकत नाही. अशी माणसे स्वतःच्या भावनांचे गुलाम असतात. इतरांनी त्यांच्या भावनांचे गुलाम बनणे ही भावनिक ब्लॅकमेलिंग असू शकते. भावनांचा माणसाने सकारात्मक उपयोग केला तर आनंदाच्या लहरी येतात. भावनेमध्ये इतकी विविधता आहे, त्यांच्या इतक्या रंगीत छटा आहेत की त्याची कल्पना करणे कठीण. भावना नसतील तर जीवन वृक्ष कोरडे, निरस, यंत्रवत होईल. कधी आपण भावना दूर ठेवून निर्णय घेतो, कधी त्याला गोंजारतो, कधी विचार भावनांवर मात करतात, कधी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ ठरते. जसा देव भावाचा भुकेला आहे तसाच मनुष्य देवासारखा भावाचा भुकेला आहे. भावनेचा मूळ आधार अथवा ते व्यक्त करण्याचे साधन देहबोली, चेहऱ्यावरचे हावभाव तसेच मौन आहे. भावनिक नियोजन करणे जमायला हवं. आपल्या भावनांचे स्वामी आपण व्हायला हवं. भावनांचा आदर करावा. समोरचे ताट द्यावे बसायला पाठ नाही, पण भावनांचे दान देत राहावे. हे दान खूप काही देत राहते. भावना शेअर कराव्या, पण भावना समस्या न होता समाधान झाल्या पाहिजे. तसे पाहिले तर भावनांच्या उद्रेकाचे क्रांतिकारी कार्यात रूपांतर होणे सहज सोपे आहे, कारण त्या असतातच आपल्या हाताशी. इनर इंजिनिअरिंगने भावनांचे पूल बांधायला हवे. भावनिक आंदोलने सुखद असतील ती दुःखद असतील तर उच्च रक्तदाब, मधुमेह, मनोविकार यासारखे आजार निर्माण होतात. भावना रम्य जीवन जगणं फार सुखदायक असतं. त्याने जगण्यावरचे प्रेम वाढते. आपल्या मुलांचा आपण भावनांक वाढवायला हवा. बालपणाच्या भावना पुन्हा भेटत नाही. अर्धवट उमललेल्या कळीसारख्या अजाण, निरागस, अबोध असतात. मुलांना जाणीव करून द्यावी, सुखी व्हायचे आहे, प्रगती करायची आहे, स्वतःला सिद्ध करायचे आहे तर तुमच्या भावनांना वरदानाचा खजिना समजून त्या जपायला हव्यात. कारण जग स्वार्थी आहे, कायदा कडक आहे, नियम कडक असतात आणि स्पर्धा तीव्र.

0: म्हणून तुमच्या भावना तुमच्याजवळ ठेवून प्रत्येक गोष्टीतला आनंद साजरा करणे हिताचे आहे. साहित्य, संगीत, कला यातून भावनांचे पोषण होते. आयुष्यातले बरे वाईट चढ उतार हार जीत स्वीकारता येतात. भावना खूप काही शिकवतात, माघार घ्यायला लावतात, वाट पाहायला लावतात, काही गोष्टी सोडून द्यायला, काही गोष्टी मनावर घ्यायला, कुणासाठी तरी जगायला आणि कुणासाठी तरी मरायला शिकवतात. भावना जगण्याचं साधन आणि बहाणा आहे.
1: भावना याविषयी स्नेहल आदिवारींचे विचार आपण ऐकलेत चिंतन या कार्यक्रमात. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:35 झालेले आहेत. आता जाणून घेऊया आमचे आजचे प्रसारित आणि सहक्षेपित होणारे कार्यक्रम. या रूपरेषेनंतर आजचे काही दिनविशेष आपण ऐकू शकाल. 6:40 प्रसारित करू कृषीवाणी. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. सुप्रभात हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 6:55. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. 7:40 प्रसारित करू प्रायोजित कार्यक्रम ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम माधव बाग. हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 7:40. त्यानंतर 7:45 सुगम संगीताचा आस्वाद आपल्याला घेता येईल. बातम्या सहक्षेपित होतील नेहमीच्याच वेळेवर. श्रोते हो, 8:15 हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 8:40 मुंबई केंद्राहून वन महोत्सव सप्ताह या निमित्त संरक्षण आणि वनसंवर्धनाचा बारीपाडा पॅटर्न याविषयी पद्मश्री माननीय चैत्राम पवार यांची मुलाखत मुंबई केंद्राहून सहक्षेपित होईल. 9:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करू. 10:00 आपण ऐकू शकाल मराठी चित्रपट संगीत. 10:30 गीतगुंजन श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 11:00 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करू. यामध्ये पद्मजा तळवळकर यांचं गायन आपण ऐकू शकाल राग देस जौनपुरी. 11:30 फोन इन कार्यक्रम हॅलो फरमाईश. आजच्या कार्यक्रमाच्या संवादिका आहेत मंजुषा भास्करवार. 12:00 वने मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. 1:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. 5:30 युवा श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करण्यात येईल. किसानवाणी कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या सौजन्यानं हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करू 7:30. तर श्रोते हो, हे होते आमचे आजचे कार्यक्रम.

श्रोते हो, आता जाणून घेऊया 2 जुलैचे काही दिन विशेष. आजच्याच दिवशी 1880 मध्ये मराठी रंगभूमीवरील श्रेष्ठ गायक नटवर्य गणपतराव बोडस यांचा जन्म झाला. आज 2 जुलै दुपारी 12 वर्षाचा मध्य होतो, म्हणून हा दिवस जगभर वर्ष मध्य दिन म्हणून साजरा केला जातो. आज बालगंधर्व अर्थात नारायण श्रीपाद राजहंस यांचा जन्मदिवस आहे.

ख्यातनाम समीक्षक विचारवंत नरहर कुंदरकर यांचा आज जन्मदिन. जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पद्मभूषण मोगूबाई कुर्डीकर यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 1904 सालचा. तर श्रोते हो, हे होते 2 जुलैचे काही दिनविशेष. आपण ऐकलेत आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून. सकाळची 6:40 झाली. प्रसारित करीत आहोत कृषीवाणी.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात जुलै महिन्यात शेतीची कोणकोणती कामं करावीत याविषयी जाणून घेऊया. मंडळी, जुलै महिन्याच्या सुरुवातीस खरीप पिकांची राहिलेली पेरणी लवकरात लवकर आटोपावी. पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवण शक्ती घरच्या घरी तपासावी आणि त्यानुसार एकरी बियाण्याचं प्रमाण ठरवावं. पेरणीपूर्वी बियाण्यास रासायनिक कीटकनाशकांच्या बीज प्रक्रियेनंतर ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम अधिक पीएसबी 25 ग्रॅम अधिक रायझोबियम 25 ग्रॅम प्रति किलो प्रमाणे बीज प्रक्रिया करून बियाणं सावलीत वाळवून पेरणी करावी. कपाशी आणि ज्वारी जर पीक आपण घेत असाल तर त्यासाठी एझोटोबॅक्टर आणि सोयाबीनच्या बियाण्यास रायझोबियम जॅपोनिकम हे घेऊन बीज प्रक्रिया करावी. सलग पिकांऐवजी सोयाबीन अधिक तूर 2:1 किंवा 4:2 या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. पीक फेरपालट करण्यावर भर द्यावा. खरीप पीक रोपावस्थेत असताना पावसात खंड पडल्यास डवरणी करून जमीन भुसभुशीत ठेवावी. बीटी कपाशीमधील गुलाबी बोंडळीच्या सर्वेक्षणासाठी एकरी 5-6 कामगंध सापळे लावावे आणि सापळ्यात 2-3 दिवस सतत 8-10 पतंग आढळून आल्यास त्वरित इतर उपाय योजावेत. पूर्व विदर्भात धान बांधीत चिखलणी करताना हेक्टरी 50 किलो प्रत्येकी नत्र स्फुरद आणि पालाश द्यावा. गादी वाफ्यावर तयार केलेली धानाची 21-25 दिवसांची रोपं 20x15 सेंटीमीटर अंतरावर प्रत्येक चुडात 2-3 रोपं लावावीत. धान लावणीनंतर रोपांची मुळं चांगली रुजेपर्यंत बांधीत पाण्याची 1 इंच पातळी ठेवावी. पावसाचं पाणी जागेवरच मुरविलं तर मातीची धूप कमी होते. तसेच पावसाचे पाण्याचे निचऱ्याकरिता खरीप पिकांच्या पेरणीनंतर 30 दिवसांनी डवऱ्याच्या जानकुळास नारळी दोरी बांधून दर 2 ओळीनंतर सरी काढावी. जादा पाणी शेताच्या उताराचे शेवटी शेततळ्यात गोळा करावं. आंब्याच्या केशर, दशहरी, आम्रपाली, पायरी, लंगडा जातीच्या तयार कलमांची 8x8 किंवा 10x10 मीटर अंतरावर 1x1x1 मीटर आकाराचे खड्डे करून लागवड करावी. बसराई केळीची 5x5 फूट लागवड करावी. तलवारीच्या पात्याप्रमाणे पाने असलेले 2-3 महिन्याचे निरोगी मुनवे निवडावेत. बागायती फळपिकांविषयी जाणून घेऊया. संत्रा, मोसंबी, लिंबू, चिकू तसेच कोरडवाहू फळपिकं पेरू, सीताफळ, चिंच, जांभूळ, आवळा यांची लागवड करावी. गॅलर्डिया, झेंडू, शेवंती, मोगरा, ग्लॅडिओलस या फुलझाडांची सुद्धा लागवड जुलै महिन्यात करावी. मिरची, टोमॅटो, वांगी, फुलकोबी या खरीप भाजीपाला पिकांची 4-6 आठवडे वयाच्या रोपांची लागवड करावी. योग्य बाजारपेठ शोधून आणि खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांशी कायदेशीर करार करून सदाफुली, सर्पगंधा, रानवांगी, कस्तुरी भेंडी, कोरफड, गवती चहा, तिखाडी, खस, सफेद मुसळी या औषधी आणि सुगंधी वनस्पतींची मर्यादित क्षेत्रात लागवड करावी. कृषीवाणी आपण ऐकलीत वाचन केलं होतं संगीता लोखंडे यांनी. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6:45 होत आहेत. आरोग्य धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण पीयूजे ऑब्स्ट्रक्शन म्हणजे किडनी आणि लघवीच्या नळी जोडण्याची जे ठिकाण आहे तिथे असलेल्या अडथळ्यावरती माहिती घेऊन येऊया. किडनीमध्ये लघवी जिथे तयार होते आणि ज्या नळीशी ती लघवीच्या पिशवीमध्ये येते त्या ठिकाणी एक फनेलसारखा भाग असतो. या भागाला रिनल पेल्विस म्हणतात. हा कधीकधी इथे अडथळा होऊ शकतो ज्याच्यामुळे किडनीला सूज येते आणि किडनीमध्ये लघवी तुंबून राहते. याला आपण पीयूजे किंवा पेल्वी युरेट्रिक जंक्शन ऑब्स्ट्रक्शन असं म्हणतो. साधारणपणे 1000 ते 1500 नवजात बालकांपैकी एका बालकामध्ये हा विकार दिसून येतो. जवळपास 7 ते 70% रुग्णांमध्ये डावी किडनी अफेक्टेड असते. सर्वप्रथम प्रत्येक किडनीची सूज म्हणजे पीयूजे ऑब्स्ट्रक्शन नसते. सर्वप्रथम हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की हायड्रोनेफ्रोसिस म्हणजे किडनीला आलेली सूज ही स्वतः एक आजार नसून त्यामागे असलेल्या एखाद्या कारणाचे लक्षण आहे. हायड्रोनेफ्रोसिससाठी बरीच कारणं आहेत, जसं वेसायको युरेटिक रिफ्लक्स, मेगा युरेटर, पोस्टिरियर युरेथल वाल्व. या सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने यांचा इलाज करणं गरजेचं असते. पीयूजे ऑब्स्ट्रक्शनची लक्षणं कोणती? तर मोठ्या मुलांमध्ये पोटात किंवा कमरेच्या बाजूला दुखणे, उलटी होणे, वारंवार युरिनमध्ये इन्फेक्शन होणं, मात्र अनेक मुलांमध्ये कोणतीही तक्रार नाही असंही असू शकते. यासाठी पुढील तपासण्या म्हणजे सोनोग्राफी, MCU किंवा रिनल स्कॅनची आवश्यकता पडते, ज्याने आपल्याला किडनीचे कार्य, अडथळ्याची तीव्रता आणि लघवीचा प्रवाह कसा चाललाय हे समजू शकते. महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक पीयूजेला ऑपरेशनची गरज पडत नाही. काही लहान मुलांमध्ये ही समस्या वेळेनुसार सुधारू शकते आणि फक्त नियमित फॉलोअप आवश्यक असतो. पण जर किडनीचं कार्य कमी होत असेल, सूज वाढत असेल किंवा मुलाला त्रास होत असेल तर शस्त्रक्रियाचा सल्ला दिला जातो. प्रत्यक्षात जन्मापूर्वी निदान झालेल्या फक्त सुमारे 20 ते 30% मुलांमध्ये शस्त्रक्रियेची गरज पडते. या शस्त्रक्रियेचा यशाचं प्रमाण 95% जास्त आहे. हायड्रोनेफ्रोसिस म्हणजे निदानाचा शेवट नाही तर योग्य कारण शोधण्याची सुरुवात आहे. योग्य वेळी तज्ज्ञ बालशल्य विशारदांचा सल्ला घेतल्यास बहुतेक मुलांना उत्कृष्ट उपचार आणि चांगले परिणाम मिळतात. किडनी सुजलेली दिसली म्हणजे लगेच ऑपरेशन लागेल असं नाही, पण योग्य तपासणी आणि फॉलोअप मात्र आवश्यक आहे. उद्याच्या भागात आपण लहान मुलांमधील लॅप्रोस्कोपी आणि रोबोटिक सर्जरीवर चर्चा करूया.
0: श्रोतेहो, आताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:05 ऐकू शकता.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकत आहात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनासाठी अत्यंत मोलाचे काम करणाऱ्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्यासोबत आहेत. मॅडम, नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या कार्यामध्ये तुम्ही GIS आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा आणि एकूणच त्या पाणलोट क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी कसा वापर करून घेतला?
1: आता मी सांगू, मी काही इंजिनियर नाही आहे किंवा मी GIS रिमोट सेन्सिंगची एक्सपर्ट नाही आहे, पण मी MIT मध्ये एक कोर्स झाला होता पुण्यात, त्याच्यातलं मी एक वर्कशॉप अटेंड केलं. त्यातनं मला असं समजलं की एक खूप गरज आहे की जो फील्डमध्ये काम करणारा माणूस आणि जो ॲक्च्युली हा रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाईट इमेजिंगवर काम करणारे जे आहेत, त्यांचा एक इंटिग्रेशन होणं खूप गरजेचं आहे. ते एक कलेक्टिव्ह अप्रोच होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी काय केलं की गुगल अर्थचा जो आपण जर वापर केलं, त्याच्यात आपल्याला दिसतात की आपण मागे मागे जाऊ शकतो. सपोज आज 2026 आहे, आपण 2010 त्याच्या आधीच्या पिरियडला पण नदी कशी होती, कशी वाहत होती आणि तिथे कसं ग्रीनरी होता, ग्रीन झोन कसं होता, म्हणजे किती वन क्षेत्र किती होता किंवा कांदळवन किती होता, आणि या सगळ्याच्या मार्फत आपण समजू शकतो की आपल्या नदीवर एन्क्रोचमेंट आहे की आपला ॲग्रिकल्चरल लँड कमी झालं आहे की आपला ग्रीन कवर कमी झाला आहे किंवा आपल्या कुठला एरिया, म्हणजे सपोज एक नदीची स्ट्रेच जर 32 किलोमीटरची आहे तर आपण समजू शकतो कुठला पॅचला, म्हणजे कुठली स्ट्रेचला सर्वात जास्त पोल्युशन आहे. कारण त्यात एक सेन्सर्सची जी प्रोव्हिजन आहे ह्या रिमोट सेन्सिंग आणि GIS मध्ये, त्यातनं आपल्याला स्वॉट ॲनालिसिस जेव्हा आपण करतो त्यातनं किती पोल्युशन आहे किंवा कशासाठी आहे, कुठला केमिकल्सचा वापर होतो आहे तिथे किंवा ती माती कशा प्रकारच्या आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाईट इमेजिंग थ्रू माहिती पडतं. म्हणजे आपल्याला एक स्तोप जर सांगितलं तर गॅप ॲनालिसिस, हा एक गॅप ॲनालिसिस असतो की कुठे आपल्याला कसं प्रकारच्या काम करणं गरजेचं आहे. तर एक आपल्याला इनिशियल प्राइमरी सर्वे जे करायला फील्डवर जाऊन फाइंड आउट करा किंवा 10 जागेत जा तुम्ही डेटा कलेक्ट करा, सर्वे करा, पण हा जेव्हा आपण रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाईट इमेजेसचा आपण जेव्हा वापर करतो, ऑटोमॅटिकली ते काय करतात, आपल्या जो भुवन पोर्टल किंवा गव्हर्नमेंटच्या कुठलाही वेबसाईट किंवा पब्लिकेशन जे झालेले त्यातला डेटा आपल्याला ऑटोमॅटिकली प्रोक्युअर करून आपल्याला ते एक प्रॉपर एक ॲनालिसिस मॅप करून देतात. तर त्या मॅप थ्रू आपल्याला काम करायला.
0: या पद्धतीचा वापर करून तुम्ही आतापर्यंत जे काही कामं केले आहेत त्यापैकी एखाद्या कामाबद्दल आम्हाला सांगा.
1: हां, तर आता मी जेव्हा आता आपण मुंबईत बसलेलो आहोत, तर मुंबईच्या जेव्हा मी मला मँग्रोव्हचा क्रीक एरिया, म्हणजे जे मी म्हटलं आता नदी उगम ते संगम, आता संगम ठेवाय क्रीक एरिया, तर त्या क्रीक एरियात असतात आपले मँग्रोव्स कांदळवन. आता आपल्याला दिसत आहेत की जेव्हा कुठलाही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होते तर त्याच्यासाठी कांदळवन कापलं जातो. कांदळवन कापताना आपण त्याच्या नुसतं ते काय की किती झाडं कापले, पण झाडं कापले म्हणजे हे काही टेरेस्ट्रियल झाडं नाही आहे जे आपल्याला जमिनीत दिसतात, झाडं तसे नाही आहेत. एक एक कांदळवनचं झाडचं खाली पण हजारो कांदळवनचे छोटे रोपं असतात, ते काउंट होत नाही. दुसरं, त्या रोपावर डिपेंड राहणारे जेवढे क्रिएचर्स असतात, म्हणजे जसं मायक्रोब्स आहे, म्हणजे हे सूक्ष्मजीव आहे किंवा

0: क्रॅब्स आहेत, बाईवाल्स आहेत, असे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्या कसल्याही प्रकारच्या रेकॉर्ड केलं जात नाही. म्हणून मग मी काय केलं की हा जो रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाईट इमेजिंग थ्रू पूर्ण मी हे मॅपिंग केलं आपल्या मुंबई रिजनचं की किती मँग्रोव्स 20 वर्ष 50 वर्ष आधी होते आणि तसंच म्हणजे 5-5 वर्षाच्या गॅपमध्ये बघितलं की किती कमी होत गेले आणि त्याचं कारण काय आहे हे सगळं आपल्याला या रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाईट थ्रू समजते. आणि त्याच्यात आपण कम्युनिटीला पण एंगेज करतो, कारण जेव्हापर्यंत कम्युनिटी एंगेज होत नाही कुठलाही सोल्युशन आपल्याला मिळणार नाही आहे. कारण हे काही 1-2 माणसाचं काम नाही आहे, सगळ्यांना मिळून जेव्हा आपण एकत्र येऊन जेव्हा पर्यावरणाला वाचू तेव्हाच काम होणार.
1: श्रोते हो, आजच्या भागात आपण इथेच थांबूया. उद्या आपण मॅडमांकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की सांडपाण्यावर प्रक्रिया करताना कोणकोणत्या महत्त्वाच्या निकषांचा आपल्याला विचार करावा लागतो. धन्यवाद.

0: एम आकाश
1: 103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6:55 झालेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुप्रभात. श्रोते हो नमस्कार. सुप्रभात या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, आपला देश हा कृषी प्रधान आहे आणि 1 जुलै ते 7 जुलै आपल्या देशात कृषी सप्ताह साजरा केला जातो. आपला देश भारत हा सुजलाम सुफलाम आहे, ते आपल्या शेतकरी वर्गामुळे. आपल्या देशातील मोठा लोकवर्ग शेतीवर अवलंबून आहे. शेतकरी हा आपल्या देशाचा अन्नदाता. तो वर्षभर कष्ट करून आपल्या सगळ्यांच्या ताटात अन्न पोहोचवतो. म्हणूनच शेतकऱ्यांचा सन्मान आणि शेतीचा विकास ही काळाची गरज आहे. कृषी सप्ताहाचा उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहिती देणे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे, मातीचे आरोग्य, पाण्याचे योग्य नियोजन, सेंद्रिय शेती, पीक संरक्षण आणि उत्पादन वाढ याविषयी जनजागृती करणं हा आहे. आजच्या काळात शेतीमध्ये मोठे बदल होत आहेत. ठिबक सिंचन, तुषार सिंचन, मृदा परीक्षण, सुधारित बियाणे, यांत्रिकीकरण आणि हवामानानुसार पीक नियोजन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेती अधिक सक्षम आणि फायदेशीर होते आहे. त्याचबरोबर सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती याकडेही अनेक शेतकरी वळत आहेत. श्रोतेहो, हवामानातील बदल, पाण्याची कमतरता आणि वाढता उत्पादन खर्च ही शेतीपुढील मोठी आव्हान आहेत. या आव्हानांवर मात करण्यासाठी जलसंधारण, पावसाच्या पाण्याची साठवण, पीक विविधीकरण आणि शाश्वत शेती या पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. कृषी सप्ताहाच्या निमित्ताने विविध ठिकाणी कृषी प्रदर्शने, शेतकरी मेळावे, मार्गदर्शन शिबिर, प्रात्यक्षिक आणि तज्ञांचं व्याख्यान आयोजित केलं जातं. या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना नवीन ज्ञान मिळतं आणि आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याची प्रेरणा देखील मिळते. श्रोते हो, शेतकरी समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल. आपल्या अन्नदात्याच्या कष्टांचा सन्मान करणं, अन्नाची नासाडी टाळणं आणि शेतीविषयी आदर बाळगणं ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. तर श्रोते हो, कृषी सप्ताहाच्या निमित्तानं आपण सर्वजण शाश्वत शेती, पाणी संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा संकल्प नक्कीच करू शकतो. आधुनिक विज्ञान आणि पारंपरिक ज्ञान यांचा सुंदर संगम घडवून शेती अधिक सक्षम आणि समृद्ध बनवूया, याच सकारात्मक विचारांसह आजचा सुप्रभात हा कार्यक्रम इथेच समाप्त करूया. आपण ऐकलात कार्यक्रम सुप्रभात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.

0: श्रोते हो सकाळचे 7 वाजलेत, ऐकूया काही संदेश.
1: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
2: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
2: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर.

0: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
1: अनेक प्रश्न, अनेक शंका,
0: तर कुठे मिळेल याचं समाधान
1: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
0: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून.
1: कॉल करा आणि प्रश्न विचारा
0: 07172254634 या नंबरवर.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
0: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
1: हॅलो डॉक्टर.
0: हॅलो डॉक्टर.
2: श्रोते हो, आता उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीत ऐकूया.

उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील जगदीश खिबडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत राम कदम यांचं होतं. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 7:10 पुणे केंद्राहून प्रादेशिक मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:07 होत आहेत. प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

सकाळचे 7:07 झाले आहेत. आता यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करणार आहोत.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वाग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
1: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी.

0: साठी शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
1: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
2: मग
1: मग काय,
2: स्वतः पासून सुरुवात कर.

0: दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, दीपा भंडारे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा देशभर लागू. महिला शेतकरी आणि शेतमजुरांना शेतकरी दाखला देणारं महिला सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी. मुंबईत कृषी पुरस्कारांचं वितरण. वस्तू आणि सेवा कराचं सर्वाधिक संकलन महाराष्ट्राकडून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी. आजही कोकणासह काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज. सविस्तर बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान ग्रामीण अर्थात विकसित भारत जी रामजी कायदा 2025 कालपासून देशभर लागू झाला. या कायद्याअंतर्गत पात्र ग्रामीण कुटुंबांना आता 125 दिवसांच्या रोजगाराची हमी मिळणार आहे. काम न मिळाल्यास बेरोजगार भत्ता मिळण्याची सुविधा या कायद्यामध्ये आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेईल. हा कायदा लागू झाल्याच्या निमित्तानं आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यात आज एक राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. राज्यातल्या महिला शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजुरांना त्या शेतकरी असल्याचा दाखला देणारं शेतकरी महिला सक्षमीकरण विधेयक कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी काल विधानसभेत सादर केलं. अशा दाखल्यामुळे शेती आणि त्यासंबंधित असणाऱ्या सर्व सेवा सुविधांचा फायदा या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. यामध्ये शेतीविषयक कर्ज, कर्जमाफी, शेतीविषयक सवलती, बी बियाणं, खतं, पीक विमा आदी सेवांचा समावेश आहे. राज्यातल्या ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचं संरक्षण सुधारणा विधेयक काल विधानसभेत सादर करण्यात आलं. फसवणूक करणाऱ्यांच्या संपत्तीचा वर्षभरात लिलाव करून ठेवीदारांचे पैसे जलद परत करणं यामुळे शक्य होईल असा विश्वास गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला. फसवणूक करणाऱ्यांनी वेळ काढूपणा करू नये म्हणून जास्तीत जास्त 2 वेळा सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती करण्यात येईल अशी तरतूद या विधेयकामध्ये आहे. याशिवाय डिजिटल चलनातून ठेवीदारांची फसवणूक झाली तर त्यांचं रक्षण करण्याची तरतूद या विधेयकात असून प्रथमच डिजिटल फसवणूक झालेल्यांना संरक्षण मिळणार आहे. प्रसूतीपूर्व गर्भलिंग तपासणी करणारी सोनोग्राफी केंद्र तसंच आयव्हीएफ केंद्र यांची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिले. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. यासंदर्भातल्या प्रकरणांमध्ये संघटित गुन्हेगारी विरोधी कायदा अर्थात मकोका लावण्याविषयी विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची काल बिनविरोध निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर बिनविरोध होणं ही सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं उपसभापती म्हणून निवड झाली. हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती काल राज्यात कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीनं शेतकरी मेळावे, कृषी प्रदर्शन, पीक प्रात्यक्षिक, मृदा परीक्षण, नैसर्गिक शेती, ठिबक सिंचन, पीक विविधीकरण आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. कृषी दिनाचं औचित्य साधून मुंबईत काल राज्यस्तरीय कृषी पुरस्कार 2023-24 यांचं राज्यपाल जिष्णुदेव शर्मा यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. दिवंगत वसंतराव नाईक यांनी 70च्या दशकात महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा सामना करत असताना कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली. राज्यात कृषी विद्यापीठांच्या स्थापनेत त्यांचं मोठं योगदान असल्याचं प्रतिपादन राज्यपालांनी केलं. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0: यांचं राज्यपाल जिष्णुदेव शर्मा यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. दिवंगत वसंतराव नाईक यांनी 70च्या दशकात महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा सामना करत असताना कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली. राज्यात कृषी विद्यापीठांच्या स्थापनेत त्यांचं मोठं योगदान असल्याचं प्रतिपादन राज्यपालांनी केलं. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह इतर मंत्रीगण उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातले तळसंदे इथले डॉ संजय पाटील आणि पालघर जिल्ह्यातले ब्रह्मणगाव इथले यज्ञेश सावे यांना डॉ पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. विविध योजनांद्वारे राज्य शासन सातत्यानं काम करत असून महाराष्ट्राच्या पुढील पिढीला दुष्काळाची झळ बसू देणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशात वस्तू आणि सेवा कराचं सर्वाधिक संकलन महाराष्ट्र राज्य करतं, त्यामुळे जीएसटी व्यवस्थेमध्ये महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत काढले. 9व्या वस्तू आणि सेवा कर दिवस समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. देशामध्ये कर चोरी रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणा उभारणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: महाराष्ट्र ही जीएसटीची राजधानी आहे. देशामध्ये सर्वाधिक जीएसटी जमा होणारं राज्य महाराष्ट्र आहे. जवळपास मागील वर्षी 3,60,000 कोटी रुपये जीएसटी महाराष्ट्राने जमा केला. आपल्या नंतरचे दोन्ही राज्य जे आहेत, कर्नाटक आणि गुजरात, यांनी एकत्रित जमा केलेला जीएसटी हा 3,00,000 कोटी आहे. म्हणजे त्यांच्या दोघांपेक्षाही जास्त आपण जीएसटी जमा केलाय. अशाच पद्धतीनं दरवर्षी 15% वाढ, 14 ते 15% जर महाराष्ट्राला मिळत राहिली तर आपली अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल.
0: लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल संदीप जैन हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी असून 1988 मध्ये लष्करात दाखल झाले आहेत. ते याआधी लष्कराच्या पुण्यातल्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख होते. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख अर्थात आर्मी कमांडर म्हणून लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी काल पदभार स्वीकारला. लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी असून 1988 मध्ये लष्करात दाखल झाले आहेत. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघादरम्यान काल इंग्लंडमधल्या चेस्टर ले स्ट्रीट इथं नियोजित असलेला मर्यादित 20 षटकांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला, त्यामुळे 5 सामन्यांची ही मालिका सध्या 0-0 अशी बरोबरीमध्ये आहे. पाऊस. राज्यात मान्सून सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. मात्र खरीपाची पेरणी करण्यासाठी उपयुक्त पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. ऐकूया सोलापूर जिल्ह्यातल्या पीक पाणी परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
2: सोलापूर शहर व जिल्ह्यात आद्रा नक्षत्राच्या पावसाचे पुनरागमन झाले आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, करमाळा, मोहोळ, माडा, पंढरपूर, सांगोला या तालुक्यात काही अंशी समाधानकारक पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात जून महिन्यातील पावसाची सरासरी 102.5 मिलीमीटर असली तरी यंदा मात्र आतापर्यंत 78.7 मिलीमीटर पाऊस पडला आहे, त्यामुळे अनेक भागातील पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील खरीपाचे 3,37,986 हेक्टर आहे, त्यापैकी आतापर्यंत 2,833 हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच 2% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक मका, तूर, उडीद आणि सोयाबीन पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत, त्यामुळे आणखी दमदार पावसाची गरज सोलापूर जिल्ह्याला आहे. तर दुसरीकडे किमान 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्याशिवाय खरीपाच्या पेरण्या करू नका असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी तथा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसरे यांनी केले आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणखी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी महेश पांढरे, सोलापूर.
0: मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई परिसरात जोरदार पावसामुळे काल जनजीवन विस्कळीत झालं. नवी मुंबईमध्ये साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्यामुळे विजेचा धक्का बसून 2 मुली जखमी झाल्या, तर दक्षिण मुंबईत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 1 व्यक्तीचा मृत्यू झाला. पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाट माथ्यावर आज मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे, त्यामुळे पालघरमध्ये शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात 7 तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात मुसळधार पावसाचा हवामान

विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा देशभर लागू. महिला शेतकरी आणि शेतमजुरांना शेतकरी दाखला देणारं महिला सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी. मुंबईत कृषी पुरस्कारांचं वितरण. वस्तू आणि सेवा कराचं सर्वाधिक संकलन महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी. आजही कोकणासह काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतो हो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला हे आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍप सहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 झाली आहेत. श्रोतः, ज्येष्ठ अभिनेत्री गायिका आशालता वाबगावकर यांचा आज जन्मदिन आहे. अभिनय, गायन कला आणि देखणं व्यक्तिमत्व असा सुंदर मिलाफ त्यांच्या ठाई होता. गोव्यात जन्मलेल्या आशालता यांचं रंगभूमीवरचं पदार्पण दी गोवा हिंदू असोसिएशन यांच्या संशय कल्लोळ या नाटकातील रेवती या भूमिकेद्वारे झालं. संगीत मत्स्यगंधा या नाटकाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. त्यांनी गायलेली त्यातली आणि इतर अनेक पदही गाजली. रायगडाला जेव्हा जाग येते, गारंबीचा बापू, हे बंध रेशमाचे विदूषक, कुंतता हृदय हे यासारख्या नाटकातील त्यांचा अभिनय रसिकांच्या पसंतीस उतरला. चित्रपटांमध्येही चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांनी ठसा उमटवला. उंबरठा, माहेरची साडी, नवरी मिळे नवऱ्याला, एकापेक्षा एक, आत्मविश्वास यासारख्या मराठी चित्रपटांमधून कधी प्रेमळ तर कधी करारी अशा भूमिका त्यांनी साकारल्या. बासू चटर्जी यांच्या अपने पराये या चित्रपटाद्वारे हिंदीमध्ये त्यांनी पाऊल टाकलं. अंकुश, अग्निसाक्षी, नमक हलाल, चलते चलते, वो सात दिन यासारख्या चित्रपटांमधून त्यांनी चरित्र भूमिका केल्या. अभिनय हेच जीवन मानून शेवटपर्यंत अभिनय जगणाऱ्या आशालता वाबगावकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळच्या 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. महाराष्ट्राच्या कृषी विकासात दर्जेदार बियाणांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. गेली जवळपास 5 दशकं शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे रास्त दरात उपलब्ध करून देत बियाणे क्षेत्रात विश्वासार्हता, गुणवत्ता आणि दर नियंत्रणाचा आदर्श निर्माण करणारी संस्था म्हणजे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अर्थातच महाबीज. यावर्षी महाबीज आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. या यशस्वी प्रवासाचा आढावा घेण्यासाठी आणि महाबीजच्या कार्याचा वेध घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद. धन्यवाद.
0: सरांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. सर 2011 बॅचचे IAS ऑफिसर आहेत. सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच छत्रपती संभाजीनगर चे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी सेवा बजावलेली आहे. या सर्व कामांमध्ये कृषी क्षेत्राकडे सरांनी विशेष लक्ष दिलेलं आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांना आजवर सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि नुकतंच सेवा हक्क अधिनियमांमध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांना विशेष सन्मानाने गौरवण्यात आलेलं आहे. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि या सगळ्या चर्चेमधून आपल्या शेतकरी बांधवांना या सगळ्या बी बियाणांबद्दल उत्तम माहिती मिळेल अशी आपण आशा करूया. सर पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या कार्यक्रमामध्ये. आणि सर महाबीजचं जे उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं, तर उत्तम बीज त्यांना मिळावं यासाठी काय उद्दिष्ट आहेत?
1: नमस्कार सर्व शेतकरी बंधू भगिनी आणि सर्व श्रोते वर्गांना माझा नमस्कार. मुळातच महाबीज जे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ म्हणून परिचित आहे, हे मुळातच जे स्थापन झालेलं आहे ते शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे रास्त भावामध्ये आणि वेळेवर मिळाले पाहिजेत आणि त्याच्यातून शेतकऱ्यांचं संवर्धन झालं पाहिजेत याच्यासाठीच महामंडळाची स्थापना झालेली आहे. 1976 ला महामंडळाची स्थापना झाली. आज 50 वर्ष महामंडळाला पूर्ण झालेली आहेत, त्यामुळे मला सर्वांचंच अभिनंदन करावं वाटतं. पण 50 वर्षामध्ये शेतकऱ्यांनी जो विश्वास महामंडळावर दाखवलेला आहे त्या विश्वासावरच महामंडळ काम करत आहे आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी, उत्पन्न वाढवण्यासाठी मूळ गाभा काय असेल तर तो बियाणं आहे. आणि ते दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना रास्त भावामध्ये मिळावं आणि जे बाजारामध्ये बोगस बियाण्याचा प्रकार आहे किंवा चढ्या भावानं बियाणे विकणे आहे, या सर्व गोष्टीला आळा मिळण्यासाठीच मुळात ही महामंडळाची स्थापना झालेली आहे आणि 50 वर्ष झालं सातत्यानं महामंडळ शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे.
0: सर 50 वर्ष झाली आणि स्थापनेपासून खरं तर वेगवेगळे टप्पे यामध्ये आहेत, तर हे वेगवेगळे टप्पे तुम्ही सांगू शकाल का, कुठले विकासाचे टप्पे आहेत?
1: निश्चितपणे जेव्हा 1976 ला महामंडळ स्थापन झालं तेव्हा इनमिन 3 ते 4 जिल्ह्यामध्ये बीजोत्पादन कार्यक्रम घेतला जायचा आणि अतिशय कमी प्रमाणावर महामंडळाचं कामकाज होतं. परंतु जसजसं शेतकऱ्याकडून मागणी वाढली आणि शेती उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम सुरू केले आणि त्यामध्ये मध्यंतरी त्या काळामध्ये

0: काही बोगस बियाणाचे प्रकार झाले, खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं, या पार्श्वभूमीवर हळूहळू महामंडळाने कात टाकण्याचं काम केलं आणि मग आता आज मला अभिमानानं सांगितलं पाहिजेत की आज संपूर्ण राज्यामध्ये दूध उत्पादन कार्यक्रम होतो. फक्त आपल्याच राज्यात नाही तर राज्याच्या बाहेर जाऊन इतर 5 राज्यांमध्ये सुद्धा बीज उत्पादनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवला जातो आणि अतिशय दर्जेदार बियाणे या माध्यमातून निर्माण करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत असताना फक्त बियाण्यापुरतं मर्यादित न राहता आता बियाण्याच्या पलीकडे सुद्धा महामंडळ गेलेलं आहे आणि असे वेगवेगळे टप्पे सातत्यानं महामंडळ यशस्वीरित्या पार पडत आहेत आणि ते शेतकऱ्यांच्या विश्वासामुळे.
1: नक्कीच सर, विश्वास आहे, शेतकऱ्यांचा विश्वास आहे आणि एक महाबीज म्हटलं की आपण म्हणू शकतो की एक ब्रँड आहे. तर ही सगळी दर्जेदार जे आहे तुम्ही म्हणताय की तो एक विश्वास किंवा तो दर्जा मेंटेन करण्यासाठी आपण काय नक्की यंत्रणा राबवत असता,
0: ते अत्यंत महत्वाचा. बऱ्याच शेतकऱ्यांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे किंवा शेतकरी जे महाबीजवर विश्वास दाखवतात त्यामुळे इतरांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे. त्याचं मला विस्ताराने सर्वांना सांगितलं पाहिजे कारण महाबीज जेव्हा बीज उत्पादन कार्यक्रम राबवतो तो अत्यंत काटेकोरपणे राबवतो. एकंदरीत 3-4 टप्प्यावर त्या बियाण्याच्या उत्पादकतेची खात्री केली जाते, त्या बियाणाची उगवण क्षमता किती आहे याच्याबद्दल खातरजमा केली जाते आणि आमचे जे सर्व अधिकारी आहेत, वैज्ञानिक आहेत, यांच्या माध्यमातून मला हे पण सांगितलं पाहिजे की राज्यभरामध्ये आमचे जवळजवळ 23 ठिकाणी प्रक्रिया केंद्र आहे.
1: बरं, 23 प्रक्रिया केंद्र
0: जे बियाण्यावर प्रक्रिया करतात आणि जे सीड टेस्टिंग लॅब्स आहेत ते महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3 ठिकाणी ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता आहे आणि अतिशय अद्यावत अशा उपकरणाद्वारे त्या ठिकाणी बीज प्रमाणीकरण सुद्धा केलं जातं.
1: नक्कीच सर, कारण हा कुठेतरी एक विश्वास संपादन होणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण बियाणं म्हणतो तेव्हा त्याच्या खूप वेगवेगळ्या प्रक्रिया असतात, म्हणजे निर्मिती आहे, साठवणूक आहे, गुणवत्ता चाचणी आहे जे तुम्ही आता सांगितलं आणि वितरण आहे. तर ही संपूर्ण जी एक प्रक्रिया आहे, ही साखळी आहे, ती कशा पद्धतीने केली जाते?
0: महामंडळाचे जे आपण स्टेक होल्डर्स म्हणतो यामध्ये एक महामंडळ महत्वाचं आहे, त्यानंतर डीलर्स आहेत जे हे सर्व बियाणे पोहोचवू देतात आणि शेतकरी आहे आणि या सर्वांसोबत महाराष्ट्र शासन ज्यांचं नियंत्रण म्हणा, मदत म्हणा, मार्गदर्शन म्हणा, महाराष्ट्र शासनाचा जो उद्देश आहे शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास, शेती उत्पादनात वाढ आणि मग शासनाचे जे काही निर्देश आहेत, मग केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल आणि त्यांचे जे काही ध्येयधोरण आहेत त्याला लागूनच महामंडळ काम करत असतं आणि यामध्ये एका बाजूंना बीजोत्पादन करणे हा एक मोठा कार्यक्रम आमचा असतो. त्याच्यासाठी जवळजवळ 40,000 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये म्हणजे 1.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त हेक्टरवर दर्जेदार बियाणे निर्माण करण्याचा कार्यक्रम एका बाजूने होत असतो आणि दुसऱ्या बाजूने त्याच वेळेस जे मागच्या वेळेस बीज उत्पादन झालेलं आहे मागच्या वर्षी ते बीज शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंगच्या माध्यमातून बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं आणि महामंडळ आणि शेतकरी याच्यामधला महत्वाचा दुवा जर कोण असेल तर ते आहेत डीलर्स, विक्रेते जे कृषी सेवा केंद्र धारक आहेत. त्यांचं सुद्धा मला मनापासून अभिनंदन करावं वाटतं कारण त्यांच्याच माध्यमातून मी तर त्यांना ब्रिज म्हणतो, महामंडळ आणि शेतकरी यांच्यामधला ब्रिज आहे, दुवा आहे असं म्हटलं तर वावगं होऊ नये आणि त्यामुळं आम्ही आता महामंडळाने त्या डीलर्सवर पण लक्ष केंद्रित केलेलं आहे, त्यांना सुद्धा काही थोडा फायदा या माध्यमातून मिळाला पाहिजेत आणि शेतकऱ्यांना उत्तम उत्तम दर्जेदार बियाणे वेळेवर मिळाले पाहिजेत याच्यासाठी या तिन्ही लोकांना एकत्र सांगड घालून तिन्ही लोकांकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन महामंडळ काम करत आहे.
1: नक्कीच सर, आणि महामंडळाचं हे 50 वर्षांचं काम आहे. सर, 2026 खरीप हंगामासाठी ऍग्री स्टॅकद्वारे वितरण व्यवस्था केली जाते तर त्याबद्दल जरा आम्हाला सांगा ना.
0: ऍग्री स्टॅक हा अतिशय महत्वाचा उपक्रम शासनानं आहे. जसं की आपण आता सगळ्या क्षेत्रामध्ये संगणकाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये झालंय, मग शेती आणि शेतकरी कशासाठी दूर राहायचं आणि ऍग्री स्टॅकच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला एक आयडी दिलेला आहे आणि संपूर्ण शासनाचं जे ध्येयधोरण आहे की ज्याच्यामध्ये पारदर्शकता प्रशासनामध्ये आली पाहिजेत आणि जे काही शेतकऱ्यांना मदत आहे, अनुदान आहे, सबसिडी आहे, ते सबसिडी सगळ्या पोर्टलच्या माध्यमातून, संगणकीकरणाच्या माध्यमातून दिलं गेलं पाहिजेत आणि त्याचाच भाग म्हणून जे ऍग्री स्टॅकच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी त्याच्यावर केलेली आहे आता जवळजवळ काम हे पूर्ण झालेलं आहे आणि बियाण्याच्या सध्यासुद्धा केंद्र शासन आणि राज्य शासन काही सबसिडी काही बियाण्याच्या बाबतीमध्ये देतं आणि मग ते जी बियाण्याची सबसिडी आहे ती डीबीटी पोर्टलवरच शेतकऱ्यांना मिळते, डीबीटी पोर्टलद्वारेच ते त्यांना दिलं जातं. त्यामुळं ऍग्री स्टॅकच्या माध्यमातून शासनाचे

0: जे काही धोरणं आहेत सबसिडी देण्याबद्दल, अनुदान देण्याबद्दल किंवा शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात, ते तंतोतंत महामंडळ अंमलात आणतं आणि जे शेतकरी बियाणे महामंडळाकडून घेतात त्यांना त्या ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून सबसिडी त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाते.
1: बरोबर आहे सर. आणि साथी पोर्टल पण आहे शेतकऱ्यांसाठी, तर यामध्ये शेतकऱ्यांचा जो सहभाग आहे तो कशा पद्धतीने असतो? कारण आता हे सगळं ऑनलाईन झालेलं आहे, त्यांना कितपत हे सोपं जात आहे?
0: नाही, साथी पोर्टल बद्दल खरंच फार महत्वाचा प्रश्न आहे, कारण सर्व शेतकऱ्यांना सुद्धा तो माहिती झाला पाहिजेत. साथी पोर्टल हे शासनाने याच्यासाठी तयार केलं की शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं मिळालं पाहिजेत, त्याच्यासोबत जबाबदारी पण निश्चित झाली पाहिजे, ट्रेसेबल झालं पाहिजेत कोणी बी तयार केलं होतं. आणि याच्यासाठी साथी पोर्टलवर जे कोणी बियाणे निर्माण करते आणि शेतकऱ्यांना विक्री करते त्यांनी या साथी पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं पाहिजेत आणि साथी पोर्टलवर त्याची संपूर्ण नोंद केली पाहिजेत.
1: बरं,
0: परंतु सध्या मला सांगायला आनंदही आहे आणि अभिमान पण आहे, साथी पोर्टलवर फक्त महाबीजची नोंदणी झालेली आहे आणि साथी पोर्टलवर महाबीज जे जे बियाणे निर्माण करते ते साथी पोर्टलच्या माध्यमातूनच सर्वी प्रक्रिया केली जाते. त्याचा एक फायदा असा आहे की शेतकऱ्यांनी डोळे झाकून बियाणे खरेदी करू शकतात, कारण साथी पोर्टलवर एकदा एंट्री केल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यात नोंदी केल्यानंतर त्याचे टॅग निर्माण केले जातात आणि बियाण्याच्या प्रत्येक पिशवीला, प्रत्येक थैलीला, प्रत्येक पोत्याला ते वेगवेगळे टॅग लावले जातात. आणि तुम्ही जर बियाणे खरेदी करत असाल तर त्या टॅगवरचा जो QR कोड असतो, QR कोड जर तुम्ही टेस्ट केला तर तुम्हाला ते बियाणे कुणाच्या शेतात तयार झालेलं आहे, त्याच्यावर प्रक्रिया कोणी केलेली आहे, त्याची खातरजमा कोणी केलेली आहे, ही सगळी माहिती, म्हणजे एखाद्याने जर कामचुकारपणा केला असेल किंवा एखाद्याच्या दुर्लक्षतेपणामुळे बियाणे भोगत झाला असेल तर ते लगेचच त्या QR कोडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लक्षात येऊ शकतं. आणि हा QR कोड आणि हे टॅग लावण्याचं काम फक्त महाबीज करत आहे. ही अतिशय अभिमानाची आणि आमच्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा आहे. आणि म्हणून मी सातत्यानं शेतकऱ्यांना आग्रह करतो की बियाणे खरेदी करायच्या तर महाबीजचं करा आणि डोळे झाकून खरेदी करा, कारण त्या साथी पोर्टलच्या माध्यमातून 100% सत्यतेची गॅरंटी पोर्टल देत.
1: वा, नक्कीच. आणि या माध्यमातून आपण सगळ्या शेतकऱ्यांना देखील हे सांगितलेलं आहे, साथी पोर्टलचा अनेक जण आता वापर करतच आहेत. महाबीजच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीत गुणवत्ता, विश्वास आणि शेतकरी हित हेच केंद्रस्थानी राहिले असल्याचे आपण जाणून घेतले. संस्थेने शेतकऱ्यांचा विश्वास कसा जपला आणि बियाणे क्षेत्रात आपली वेगळी ओळख कशी निर्माण केली याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेतली. या महत्वपूर्ण माहितीबद्दल श्री दिलीप स्वामी सर यांचे मनपूर्वक आभार. पुढील भागात महाबीजच्या विविध योजना, बियाणे उत्पादन प्रक्रिया आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध सेवांविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. तेव्हा भेटूया दिलखुलासच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपली रजा घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: एकशे तीन मेगाहर्स एफ एम ध्वनी लहरींवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, सकाळची 7:40 झालीत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम माधव बाग.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक माधव बाग.
3: श्रोते हो नमस्कार. राष्ट्रीय डॉक्टर्स डे च्या निमित्त हृदय संवाद च्या विशेष सत्रात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या बदलत्या आणि धावत्या काळात आधुनिक विज्ञानानं दैदिप्यमान प्रगती केली आहे, त्यामुळे

0: नैसर्गिकता कमी होऊन कृत्रिमताच वाढत चालली आहे. आरोग्याच्या बाबतीतही खूप साऱ्या आजारावर रुग्णांना नैसर्गिक उपचाराबद्दल माहितीचा अभाव असल्यामुळे आणि तात्काळ आराम मिळण्यासाठी ॲलोपॅथिक औषधी आणि शस्त्रक्रियेच्या पर्यायाची निवड करावी लागते. अशा स्थितीत 5000 वर्षापूर्वीची भारतीय संस्कृती जपत असलेली आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून माधवबागनं हृदयरुग्णांसाठी आशेचा किरण निर्माण केला आहे. डॉक्टर्स डेच्या निमित्तानं याच माधवबागबद्दल नेमकी माहिती जाणून घेण्यासाठी आज स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे चंद्रपूरचे प्रथम प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजिस्ट आणि माधवबाग चंद्रपूरचे संचालक डॉक्टर लक्ष्मीनारायण सरबेरे यांना. जाणून घेऊया माधवबाग. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: डॉक्टर, जनसामान्यात माधवबाग बद्दल खूप गैरसमज आहेत, तर माधवबागचे मिशन आणि चिकित्सा प्रणाली बद्दल सांगा.
1: माधवबागचे मिशन आहे हृदयरोग मुक्त भारत. आपल्या सर्वांना माहित असेल की भारतात हृदयरोगाचे प्रमाण व हृदयरोगामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. आजच्या घडीला भारतात 27.2% मृत्यूदर हा फक्त हृदयरोगामुळे आहे. त्याच्यामुळे अशा धोकादायक आजाराला जर आपल्याला आळा घालायचा असेल तर त्याच्यावर आपल्याला मुळापासूनच उपचार करणे आवश्यक आहे. आणि तेच अनुषंगाने माधवबागने संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सा ही जगातील एकमेव पेटेंटेड चिकित्सा पद्धत सुरू केली, ज्याच्या मदतीने आपण या आजाराला मुळापासून आळा घालू शकतो. आपल्याला माहित आहे की हृदयरोग होण्यासाठी जे कारणीभूत रिस्क फॅक्टर आहेत, ज्याच्यामध्ये मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, ब्लॉकेजेस आहेत, लठ्ठपणा आहे, झोपेचा अभाव, याच्याशिवाय स्ट्रेस, वाढलेले कोलेस्ट्रॉल, हे जे कारण आहेत या कारणावर, याशिवाय हार्ट अटॅक आल्यानंतर जर हार्टचे मसल डॅमेज झाल्या तर त्याच्यामुळे ईएफ कमी झालं, एलव्हीएफ कमी झालं एखाद्या रुग्णाचा त्यावर, आणि ब्लॉकेजेससाठी एंजियोप्लास्टी बायपास शस्त्रक्रिया केली तर त्या शस्त्रक्रियेनंतर रिहॅबिलिटेशन चिकित्सा करण्यासाठी माधवबागची संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सा अत्यंत उपयोगी सिद्ध होऊ शकते. आणि त्याचमुळे माधवबाग असं सांगू इच्छितो की वाढत्या हृदयाला आळा घालण्यासाठी माधवबाग चिकित्सा पद्धती अत्यंत उपयुक्त सिद्ध होऊ शकते. आणि माधवबागची चिकित्सा प्रणालीमध्ये आम्ही जी संपूर्ण शुद्धीकरण चिकित्सा आहार आणि विहाराचे मार्गदर्शन करतो, त्यामुळे या चिकित्सेला अजूनही फायदेकारक सिद्ध होऊ शकते, ज्यामुळे हृदयरोगाचे प्रमाण कमी होण्यासाठी मदत होईल.
0: डॉक्टर, जनसामान्यात असा समज आहे की माधवबागची चिकित्सा खूप महाग आहे, त्याबद्दल आपण काय सांगाल?
1: हा, ऍक्च्युली मॅडम ही गोष्ट एकदम बरोबरी आहे. आणि काही प्रमाणात आपण काय करतोय ते आजार आणि त्याची तुलना हे कुठेतरी आपण व्यवस्थित न केल्यामुळे हा उद्भवणारा विषय आहे. ऍक्च्युली मॅडम माधवबागमध्ये जी ट्रीटमेंट होते ज्याला आपण साध्या भाषेत पंचकर्म म्हणू किंवा संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सा, त्याच्यासोबत आहाराविषयी मार्गदर्शन, विहाराबद्दल आणि त्या रुग्णाला जो आजाराबद्दल आणि हॉस्पिटलची भीती जी असते, मृत्यूची भीती जी असते, त्याच्यातून आम्ही बाहेर काढण्यासाठी जे कंटिन्युअस मार्गदर्शन करतो, या सर्वांचा फलस्वरूप काय होतो की तो आजार त्या आजाराच्या मुळापासूनच मुक्त करण्यासाठी, त्या आजाराला रिव्हर्स करण्यासाठी माधवबाग मदत करते. आजाराची तर आपल्याला तुलना करायची हे ट्रीटमेंट महाग आहे की नाही, तर यासाठी मला दोन उदाहरणं घ्यावं लागेल. पहिलं उदाहरण, एक ब्लॉकेजचा रुग्ण आहे ज्यांनी एंजियोप्लास्टी किंवा बायपास शस्त्रक्रिया केली, ज्याला त्यांनी 1.5 लाख ते 4 लाख रुपये खर्च केलेले आहे, जन्मभर वाढत जाणारी औषधी, औषधीचे साईड इफेक्ट, त्याच्याशिवाय ऑपरेशन झाल्यानंतर त्याच्या मनातील भीती आणि जन्मभरसाठी ऍडजस्टेबल लाईफस्टाईल, या तुलनेत जर आपण माधवबागची चिकित्सा विचार केली तर त्या तुलनेत अत्यल्प खर्च, औषधीचे साईड इफेक्ट पासून आपण बचाव करू शकतो, याच्याशिवाय मनात ऑपरेशनची भीती नाही, औषधीचे साईड इफेक्ट कमी होणार आहे आणि रुग्ण क्वालिटी ऑफ लाईफ जगू शकतो. म्हणजे तुम्ही या माधवबागच्या चिकित्सेची आपण तुलनाच करू शकत नाही, इतक्या अत्यल्प खर्चामध्ये आपण लाईफ टाईम साठीचं बेनिफिट आपण मिळवणार आहोत. दुसरं उदाहरण घेऊया, मधुमेह किंवा उच्च रक्त पेशंटचं. उदाहरणार्थ तो रुग्ण 2 ते 3 हजार रुपये खर्च करतोय औषधी, नियमित तपासण्या आणि डॉक्टर तपासण्या. वर्षभराचा खर्च जवळपास 35-40 हजार रुपये. त्याला 10 वर्ष जगायचं आहे म्हणजे जवळपास 4 लाख रुपये खर्च. त्याच्यासोबत आजाराचे आणि औषधीचे दुष्परिणाम महत्वाच्या वेळेवर होणार आहेत. त्याशिवाय जन्मभर मेडिसिन डिपेंडन्सी, क्वालिटी ऑफ लाईफ जन्मभरसाठी ऍडजस्ट होईल. त्याशिवाय आपण जर माधवबागची ट्रीटमेंट घेतली तर अत्यल्प खर्च, औषधीचे आजार दुष्परिणाम नाहीत, आपले जे अवयव आहेत त्याला आपण सेक्युअर करण्यात मदत करतो, याच्याशिवाय मेडिसिनवर डिपेंडन्सी कमी होते आणि तो रुग्ण आपल्या आजारापासून मुक्त, भीतीपासून मुक्त, जन्मभरच्या खर्चापासून मुक्त, आनंदी जीवन जगू शकतो, क्वालिटी ऑफ लाईफ जगू शकतो. तर क्वालिटी ऑफ लाईफ जगण्यासाठी जो खर्च आहे

0: त्याची आपण तुलना केली तर ती खूप अत्यल्प येते. त्याच्यामुळे माधवबागची ट्रीटमेंट कोणत्याही दृष्टीने महाग नाही. धन्यवाद.
1: श्रोते हो, आपल्यालाही हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, ब्लॉकेजेस, लठ्ठपणा आणि वाढलेलं कोलेस्ट्रॉल असे आजार असेल तर आपण हृदयरोगाच्या भीतीपासून नैसर्गिक पद्धतीनं मुक्त राहू इच्छित असाल तर आजच माधवबागला संपर्क करा. कॉल करा 83 29 384 802 किंवा 87 66 984 287 या नंबरवर. नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक माधवबाग.
3: श्रोते हो, ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम माधव बाग आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून. सकाळची 6:45 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सलील, संदीप आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील संदीप खरे यांचं गीत संगीत सलील कुलकर्णी यांनी दिलंय.

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.
2: दहावीनंतर सरकारी नोकरी आणि व्यवसायासाठी सुवर्ण संधी.
3: महाराष्ट्र वन विभागाच्या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली येथे बांबू तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
2: 3 वर्षीय या अभ्यासक्रमासाठी मर्यादित जागा 60 असल्यानं आजच प्रवेश नोंदवा.
3: निःशुल्क प्रवेश फी,
2: राहण्याची आणि जेवणाची उत्तम सुविधा.
3: आजच संपर्क करा बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली, मूल रोड, जिल्हा चंद्रपूर येथे.
2: अधिक माहितीसाठी 9552729996
3: या क्रमांकावर संपर्क करा.
4: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी, घोटपेठ, चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना डी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
5: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी क्षण काढूया
6: आणि याच साठी तो एक आगळा वेगळा, मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम
5: चालता बोलता.
6: रस्त्यावर चालताना,
5: कॉलेजच्या परिसरात,
6: बाजारात किंवा चौकात
5: आम्ही भेटणार आहोत
6: थेट तुम्हाला.
5: काही हलक्या फुलक्या गप्पा,
6: काही रंजक प्रश्न
5: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं.
6: तुमची गोष्ट,
5: तुमचा आवाज
6: आणि तुमचंच गाणं
5: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.
6: दर सोमवारी सकाळी 10:03 कार्यक्रम
5: चालता बोलता.
7: यासोबतच सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून. श्रोते हो, सकाळचे 8 वाजत आहेत. दिल्ली केंद्राहून समाचार प्रभात सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो सकाळची 8:15 झालीत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया 1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटातील कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं गीत, जावेद अख्तर यांचं गीत संगीत, आर डी बर्मन यांचं.

प्यासा सावन या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. हे गीत गायलं होतं लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी. संतोष आनंद यांच्या गीताला संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. आणि या गीतासोबतच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून. श्रोते हो, सकाळची 8:30 होत आहेत. पुणे राहून राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 8:40 मुंबई केंद्राचा कार्यक्रम सहक्षेपित होईल. सुरुवातीला ऐकूया बातम्या.

0: आकाशवाणी पुणे प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपानच्या पंतप्रधान सानाए ताकायची भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आज नवी दिल्लीत होणाऱ्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा देशभर लागू. भारतात व्हॉट्सअपवर युजर नेम हे फीचर सुरू करण्याबाबत केंद्र सरकारची काल मेटा कंपनीला नोटीस. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी आज रवाना. आणि पुढील 2 दिवसात देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत जपानच्या पंतप्रधान सानाए ताकायची यांच्याशी वार्षिक शिखर परिषदेच्या स्तरावरील चर्चा करतील. या भेटीदरम्यान दोन्ही देशातील विविध बाबींसंदर्भात अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात येईल. जपानच्या पंतप्रधान 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर काल संध्याकाळी नवी दिल्लीत दाखल झाल्या. त्यांची ही भेट भारत आणि जपान यांच्यातील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीला पुढे नेण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल झालेल्या 12व्या उपसमितीच्या बैठकीत भारत आणि मलेशियानं द्विपक्षीय लष्करी सहकार्याच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता सुरक्षा आणि नौकानयनाच्या स्वातंत्र्याप्रती असलेली आपली सामायिक कटिबद्धता यावेळी अधोरेखित झाली असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. लष्करी स्तरावरील देवाणघेवाण द्विपक्षीय सराव प्रशिक्षण कर्मचारी स्तरीय चर्चा क्षमता बांधणी सागरी सहकार्य आणि उदयोन्मुख क्षेत्रांमधील सहकार्य आदी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान ग्रामीण अर्थात VBGRAMJI कायदा 2025 कालपासून देशभर लागू झाला. या कायद्यांतर्गत पात्र ग्रामीण कुटुंबांना आता 125 दिवसांच्या रोजगाराची हमी मिळणार आहे. काम मिळाल्यास बेरोजगार भत्ता मिळण्याची सुविधा या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेईल. हा कायदा लागू झाल्याच्या निमित्तानं आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यात आज एक राष्ट्रीय शुभारंभ कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंग चौहान या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. केंद्र सरकारनं दिल्ली आणि उत्तर प्रदेशातल्या 14,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 2 मोठ्या महामार्ग पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल ही माहिती दिली. या प्रकल्पांमध्ये दिल्लीतील 6,969 कोटी रुपयांचा बोगदा प्रकल्प आणि उत्तर प्रदेशातील 7,145 कोटी रुपयांचा ग्रीनफील्ड महामार्ग कॉरिडॉर यांचा समावेश आहे असंही अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. एक राष्ट्र एक निवडणुकीमुळे आदर्श आचारसंहितेची वारंवार करावी लागणारी अंमलबजावणी कमी होईल प्रशासन सक्षम होईल आणि अर्थव्यवस्थेला फायदा होईल असं मत एक राष्ट्र एक निवडणूक या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष PP चौधरी यांनी व्यक्त केलं. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या दशकांमध्ये लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या गेल्या मात्र अनेकदा विधानसभा वेळेआधीच विसर्जित झाल्यामुळे किंवा काही राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे निवडणूक चक्र विस्कळीत झालं असंही चौधरी यांनी यावेळी सांगितलं. भारतात व्हॉट्सअपवर युजर नेम हे फीचर सुरू करण्याबाबत केंद्र सरकारनं काल मेटा कंपनीला नोटीस बजावली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं मेटाला या युजरनेम वैशिष्ट्याबाबत 3 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत अशी माहिती आकाशवाणीच्या वार्ताहरांनी दिली. व्हॉट्सअप वापरताना केवळ युजर नेमचा वापर झाला तर ऑनलाईन फसवणूक फिशिंग डिजिटल अरेस्टचे प्रकार आणि दुसऱ्यांचा युजर नेम वापरून होणारे सायबर हल्ले वाढण्याची शक्यता आहे अशी चिंता मंत्रालयानं व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली काल दिल्लीत डेंग्यूच्या सज्जतेबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक झाली. डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी राज्य आणि नगरपालिका संस्थांनी आपली पूर्वतयारी करावी असे निर्देश या बैठकीत देण्यात आले. या बैठकीत देशातील डेंग्यूची सद्यस्थिती आणि देशभरात करण्यात आलेल्या तयारीच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. झारखंडमधल्या पूर्व सिंगभूम जिल्ह्यात मलेरियाच्या 4 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर झारखंड सरकारनं राज्यव्यापी आरोग्य सतर्कतेचा इशारा काल जारी केला आहे. बाधित क्षेत्रांमध्ये तापाचं सर्वेक्षण करणं मलेरियाची जलद चाचणी आणि त्वरित उपचार सुविधा पुरवणं तसंच गंभीर आजारी रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करणं अशा सूचना आरोग्य विभागानं संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात काल दोहा इथं मध्यस्थांद्वारे चर्चा झाली.

0: इराणचे माजी सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या 9 जुलैला होणाऱ्या अंत्यसंस्कारानंतर चर्चा पुढे सुरू ठेवण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली असल्याचं कतार सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. दोहा इथल्या वाटाघाटी समाधानकारकपणे पुढे सरकत आहेत आणि तांत्रिक पातळीवरील चर्चा आधीच सुरू झाली आहे असं अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी वान्स यांनी सांगितलं. रशियानं काल किववर जोरदार क्षेपणास्त्र हल्ले केले त्यामुळे ठिकठिकाणी आग लागली आणि निवासी इमारतींचं नुकसान झालं. रशिया एका मोठ्या हल्ल्याची तयारी करत असल्याचा इशारा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी दिला होता. त्यानंतर लगेचच किवमध्ये हे हल्ले करण्यात आले आहेत. जम्मू आणि काश्मीरमधल्या श्री अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या तुकडीला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवतीनगर बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. 57 दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहील. कडक सुरक्षा व्यवस्थेत भाविकांचा पहिला ताफा आज पहाटे जम्मूवरून रवाना करण्यात आला. यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून उच्च तंत्रज्ञान आधारित सीसीटीव्ही कॅमेरे आणि आरएफआयडी ट्रॅकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अंमलबजावणीचा एक भाग म्हणून केंद्र सरकारनं भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफ योजना 1952च्या जागी ईपीएफ योजना 2026 अधिसूचित केली आहे. डिजिटल अनुपालन बळकट करणं, प्रशासकीय कार्यक्षमता सुधारणं, खात्यांची पोर्टेबिलिटी वाढवणं आणि भविष्य निर्वाह निधीची रचना नवीन कामगार संहितेशी सुसंगत करणं ही या नवीन योजनेची उद्दिष्ट आहेत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफचे प्रमुख म्हणून काम पाहणारे एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी काल व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफ अर्थात वायुदलाच्या उपप्रमुख पदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी एअर मार्शल नागेश कपूर यांच्याकडून सूत्र हाती घेतली. एअर मार्शल दीक्षित यांची 6 डिसेंबर 1986 रोजी भारतीय वायुसेवेत नियुक्ती झाली होती. ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांनी काल पदभार स्वीकारला. ते याआधी लष्कराच्या पुण्यातल्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख होते. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख अर्थात आर्मी कमांडर म्हणून लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी काल पदभार स्वीकारला. लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी असून 1988 ते लष्करात दाखल झाले आहेत. भारतानं आंध्र प्रदेशातील उंडावली इथं हेलिकॉप्टर संचलनासाठी देशातील पहिल्या खासगी पॉइंट इन स्पेस इन्स्ट्रुमेंट अप्रोच प्रक्रियेला मंजुरी मिळवून एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. पिन्स प्रक्रियेमध्ये प्रगत उपग्रह आधारित नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो ज्यामुळे या हेलिपॉटवर पारंपरिक लँडिंग पायाभूत सुविधा नाहीत तिथं हेलिकॉप्टर सुरक्षित आणि अचूकपणे उतरू शकतं. ही यंत्रणा भारतीय विमानतळ प्राधिकरणानं विकसित केली आहे. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघांदरम्यान काल इंग्लंडच्या चेस्टर ले स्ट्रीट इथं नियोजित असलेला 20 षटकांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यामुळे 5 सामन्यांची मालिका सध्या 0-0 अशी बरोबरीत आहे. काल सामना सुरू झाला तेव्हा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत भारतानं निर्धारित 20 षटकात 7 बाद 189 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंड संघाकडून साकीब मेहबूदनं 3 बळी घेतले मात्र पावसामुळे सामना थांबवावा लागल्यानं यजमान इंग्लंडला दुसऱ्या डावात फलंदाजीची संधी मिळाली नाही. फिफा फुटबॉल विश्वकप स्पर्धेत काल बेल्जियमनं सेनेगलला 3-2 हरवत जोरदार पुनरागमन करत प्रमुख 16 संघांमध्ये स्थान पटकावलं आहे. दुसऱ्या एका सामन्यात इंग्लंडनं कोंगोला 2-1 हरवलं. अंतिम 16 संघात स्थान मिळवण्यासाठी आता येत्या 6 जुलैला इंग्लंडचा सामना मेक्सिकोशी होणार आहे. हवामान. देशाच्या विविध भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील 2 दिवसात कर्नाटक, गुजरात, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. छत्तीसगड, हिमाचल प्रदेशसह विविध राज्य आणि महाराष्ट्रातील विदर्भातही पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची स्थिती राहण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जपानच्या पंतप्रधान सानाए ताकायची भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आज नवी दिल्लीत होणाऱ्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा देबर लागू. भारतात व्हॉट्सअपवर युजर नेम हे फीचर सुरू करण्याबाबत केंद्र सरकारची काल मेटा कंपनीला नोटीस. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी आज रवाना आणि पुढील 2 दिवसात देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: प्रसारित करत आहोत वन महोत्सव सप्ताहानिमित्त वन संरक्षण आणि वन संवर्धनाचा बारीपाडा पॅटर्न याविषयी पद्मश्री माननीय चैत्राम पवार यांची कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. निर्मिती सहाय्य मेघा बुरकुले. सादर करते कृष्णा शिंदे.
1: श्रोतो नमस्कार. श्रोतो, आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये पद्मश्री चैत्राम पवार यांना आमंत्रित केलेलं आहे आणि जल संवर्धनाचा, शेती संवर्धनाचा, माती संवर्धनाचा, वन संवर्धनाचा वेगळा असलेला बारीपाडा पॅटर्न जो पूर्ण देशभर गाजतोय, पूर्ण देश त्याचा अनुकरण करू पाहतोय, असा पॅटर्न ज्यांनी राबवला आणि यशस्वी करून दाखवला ते नाव म्हणजे चैत्राम पवार. पद्मश्री चैत्राम पवार यांचा बारीपाडा पॅटर्न नेमका काय आहे ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. चैत्राम पवार सर, आकाशवाणीच्या वतीने आपली मुलाखत ऐकणाऱ्या असंख्य श्रोत्यांच्या वतीने आपलं मी स्वागत करतो. नमस्कार.
2: नमस्कार.
1: पवार सर, 90च्या दशकातला जो काळ होता, शिक्षणाचा अभाव, आरोग्याच्या समस्या, हुगडा डोंगर, बोळका माळ माथा, जल जमीन जंगल याचा कुठेतरी होणारा ऱ्हास, पाण्याची कमतरता, मजुरांचं स्थलांतर, असा तो काळ होता. आणि त्यात तुम्ही उच्च शिक्षित होता, तुमचं पदव्युत्तर पदवी झालेली होती वाणिज्य शाखेतली, तुम्हाला तशी नोकरी वगैरे मिळू शकणार होती, तुम्ही देखील स्थलांतरित होऊ शकणार होता. पण तसं न करता तुम्ही बारीपाड्याला एक वेगळ्या दिशेने नेण्याचं काम सुरू केलं.
2: त्यावेळेस जी स्थिती होती ना, लक्षात यायचं की गावाकडे कुठलीच सुविधा नव्हती. किमान पहिली ते चौथी पर्यंत शाळा पण नियमित नव्हत्या, आरोग्यामध्ये सुविधा नव्हती, शिक्षणाची व्यवस्था नव्हती, रस्ते नव्हते, आणि आपण म्हणकी रोजगाराची कुठली संधी नव्हती, कारण शेती विकसित नव्हती. हे जर ह्याच पद्धतीने चाललं तर हा समाज जो आहे तो संघटित कधी होईल, या गोष्टींमध्ये त्याची सुधारणा कशी होईल हे मनात विचार यायचे, पण त्याला दिशा नव्हती. पण तरी आम्ही 90 मध्ये साधारणतः गावाने एकत्र येऊन 5,000 वृक्ष खरेदी केलेत आणि आम्ही गावाच्या उर्वरित जागेवर, आणि लक्षात आलं की अरे हे अशी प्रकारच्या कामं आपण घेऊ शकतो का भविष्यामध्ये, असे मनात विचार यायचे, पण त्याला दिशा नव्हती. आणि 91 मध्ये आमची पहिली भेट झाली वनवासी कल्याणाच्या कार्यकर्त्यांची, त्याच्यामध्ये डॉक्टर आनंद फाटक जे MD मेडिसिन आहेत, त्यानंतर त्यांच्या सोबत जे होते रवी सहारे जे नाशिक मध्ये असतात, सुरगाणा तालुक्यातले आहेत ते, आणि एक शंकर राजपूत, असे तिघांची टीम होती ती. आणि टीमने त्यांनी आरोग्य प्रकल्प इथं वनवासी कलाश्रमाच्या माध्यमातून सुरू केला. आमची ज्या डॉक्टर फाटकशी भेट झाली, वन संवर्धनासाठी प्रयत्न करणारी टीम आहे, त्यांच्याशी नक्कीच आपलं काहीतरी चांगलं काम जुळू शकतं. त्यावेळेस मग त्यांनी आम्हाला आणून दिलं लक्षात की आपल्याला भविष्यामध्ये पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि तुम्ही ते करतात, तेव्हा आपण बरोबरीने काम करूया. आणि तेव्हा आम्हाला कळालं की वनवासी कलाश्रम सारखी एक देशव्यापी संघटना म्हणून, संस्था आहे म्हणून, यांच्याशी आमचा संपर्क झालेला होता हे आम्हाला माहित नव्हतं, कारण आम्ही कल्याश्रम हे आम्हाला कुठल्याही प्रकारची रचना माहित नव्हती. योगायक त्या टीमशी संपर्क झाला आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
1: मग लोकसहभाग, लोक चळवळ,
2: त्याच्यामध्ये आम्ही काय केलं की टीम आहे आपली, आणि त्या टीमने असं लक्षात आणून दिलं की व्यक्तिगत काम केलं तर लोक सहकार्य करत नाही, त्यामुळे सामूहिक काम कुठलं आहे त्याला आपण सुरुवात करू शकतो का, असं ना मी शेजारचं जे वन क्षेत्र आहे ते सांभाळायला सुरुवात केली. आता वन क्षेत्र म्हणजे तसं वन विभाग तर आहेच, पण वन विभागातल्या जोडीला लोकांनी पण मदत करावी, लोकांनी पण त्या कार्यक्रमात सहभागी व्हावं वन संवर्धन मध्ये. तर आम्ही जे केलं ते वन विभाग आणि गावकरी यांचा समन्वय साधायचा प्रयत्न केला आणि त्याला कल्याणाने मध्यस्थी केली. लक्षात आलं की वन विभाग कर्मचारी, आपण म्हणू ना की एका रेंज मध्ये 30 ते 40 संख्या असते,
1: बरोबर,
2: आणि एवढं मोठं वन क्षेत्र ते कसे सांभाळ, त्यामुळे आपण पण त्यांना हेल्प केलं पाहिजे असं म्हणून आम्ही ते वन संवर्धन या विषयाला सुरुवात केली. ते करताना आपण काय करू शकतो, म्हणजे सरकार त्याचं काम करतंय, आपण गाव म्हणून काय करू शकतो, म्हणून आम्ही वन संवर्धनासाठी एक नियमावली तयार केली की वॉचमन आपल्या गावातला असला पाहिजे, हे सरकारी नियमात नाही, वॉचमन गावाचा असला पाहिजे, त्याला मानधन गावकऱ्यांनी दिलं पाहिजे, सरकारकडे मागायचं, त्यांचं काम, त्यांचे वॉचमन आहे, त्यांची रचना आहे, पण आपण वॉचमनला मानधन आपण द्यावं. गावाने अशी एक नियमावली उभी केली गेली 91, 92, 93 या 3-4 वर्षामध्ये की मुख्य झाड कोणी तोडू नये, तोडलं त्याला दंडात्मक कारवाई. म्हणजे नियम असा केला की डोक्यावर मुळे आणली तर 551 रुपये दंड, राखीव जंगलात बैलगाडी नेली तर 751 रुपये दंड, मुख्य झाड तोडताना कोणी सापडला तर 1,051 रुपये दंड. हे गावाने केलेले नियम, हे सरकारने आमच्यावर लादलेले नियम नाहीत, त्यामुळे गावानेच नियम केले तर गावकरीच पाळतायत. पण याच्यामध्ये मोठा प्रश्न होता की आपलं स्वयंपाकाचं जे सरपणाचा विषय हा कसा सोडवायचा, त्यामुळे महिलांमधून आवाज आला की तुम्ही कुराडबंदी, चरायबंदी सगळं करतायत, चूल कशी पेटवायची. त्यावेळेस आपण वन विभागाच्या सहकार्याने

0: गावामध्ये एलपीजी गॅस आणलेत, साधारणतः 22 वर्ष पूर्वीची घटना आहे. एलपीजी गॅस आणल्यानंतर लक्षात आलं की अरे ते एलपीजी म्हणजे हांडा संपला की परत भरायला पैसे लागतात, आणि 92-93 काळ तुम्ही म्हटल्याप्रमाणे तेव्हा आमच्याकडे पैसा बिलकुल नव्हता, त्याला आम्ही पर्याय शोधायचा प्रयत्न केला. हे सगळं चक्र टप्प्याटप्प्याने घडत गेलं. मग आम्ही आयआयटी पवईशी संपर्क केला आपल्या कार्यकर्त्यांनी, आणि त्या आयआयटी पवईशी संपर्क केल्यानंतर सितारा नावाचा जो ग्रुप आहे त्यांनी आम्हाला सोलर चूल दिली. मग आम्हाला गावकऱ्या ते आवडले की अरे सोलर चूल चांगले आपण आणले पाहिजे. आम्ही 50 सोलर चूल विकत घेतल्यात, कमी किमतीत दिल्या त्यांनी आम्हाला. विकत घेतल्यानंतर लक्षात आलं अरे याच्यामध्ये बॉईल करता येते, फोडणी देता येत नाही, हा एक प्रश्न आला. मग आणखी थोडा पुढे जाऊन आम्ही युनायटेड नॅशन UNDPशी संपर्क केला आणि स्मोकलेस चुलाचं युनिट आणले, बिनधुराची चूल, ज्याला आपण अॅग्रिकल्चर वेस्टेज जे असतात ना तो काडी कचरा आपण त्याची ब्रिकेट बनवायची आणि वापरायची. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की आपण जंगल तोड होऊ नये म्हणून पर्याय देत गेलो, लोकांनी त्याची सवय करून घेतली.
1: बरोबर,
0: असे नियम गावाने एकत्र केलेत, गाव संघटित झाला आणि वन संवर्धन हा विषय खूप चांगल्या पद्धतीने सुरू झाला. त्याच्यात आम्ही वन विभागाला पण सहभागी केला, कारण शेवटी कसं आहे की समन्वयाने एकमेकांना पूरक काम केल्याशिवाय सिद्ध होणार नाही.
1: बरोबर,
0: असं म्हणून आम्ही वन संवर्धन हा विषय सुरू केला. नाही आम्ही काय केलं, आमचा मूळ उद्देश होता की वन सांभाळता सांभाळता शेती विकसित करणं.
1: बर,
0: कारण 70% शेती 30% वन आहे. तर वन सांभाळण्यासाठी गावकरी एकत्र आलेत आणि लक्षात आलं की आपल्याकडे जमीन आहे पण पाणी नाही, पाण्यासाठी आपण काय करू शकतो. मग आम्ही पहिला बांध बांधला श्रमदानातनं. बांध म्हणजे तो लूज बोल्डर, दगडी आणायच्या आणि रचायच्या. त्यावेळेस एक रेंज ऑफिसर होते PH वाघ म्हणून, त्यांना खूप फोटो वगैरे घ्यायची सवय होती. आम्ही थोडं काम केलं की फोटो काढणार, तर ते बांध बांधायला स्वतः उपस्थित होते. आणि त्यावेळेस आम्ही वन क्षेत्रामध्ये पहिला एक बांध बांधला, छोटा 2-3 मीटर लांबीचा, 1-1.5 मीटर उंचीचा. त्याच्यामध्ये पाणी अडवलं जात नाही पण पाण्याचा स्पीड कमी होतो, वाहून जाणारी जी माती ती थांबते. ती आदिवासी माणसाच्या कदाचित त्यावेळेस लक्षात नाही आलं की आपण काय काम करतोय. एक बांध बांधला, दुसरा बांधला, तिसरा बांधला. आम्ही बघता बघता 700 पेक्षा जास्त बांध बांधले,
1: छोटे छोटे
0: छोटे छोटे बांध. मग नुसतं बांध बांधायचं का, त्याला जोडून आम्ही CCT जी म्हणतो आपण समतल चर, त्याची साईज असते 1 मीटर खोल, 1 मीटर रुंदी आणि सोयीनुसार त्याची लांबी असते.
1: जलसंधारणाची कामं सुरू झाली होती.
0: 5 किलोमीटर म्हणजे साधारणतः 5000 रनिंग मीटर एवढा चर खोदला. आम्हाला त्याच्यात किती पाणी साचतं हे माहित नव्हतं, पण आमच्याकडे NSS कॅम्पचे खूप विद्यार्थी येतात, तर मराठवाडा विद्यापीठातनं 16 प्राध्यापक आलेत आमच्याकडे आणि ते अभ्यासासाठी आलेत. त्यांच्या समोराविषयी मांडल्यानंतर आम्हाला पाणी किती आडवतं हे कळत नाही. ते म्हणे की साधं गणित आहे, आम्ही काढून देतो. 5000 रनिंग मीटर चर जर खोदला, एका वेळेस जर त्याच्यात पाणी साचलं म्हणजे भरला तो चर, तर एका वेळेस 50 लाख लिटर पाणी अडवलं जातं.
1: बर,
0: एका वेळेस तो चर तेवढा जो खोदलाय त्याच्यामध्ये
1: एका सर मध्ये.
0: आम्ही म्हटलंय तर आमच्याकडे पावसाळ्यामध्ये कमीत कमी 25 ते 30 वेळा भरतो. 30 वेळा जरी भरला तर 30 गुणिले 50 लाख एवढं पाणी आपण अडवतो हे तिथल्या लोकांच्या लक्षात नव्हतं. तेवढ्या अनेक जलतज्ञ आमच्याकडे आले, त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम आले ते डॉक्टर माधवराव चितळे संभाजीनगरवरनं. आणि त्यांनी ज्यावेळेस गावात व्हिजिट केली ते म्हणले अरे हे काम खूप चांगलं चाललंय, याच्यात तुम्ही मी एक सूचना करेल तर चालेल का. म्हटलं सांगा. ते म्हणे पहिला जो बांध आपण रचतो ना त्याचा पुढच्या बांधाचा पायथा, मागच्याचा माथा तर पुढच्याचा पायथा, ही सिस्टीम तुम्ही वापरा. तेवढं लोकांनी ऐकलं आणि त्या पद्धतीने काम सुरू केलं. डॉक्टर माधवराव चितळेने आमच्या गावाला 2 वेळा व्हिजिट दिल्यात.
1: बरं,
0: त्यानंतर जागतिक जलतज्ञ आपण म्हणतो राजेंद्र सिंहजी, ते पण आलेत आमच्याकडे. त्यांनी तर दिवसभर जंगलात बसून राहिलेत. नंदुरबार कलेक्टर कलशेट्टी साहेबांच्या सोबत होते आणि ते असे म्हटले की नदी को अगर जिंदा करणं आहे तो आम्ही ये सिस्टीम ही करणार पडेगा.
1: बरं,
0: कारण आपण टॉप टू बॉटम जे बांध बांधत बांधत आलो ना हे खूप चांगलं तंत्र तिथं उभं राहिलं. त्यामुळे जंगल संवर्धनाबरोबर जलसंवर्धनाविषय सुरू झाला. मग हळू ते झाल्यानंतर लोक शेतीकडे वळले. आमच्या गावामधनं 55 कुटुंबांपेक्षा जास्त कुटुंब हे ऊस तोडणीला जायचे गुजरातमध्ये. आम्हाला वारडोली जवळ पडतं कारण शेती कोणीच करायचं नाही. शेती न केल्यामुळे मायशन आणि त्याला जोडून मुलांचं शिक्षण नाही, आरोग्य नाही, या सगळ्या गोष्टी जोडलेल्या होत्या. त्यामुळे जसजसं जंगल आणि जलमध्ये काम होत गेलं लोक हळूहळू गावाकडे यायला लागले आणि तिथली शेती विकसित व्हायला लागले. मग शेतीमध्ये आम्ही राहुरी आणि दापोली ह्या 2 कृषी विद्यापीठाची मदत घेतली आणि शेतीमध्ये स्ट्रॉबेरीची शेती होऊ शकते का, तिथं कांद्याचं सीड प्लॉट होऊ शकतो का, तिथं मधुमक्षिका पालनाचा विषय होऊ शकतो का, असे छोटे छोटे प्रयोग सुरू केलेत. आणि याला सपोर्ट जो मिळत गेला तर पहिले कलेक्टर आमच्याकडे आलेत श्री भास्करराव जी मुंडे, धुळ्याचे कलेक्टर, त्यांनी पहिली व्हिजिट केली. त्यानंतर लवंगाडे मॅडम आल्या. ज्या जे कलेक्टर आले ते बारीपाडाला व्हिजिट करत गेले, ते आम्हाला प्रोत्साहन मिळत गेला. त्यामुळे जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन असे 5 बिंदू आपण जोडलेत. हे सगळं जे काम आहे हे वनवासी कल्याण आश्रमाच्या प्रेरणेतून सुरू झालं आणि आम्ही ते सातत्याने पुढे न्यायचा प्रयत्न.
1: जलसंवर्धनाची कामं सुरू झाली की लोकांनी

0: जमीन कशाला सुरुवात केली, जमीन कशाला सुरुवात केली की मग त्यांनी जनावरं
1: पाच सूत्र जोडले होते आपण, जंगल, जल, जमीन, जन म्हणजे माणूस,
0: माणूस बरोबर
1: आणि जनावर, कारण सगळ्यात महत्व हा जन आहे. माणसाला केंद्रबिंदू धरून हे चार बिंदू आपण विकसित करायचा एक प्रयत्न केला.
0: बरं, मग स्थलांतरित मजुरांची संख्या कमी झाली
1: काय होतं की 45-55 कुटुंब जे जायचे ना, म्हणजे विहिरींना पाणी यायला लागलं तसे गावाकडे थांबायला लागले. आम्ही सरकारची योजना तर घेतोच, तो का भाग वेगळा, पण काही कुटुंबांनी एकत्र येऊन स्वतःच्या विहिरी खोदल्यात, लँड लेवल स्वतः केले, नंतर सरकारच्या योजना घेतल्यात. आमच्या गावात 55 जास्त विहिरींची संख्या आहे. बोरवेल जवळपास 5 ते 6-7 असतील, मला आकडा सांगता येणार नाही, पण 7-8 बोरवेल आहेत, बाकी सगळ्या विहिरी आहेत, कारण वॉटर टेबल ही 70-80 फुटाच्या वरती, त्यामुळे एकत्र 4-5 कुटुंब एकत्र की विहीर होते. तेव्हा आम्हाला ते सूत्र सापडलं की जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन हे स्थानिक संसाधन आहेत, हेच विकसित करणं आणि याच्यावर आधारित आपल्याला आपल्या गरजा सोडवता येतील का, असा एक तो चांगला प्रयोग आपण सुरू केला.
0: बरोबर पवार साहेब, तुम्ही वाणिज्याचे पदव्युत्तर पदवीधर आहात, मग हे सगळं सुरू असताना शिक्षण?
1: नाही, मी 93 एम पूर्ण केलं. नाही, त्या परिसरामध्ये खूप शिक्षणाचं प्रमाण कमी होतं. मी शिक्षणामध्ये वडिलांच्या आजचा खूप मार खाल्ला. एम कॉम व्हायच्या आधीच मला वनवासी कल्याणाश्रमशी संपर्क आला, त्यानंतर माझं 1-2 ठिकाणी नोकरीसाठी सिलेक्शन पण झालं. पण या सगळ्या टीमच्या वतीनं असं लक्षात आलं की आपण नोकरी करू, आपण स्वतःच्या गरजा सॉल्व्ह करू, पण ह्या कुटुंबांचं, गावांचं, परिसराचं काय होईल हे मनात क्लिक झालं. तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आणि त्याच्या माध्यमात मी या कामाशी जोडले गेलो.
0: बरोबर, जल, जमीन, जंगल, जनावर आणि जन यांचा विकास होत गेला. या विकासासोबत आरोग्य, शिक्षण याचा प्रचार प्रसार.
1: कसं आहे की पर्यावरण हा खूप व्यापक शब्द आहे. पर्यावरणाला आपण बघितलं तर पर्यावरणामध्ये छोटे छोटे 5 बिंदू आहेत, जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन. आता जंगल मुद्दा घेतला की त्याच्यात नुसतं वनाचं रक्षण नाही केलं, आम्ही त्या जंगलाचं बॉटॅनिकल सर्वे केला की किती क्षेत्र आपण सांभाळते, पण आलं किती प्रकारचे झाड आहेत, किती प्रकारचे पक्षी आहेत, किती प्रकारचे प्राणी आहेत, हा सगळा डाटा जमवायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यात मोहाचे झाड किती डायरेक्ट उत्पन्न देऊ शकतात, आम्ही त्याचं वनधन विकास केंद्र, एक केंद्र सरकारची योजना घेतली आणि त्याच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या कुटुंबांना सक्षम करू शकतो, हा मुद्दा पण त्याला जोडलाय. तसं जल विषयामध्ये फक्त पाणी अडवलं एवढंच काम केलेलं नाही, तर लोकांनी स्वतःच्या जमिनी लेवल केल्या आहेत, त्याचा बांध बंदिस्त केला, त्याच्यामध्ये पाणी अडवलं गेलं, म्हणजे अॅग्रिकल्चरचा विषय आपोआप आपण जोडला. अॅग्रो फॉरेस्ट्रीमध्ये आपण बांधावरची फळझाड याला थोडासा जोर द्यायचा प्रयत्न केला, वेगळ्या संस्थांची आपण मदत घेतली. तसं आपण शेतीमधला जो बदल, तिथं शेती जी होत होती, मिलेटचे काही प्रकार होते की ज्याला आपण बिलकुल त्यावेळेस किंमत दिलेली नाही, आता मिलेट्सचा विषय खूप पुढे येतोय झपाट्याने, तर मिलेट्स मध्ये परंपरागत शेती जी आहे, आम्ही ऑर्गॅनिक शब्द नाही वापरू शकतो, टाळतो, त्यामुळे परंपरागत शेती आपण केली आणि त्याचं व्हॅल्यू ऍडिशनसाठी काय करता येईल असा एक प्रयत्न आपण सातत्याने करू, म्हणजे प्रत्येक बिंदू हा खूप महत्वाचा आहे. जसं तुम्ही जन शब्द ना, जन मध्ये शिक्षण पण आलं, जनमध्ये बचत गटाचा विषय आला, त्यांचा आरोग्याचा विषय आला, हे सगळे बिंदू आपण व्यापक प्रमाणे, आपण हे 5 बिंदू जे आहेत ना, हे प्रत्येक बिंदूवर आपण एक एक पुस्तकाचं लिखाण, असे मोठे बिंदू ते पर्यावरण व्यापक शब्द त्यात नाही, 5 बिंदू.
0: वनाचा विकास होत गेला, आपल्याला महाराष्ट्र शासनाचा वनभूषण हा प्रथम पुरस्कार देखील मिळालेला आहे, त्याचा देखील आम्हाला अभिमान आहे. वन संवर्धन, जल संवर्धन आणि इतर या ज्या गोष्टींचा विचार करत असताना या वन संवर्धनात मिळणारं जे उत्पन्न आहे, तर त्याचा लोकांना कसा फायदा होईल?
1: पण काय विचार, कुठलंही काम करताना आपण त्यातनं आपला रिटर्न काय मिळणार आहे याची अपेक्षा करून काम सुरू केलं तर ते कधी फेल होत ते. हे आपलं कर्तव्य आहे, हे राष्ट्रीय संपत्ती आणि सांभाळली पाहिजे आपण. वन संवर्धित करताना त्यातनं आपल्याला काय मिळणार अशी भावना ठेवली तर ते काहीच मिळणार
0: नाही,
1: पण निसर्ग आपोआप आपल्याला देत असतो. प्रत्येक जण आम्हाला हा प्रश्न करतो की तुम्ही 1100 एकरचं जंगल सांभाळ, तुम्हाला काय मिळालं? लोक विचार करतात अरे खर्च आपल्याला काय मिळालं, आपल्याला काय नाही मिळालं. पण आपण दुसऱ्या अँगलने बघितलं तर तिथं जो ऑक्सिजन निर्माण होतो तो आपल्या सगळ्यांना उपयोगाचा आहे.
0: बरोबर,
1: त्याचं व्हॅल्यू कसं काढणार आपण? त्या छोट्याच्या गावाने केलेलं काम आहे, तिथला ऑक्सिजन आपण बलून मध्ये तरी भरू शकत.
0: बरोबर,
1: ते सगळ्यांसाठीच आहे. ते जंगल वाढल्यामुळे आमचा सरपणाचा प्रश्न संपला, याचं व्हॅल्यू कसं ऍड करणार? जंगल वाढल्यामुळे जंगलात पडणारं पाणी जमिनीत मुरतं आणि ते पर्क्युलेशनने शेतीला मिळतं.
0: बरोबर,
1: त्याच्यामुळे 250 एकरपेक्षा जास्त शेती आमची दुबार पिका खालची, याचं व्हॅल्यू कसं करणार हे ज्यांना कळतं तो असा प्रश्नच करत नाही की तुम्हाला यातनं काय मिळतं, कारण ते आपोआप मिळतं.
0: बरोबर,
1: आम्ही मग असे बोलल्याप्रमाणे वनधन विकास केंद्र स्थापन केलं आणि आम्ही मोहाच्या झाडाचा बिझनेस प्लॅन केला आहे.
0: बरं,
1: त्याला आदिवासी विकास विभागाचे आयुक्त जे आहेत हिला बनसोड मॅडम यांनी खूप मेहनत घेतली आणि गावाला प्रत्यक्ष भेटी देऊन या सगळ्या ग्रुपला एक वेगळी दिशा द्यायचा एक प्रयत्न केला.
0: एक बाजारपेठ मिळते,
1: बाजारपेठ मिळण्यापर्यंत. पण आम्ही असं म्हणतोय की आमच्या गरजा कमी आहेत, त्या गरजा भागून आमचं मायग्रेशन थांबलं पाहिजे. यासाठी काय करता येईल? हे 5 बिंदू जे आहेत ना, हे जगात

0: कुठेही आपल्याला आयात करायची गरज नाही, पण आपण एक विचार केला ना की जगाला या सगळ्या बिंदूंची गरज भासणार आहे. ऑक्सिजन बंद झालं तर काय होईल, पाणी संपलं तर काय होईल, जमीन बंजर झाली तर माणूस जगेल कसा, माणसाला लागणारी जी एनर्जी ती तर जमिनीतनं मिळते. त्यामुळे जंगल जल जमीन हे आपलं बँक बॅलन्स आहे असं समजून आपण ते वापरलं पाहिजे.
1: अगदी बरोबर.
0: याचं जर आपण नासाडी केली तर पुढच्या पिढीचा प्रश्न आहे. म्हणजे विकास विकास काय तर आम्ही असं म्हणतो की लोकांचे विचार बदलले पाहिजे, सोच बदलो बाकी सब बदल जायगा, विचार बदलायची गरज आहे. आम्ही गेल्या 14 मार्चला गाव एकत्र बसलं आणि आम्ही 300 कनेक्शन बंद केलेत गॅसचे. गॅस मागवतोय, पेट्रोल मागवतोय, आपण जे आपल्याकडे जे आहेत आपण सोडू शकतो ना. आम्ही वर्षभर लाकडांच्या चुलीवर स्वयंपाक करून जगू शकतो, हे आमचं गेली 35 वर्षाचं प्लॅनिंग आहे. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही जी स्थानिक संसाधन आहेत ना, हे विकसित करणं म्हणजे काय, ते सांभाळले पाहिजेत आणि हे ओरबडून न घेता हे पुढच्या पिढीसाठी आपण ठेवू शकतो का.
1: अगदी बरोबर.
0: याचं भान ठेवून जर आपण आपलं जीवन जगलो तर ते अति उत्तम होईल असं मला.
1: तर आपण 1100 एकर जमीन सांभाळतायत, आपलं बारीपाडा हे गाव, त्याच्यामध्ये इतर काही स्पेसिस होत्या, त्या दुर्भिक्ष झाल्या होत्या, दुर्मिळ झालेल्या होत्या, त्यांचं देखील संवर्धन झालंय. बऱ्याच ज्या पशु पक्षी यांचं देखील संवर्धन झालेलं आहे.
0: बारीपाड्या गावावर दोघांनी PhD केली, एक कॅनडामधून आला विद्यार्थी आणि एक जर्मनीमधून जी पुण्यातली विद्यार्थिनी. कॅनडातल्या विद्यार्थ्याच्या लक्षात आलं की इथल्या महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये परंपरागत ज्ञान खूप आहे, त्यातल्या त्यात वनस्पतींचं. मग वन भाजी स्पर्धा हा विषय सुरू झाला. आज 21 वर्षे पूर्ण झालेत. 250 प्रकारच्या भाज्या आमच्या जंगलात मिळतात, ते सगळं मेडिसिन आहेत. लोक म्हणतात की ते आम्हाला मिळतील का, आम्ही विक्री नाही करत, विक्री केली ते आम्ही संपवू.
1: बरोबर.
0: हे आमचं बँक बॅलन्स आहे पुढच्या पिढीसाठी. ते म्हणजे मोदीजींनी घोषणा केली ना 2047 मध्ये विकसित भारत असेल, त्यावेळेस या समाजाचा पण त्याच्यात योगदान असावा.
1: अगदी बरोबर.
0: हा उद्देश घेऊन आम्ही ते सगळं काम करतोय. त्यामुळे वनसंपदा सांभाळता सांभाळता आपल्याला अनेक बिंदू त्याला कशा जोडता येतील, हा मुद्दा आम्ही त्याला जोडलाय. तर त्याच्यामधनं बायोडायव्हर्सिटी हा विषय चांगल्या पद्धतीने पुढे आलाय. याच्यावर छोटी पुस्तिकाचं लिखाण पण झालंय आणि NCERT आपलं दिल्लीचं जे सेंटर आहे गणित आणि विज्ञान विभागाचं,
1: बरोबर,
0: त्याच्या सुनीता फराक्के मॅडम आमच्याकडे आल्या होत्या 5-6 वर्षापूर्वी आणि ते आता दरवर्षी आम्हाला NCERT मध्ये बोलवतात. तिथल्या महिलांच्या नावाने ज्या ज्या वन भाज्यांची माहिती त्याचं पुस्तकात नावासह प्रकाशित केलंय. मला वाटतं ही खूप मोठी उपलब्धी
1: आहे.
0: म्हणजे आपल्याला रिटर्न मिळण्यापेक्षा आपण राष्ट्राला काय देऊ शकतो, आपलं पण कर्तव्य. आम्ही काय देऊ शकतो तर आम्ही चांगलं ऑक्सिजन पार्क तयार केलाय, आम्ही तुम्हाला ऑक्सिजन देऊ शकतो, त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला काय द्यायचं ते तुम्ही ठरवा, पण आम्ही आमच्या पाशी जे आहे ते देऊ शकता. सामुदायिक वन अधिकार हक्क जो आहे, कायदा जो आहे 2006 तो नीट अभ्यासून आम्ही आता 45 गावांना 11,200 हेक्टर वनक्षेत्र त्या ग्रामसभेला मिळवून दिलाय.
1: क्या बात है.
0: म्हणजे मला वाटतं की सगळ्यात मोठी म्हणजे क्लस्टर मध्ये काम करणार हा एक चांगला ग्रुप आपला देशभरामध्ये उभा राहतोय. काम करता आपण अनेक ठिकाणी काम उभं करू शकतो.
1: बरोबर.
0: सरकार त्याचं काम करेल, त्यांनी किती खड्डे खोदायचे, किती झाडं लावायचे त्यांच्या रचनेत होईल. आपण नागरिक आहोत या देशाचे आणि आपलं कर्तव्य आपण काय करू शकतो या हेतूने आम्ही सगळं काम करतो. विकास म्हणजे काय हो, विकास आपल्या अवतीभोवतीचं वातावरण आपल्याला चांगलं निर्माण करायचे, जे आपल्या पाशी संसाधन ते योग्य पद्धतीने वापरायचे, हे करत आपल्याला पुढे जायचंय. याच्या दृष्टिकोनानं आपण या सगळ्या गावांमध्ये हा सगळा विषय रुजवायचा प्रयत्न करतोय. या सगळ्यामध्ये मुख्य प्रश्न हा आहे की आपल्या पाशी जी संसाधनं आहेत त्याचा योग्य वापर करणं.
1: बरोबर.
0: हे काम मी केलेलं नाही, हे आपलं टीम वर्क आहे. म्हणजे बारीपाड्याला ज्यांनी ज्यांनी व्हिजिट केलं त्या सगळ्यांचं योगदान आहे. ही विचारधारा रुजवायचं आपण काम करतोय.
1: काय बात आहे. निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. पद्मश्री चैत्राम पवार साहेब, आपण आकाशवाणी नाशिकच्या स्टुडिओत आलात. बारीपाडा पॅटर्न नेमका काय आहे या दृष्टीने आम्हाला सखोल मार्गदर्शन केलं आणि जल जमीन जंगल जन आणि जनावर या 5 बिंदूंवर जर कधी लक्ष केंद्रित केलं तर आपला विकास कसा होऊ शकतो हे समजून सांगितलं. मार्गदर्शनाबद्दल आकाशवाणीच्या वतीने, आपली मुलाखत ऐकणाऱ्या असंख्य श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानतो आणि आजची मुलाखत इथं संपवतो. नमस्कार.
0: नमस्कार.
2: आताच आपण वन महोत्सव सप्ताहानिमित्त वन संरक्षण आणि वन संवर्धनाचा बारीपाडा पॅटर्न याविषयी पद्मश्री माननीय चैत्राम पवार यांची कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. निर्मिती सहाय्य होतं मेघा बुरकुले यांचं, सादर करते होते कृष्णा शिंदे आणि निर्मिती होती आकाशवाणी नाशिक केंद्राची.
3: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे

चंद्रपूर केंद्र आहे. मुंबई केंद्राचा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आमच्या केंद्राहून सहक्षेपित करण्यात आला. श्रोते हो, सकाळचे ठीक 9 वाजले. ऐकूया काही संदेश.

0: साखर कमी ठेवली आहे बरं का?
1: अगं आता 50 वर्ष झालीत, अजूनही माझी आवड लक्षात ठेवतेस का?
0: आवड नाही हो, सवय झाली आहे तुमची.
1: अगं आठवतंय का, पहिल्यांदा तू मला चहा दिला होतास तेव्हा तुझा हात कापत होता.
0: हो तर, आणि तुम्ही इतके गंभीर वाटलो, खूप रागीट असणार.
1: हा राग तर अजूनही येतोच ग.
0: हो पण आता माहितीये तेही माझ्यावरच प्रेमच आहे.
1: हो खरे, पण खूप काही बदललंय. पण एक गोष्ट नाही बदलली.
0: काय हो?
1: तुझी साथ.
0: आणि तुमचीही.
2: वेळ बदलली, वर्षे बदलली, पण सहवास मात्र बदलला नाही. सहवासाची सोन पावले दर रविवारी सकाळी ठीक 10:30 जरूर ऐका आमची नवी मालिका सहवासाची सोन पावले.

0: दहावी नंतर सरकारी नोकरी आणि व्यवसायासाठी सुवर्ण संधी.
1: महाराष्ट्र वन विभागाच्या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली येथे बांबू तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
0: 3 वर्षीय या अभ्यासक्रमासाठी मर्यादित जागा 60 असल्यानं आजच प्रवेश नोंदवा.
1: निःशुल्क प्रवेश फी,
0: राहण्याची आणि जेवणाची उत्तम सुविधा.
1: आजच संपर्क करा बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली, मूल रोड, जिल्हा चंद्रपूर येथे.
0: अधिक माहितीसाठी 9552729996
1: या क्रमांकावर संपर्क करा.

0: विश्वासाचे ठिकाण,
1: आरोग्याची खात्री, मानवतर हॉस्पिटल।
2: आकाशवाणीचे हे चंद्रपूर केंद्र आहे। श्रोते हो, सकाळची 9:05 झालीत। आता विविध वाती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत।

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे ठीक 10 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया जितेंद्र कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील गीत. जगदीश खेबुडकर यांचं गीत. गायक आहे सोनू निगम.

निखारे या चित्रपटातील महेंद्र कपूर आणि अनुराधा यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत बाळ पळसुले यांचं होतं. श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकूया कवी आरती यांचं गीत. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत नियोजनात हे गीत गायलंय पद्मजा फेणाणी यांनी आणि चित्रपट आहे निवडुंगा.

0: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
1: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
2: कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन कुछ पता नहीं.
3: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
4: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
3: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
4: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
5: करिअरच्या नव्या दिशा.
4: मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं सुधीर मोगे यांचं गीत. चित्रपट हे धाकटे सण.

धाकटी सून या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरातील राजेश मुजुमदार यांचे गीत. संगीत राम लक्ष्मण यांचे. चित्रपट आहे राम राम गंगाराम.

राम राम गंगाराम या चित्रपटातील गीत आपण ऐकलं आणि या गीतासोबतच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. 103 मेगाहर्ट्झ FM ध्वनिलहरींवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत गीतगुंजन, श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

श्रोतेहो नमस्कार. गीतगुंजन या कार्यक्रमात मी स्मिता घुमडे आपलं स्वागत करते. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया. मुक्काम पोस्ट येळगुळ तालुका हातकंगोले जिल्हा कोल्हापूर इथले आमचे हे श्रोते आहेत. अतुल गौतमी धम्मदिना अरुण काळे आणि एडी कांबळे. तसंच हे गीत ऐकायचंय प्रशिक मेघना तुषार एकता.

उत्कर्ष कांबळे, अरुण येळगोळकर या श्रोत्यांना. या सगळ्या श्रोत्यांना ऐकायचं आहे उदित नारायण आणि साधना सरगम यांनी गायलेलं समीर यांचं गीत, संगीत आनंद मिळेल यांचं. चित्रपट आहे अनाडी.

गीतगुंजन हा कार्यक्रमापाळणे कथात कार्यक्रमात आता ऐकूया हाती मेरे साथी या चित्रपटातील किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. या गीताची आवड करणारे आमचे हे श्रोते आहेत शेकापूरबाई तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा येथून बापूराव बावने, संजय बावने, मारुतराव खडसकर, रामहरी लोखंडे, मंडू वाघमारे, दत्ता वाघमारे, संदीप रुवे, सुनील चौधरी, वामन कार्लेकर, बळवंता वाडई, चंद्रशेखर कुटे माटे, गोवर्धन भगत, दिवाकर बालपांडे आणि भैयाजी धात्रक या सगळ्या मित्रमंडळींना ऐकायचं आहे हाथी मेरे साथी या चित्रपटातील हे गीत.

0: हेलो
1: हेलो फरमाइश
0: हेलो
1: हेलो आपली आवाज
0: मलाही फोन करायचा आहे
1: कुठे
0: हेलो फरमाइश आणि हेलो आपली आवड या कार्यक्रमात
1: वाह छान
0: अरे पण कुठे आणि फोन नंबर
1: 07172254634 या फोन नंबर वर
0: आता वेळही सांगून दे
1: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाइश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो
0: अरे वा मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे
1: सांगतो ना प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत
0: हॅलो गीतगुंजन हा कार्यक्रम आपण ऐकत आहात कार्यक्रमात आता ऐकूया पारस मणी या चित्रपटातील लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत असद भोपाली यांचं गीत संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि या गीताची आवड करणारे आमचे हे श्रोते आहेत बुद्धनगर बल्लाशाचे जिल्हा चंद्रपूर इथून गौतम काकडे प्रतिमा काकडे वंशिका जीवने विलास जीवने तुकुम चंद्रपूर इथून आम्रपाली सोनू खैरे उच खैरे प्रीतम खैरे

गीतगुंजन या कार्यक्रमात आता ऐकूया दामिनी या चित्रपटातील कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत. समीर यांचं गीत संगीत नदीम श्रवण यांनी दिलंय आणि या गीताची आवड करणारे हे श्रोते आहेत औरंगाबाद इथून

राजेश साबरे पाटिल, राजदीप राजेश, राशि राजेश, शीतल राजेश आणि गुंडेवाडी इथून निजाम शेख नुपूर, वरुण साबळे, उद्धव साबळे. ऐकूया दामिनी या चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो, दामिनी या चित्रपटातील गीत आपण ऐकलत आणि या गीतासोबतच मी स्मिता आपला निरोप घेत आजचा गीत गुंजन हा कार्यक्रम इथे समाप्त करते. नमस्कार.

0: श्रोते हो गीतगुंजन हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून. सकाळचे ठीक 11 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया काही संदेश.
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मा घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअरसाठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
2: 10वी नंतर सरकारी नोकरी आणि व्यवसायासाठी सुवर्ण संधी.
3: महाराष्ट्र वन विभागाच्या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली येथे बांबू तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
2: 3 वर्षीय या अभ्यासक्रमासाठी मर्यादित जागा 60 असल्यानं आजच प्रवेश नोंदवा.
3: निःशुल्क प्रवेश फी,
2: राहण्याची आणि जेवणाची उत्तम सुविधा.
3: आजच संपर्क करा बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली, मूल रोड, जिल्हा चंद्रपूर येथे.
2: अधिक माहितीसाठी 9552729996
3: या क्रमांकावर संपर्क करा.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
4: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
4: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
1: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
4: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
1: विश्वासाचं ठिकाण,
4: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.
0: श्रोती हो, शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात ऐकूया पद्मजा तळवळकर यांचं गायन राग देस जौनपुरी.

0: श्रोते हो, शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतात. आजच्या कार्यक्रमात पद्मजा तळवळकर यांचं गायन राग देश जौनपुरी आत्ताच आपण ऐकलात, आणि यासोबतच शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. 103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, सकाळची 11:30 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत फोन इन कार्यक्रम हॅलो फरमाईश. आजच्या कार्यक्रमाच्या संवादिका आहेत मंजुषा भास्करवार, तांत्रिक सहाय्य चंदू मत्ते यांचं आहे, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत उमेश दुपारे. तर ऐकूया कार्यक्रम हॅलो फरमाईश. हॅलो फरमाईश. हॅलो फरमाईश बोला.
1: हॅलो, आकाशवाणी चंद्रपूर.
0: हा हा, बोलते. हॅलो फरमाईश बोला, कोण बोलता आपण?

0: हा आपण कोण बोलतोय?
1: मी पुलगावून सुनील पेंदाम बोलतो.
0: हा बोला.
1: कसे आकाशवाणी चांगले चालू आहे तुमची चंद्रपूर?
0: हो तुम्ही ऐकत असता?
1: हो हो आम्ही ऍप वर आहे.
0: कुठला कार्यक्रम तुम्हाला विशेष आवडतो?
1: आपकी पसंद.
0: अच्छा म्हणजे गाण्यांचे कार्यक्रम आवडतात?
1: मराठी गाणे आणि ते जुने गाणे.
0: बर आजच्या कार्यक्रमात तुम्हाला कुठलं गाणं ऐकायचं?
1: फिल्मचं नाव आहे जैसे कुछ ऐसा.
0: गीताचे बोल
1: आहे अब के सावन में दिल जले.
0: बर
1: पाऊस सुरू झाला ना.
0: पण कसा आहे तुमच्याकडे पाऊस यावर्षी? तर जरा लांबलेला दिसतो.
1: खूप जोरदार पाऊस आला.
0: अच्छा म्हणजे सुरुवात झाली म्हणायची?
1: हो हो सुरुवात झाली.
0: काय करत असत आपण?
1: गोळा बारू केंद्र नाही का
0: पुलगावच?
1: त्याच्या फायर ब्रिगेड मध्ये स्टेशन असतं.
0: अच्छा
1: नाव सांगू का?
0: हा सांगा बिलकुल.
1: सुनीता पेंदाम, निकिता पेंदाम, दामिनी पेंदाम आणि श्रिया पेंदाम.
0: ठीक आहे तर ऐकू मग सर्वांच्या आवडीचं हे गीत.

0: हॅलो फरमाईश, हॅलो फरमाईश बोला.
1: हॅलो,
0: नमस्ते नमस्ते, बोला, कोण बोलता आपण?
1: मी मुक्काम पोस्ट कराड, जिल्हा सातारा इथून तुकाराम जाधव बोलतो. वातावरण काय म्हणतंय चंद्रपूरला?
0: पाऊस फार कमी आहे, अजून सुरुवात झाली नाही.
1: तिकडे करायला तुझं काय झालंय मॅडम? हलकाचा
0: बस तसंच चाललंय.
1: फक्त काय झालंय, उन्हाळ्यापासून सुटका मिळाली आम्हाला.
0: अगदी बरोबर, पण काय होतं की सुरुवातीला चांगला पाऊस येतपर्यंत मला वाटतं त्या गर्मीपासून काही सुटका नाही.
1: आता पाऊस अजून शेतीला पूरक पाऊस नाही.
0: मग काय वाटतं तुम्हाला, काय आपण याच्यावर एक नागरिक म्हणून आपण काय उपाय करू शकतो? अर्थात तो निसर्ग आहे, त्या परीने आपण काही प्रयत्न केले तर कदाचित आपण त्यावर मात करू शकू. काय वाटतं तुम्हाला?
1: काय झाडे लावली पाहिजे, त्याचं संगोपन बंद केलं पाहिजे आणि वृक्षतोडी थांबवली पाहिजे. वृक्षतोडी जर नाही केली तर वातावरण असं छान सुंदर राहतं ना, त्यामुळं वातावरणाचा बदल होतो.
0: पण खरंच
1: वेळेवर पाऊस पडायला सुरुवात होते.
0: झाडं ही लावलीच पाहिजे, म्हणजे प्रत्येकाने जरी एक झाड लावलं तरी आपण

0: खूप मोठं काम करू शकू
1: हो
0: आणि लावल्यानंतर ते वाढवण्याची पण जबाबदारी आपण घेतली पाहिजे, है ना?
1: हो
0: काय करत असता आपण?
1: माझं वर्कशॉप आहे बिल्डिंग.
0: आजच्या कार्यक्रमात तुम्हाला कुठलं गाणं ऐकायचं?
1: उडते पवनचे संघ चलूंगी, सायरा बानू चित्रित आहे गाणं.
0: बघितला होता तुम्ही हा सिनेमा?
1: चित्रपट फार वेळ पाहिला, त्यावेळी काय झालं मॅडम, चित्रपटाशिवाय दुसरा पर्याय नव्हता, टीव्ही सुद्धा नव्हता. एक एक पिक्चर पाच पाच तासावेळ आम्ही बघत होतो.
0: बरोबर आहे. सगळ्यात जास्त एन्जॉय कोणी केलं असेल तर त्या तुमच्या पिढीने केलंय.
1: हो.
0: तुम्हाला नावं सांगायचीत का?
1: आमचे मित्र आहेत राजशेळकेजी, कांताबाव रामोगडेजी, विठ्ठल पवारजी, किरण पिंडलेजी, गौतम कोकाडेजी, विकास शेळकेजी, श्रीकांत मांडारेजी, या सर्वांच्या पसंतीला आवाज जोडूया.
0: ठीक आहे, तर ऐकूया आपल्या सगळ्यांच्या पसंतीचं हे गीत.
1: धन्यवाद.

0: है फरमाइश।
1: हेलो फरमाइश।
0: हाँ बोला।
1: नमस्कार मैडम।
0: नमस्ते नमस्ते।
1: मी गडचांदूरहून बोलते मैडम, संतोष कंठाळे। मैडम मला एक गीत ऐकायचं आहे।
0: हाँ सांगा, कुठलं गाणं ऐकायचं?
1: चित्रपटाचं नाव आहे जंजीर। हा, आणि गाण्याचे बोल आहेत दिवाने है दिवानो कोना घर चाहिए। मैडम आमचे काही श्रोते आहेत।
0: हाँ सांगा, त्यांची नावे सांगा।
1: थलरावजी लेंब्रे, सुभाषजी क्षीरसागर, सूरज बोरुले, किसन सोनटक्के, गजानन रावजी भिवापुरे।
0: संतोष आपण ऐकत असता आमचे कार्यक्रम चंद्रपूर आकाशवाणी। तर गाण्यांच्या कार्यक्रमांव्यतिरिक्त तुम्हाला इतर कुठले कार्यक्रम आवडतात?
1: मॅडम आमच्याकडे दुकानामध्ये दिवसभर एफएम चालू असतो मॅडम, दिवसभर सकाळपासून रात्री 9 वाजेपर्यंत।
0: हा हा,
1: जे पण कार्यक्रम ते पूर्ण ऐकतो मॅडम आम्ही।
0: कसलं दुकान आहे तुमचं?
1: टेलरिंग शॉप आहे मॅडम।
0: त्याच्यामुळे काम करताना तुमचा वेळ पण छान जात असेल।
1: हो मॅडम, आणि जे एफएम वर गाणे ऐकायला मिळतात मॅडम, ते त्याची काही मजा औरच आहे मॅडम।
0: अगदी अगदी, जेव्हा आपण कुठल्या प्लेअर वर गाणं लावतो ते आणि रेडिओवर जे गाणं ऐकतो, कारण ते माहिती नसतं आपल्याला नेक्स्ट कुठलं गाणं असेल, ती एक उत्सुकता असते।
1: हो मॅडम,
0: ठीक आहे, तर ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत।

0: हॅलो फरमाईश.
1: हॅलो फरमाईश.
0: हा बोला, कोण बोलता आपण, नाव सांगा.
1: मी वाडोला खुर्दीतून किशन कुंभरे बोलता होता.
0: हा सांगा, त्यांची नावे सांगा.
1: मी किशन कुंभरे, माझी पत्नी चंदा कुंभरे आणि माझी सून आहे निकिता गणेश कुंभरे आणि परस करून माझी मुलगी उज्ज्वला राजीनताम भावना आणि नयन नेताम ठेमाजी भाऊ ठिकरे पाथरीचे आणि हबीब शेख आवारपूर वरून.
0: सांगा मग आज कुठलं गाणं ऐकायचं आपल्याला.
1: मले आनंद मिलिंद यांच्या संगीतातून वन चित्रपटातलं गाणं ऐकत होतो ताई. किबाल सुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं गाणं ऐकत होतो ताई.
0: बोल सांगता येतील का?

0: हॅलो फरमाईश.
1: मला गाणं ऐकायचं होतं मॅडम.
0: हा सांगा ना, आपण कोण बोलता, कुठून बोलता?
1: मुक्ताम पोस्ट उसळगव्हाण तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती वरून विनोद लांजेवार बोलत आहे. मला गाणं ऐकायचं होतं राम तेरी गंगा मैली मधलं.
0: हा
1: भूषण पहाडो काय ना.
0: हा हा
1: एक गीत ऐकायचं होतं
0: लता मंगेशकर यांनी गायलेलं. ठीक आहे तर ऐकात हे गीत.

श्रोतेहो, हॅलो फरमाईश. हा, फोन इन कार्यक्रम आपण ऐकत होतात. आजच्या कार्यक्रमाच्या संवादिका होत्या मंजुषा भास्करवार, तांत्रिक सहाय्य चंदू मत्ते यांचं, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते उमेश दुपारे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून. श्रोतेहो, दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

वेले निनटलेली सजलेली आपली वसुंधरा. या वसुंधरेवरील पर्यावरणाचा समतोल राखण्यात आणि मानवाला ऑक्सिजन पुरवण्यात ही हिरवीगार झाडं आणि जंगल यांची अत्यंत महत्वपूर्ण भूमिका आहे. याच वनसंवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी 1 ते 6 जुलै या कालावधीत वन महोत्सव स्थाह सर्वत्र साजरा केला जातो. सध्या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्यानं लोकांना अधिकाधिक झाडं लावण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठीच हा वन महोत्सव साजरा केला जातो. मैत्रिणींनो, या झाडांचं आपल्या आयुष्यातील योगदान फार मोठं आहे. ही झाडं अन्नधान्य उत्पादनात योगदान देतात, पर्यावरणाचा समतोल राखतात, हवेची गुणवत्ता सुधारतात, हवामान बदलावर नियंत्रण मिळवतात, पाण्याची बचत करतात, जमिनीचं संरक्षण करतात, वन्यजीवांना आधार देतात, दुष्काळाची तीव्रता कमी करतात, जमिनीची होणारी धूप आणि प्रदूषण थांबवतात. जंगलतोड ही एक अत्यंत चिंताजनक बाब आहे आणि या

महोत्सवाचा उद्देशच जंगल वाढवणं, ती वाचवणं, यासाठी अधिकाधिक लोकांना एकत्र आणणं हा आहे. चला तर या वन महोत्सवानिमित्त आपणही प्रत्येक जण एक तरी झाड लावूया, ते वाढवूया आणि जगवूया, हो ना? तरच या सप्ताहाचं खऱ्या अर्थानं सार्थक झालं असं होईल.

मैत्रिणींनो, या सुरेल गीतानंतर आता वळूया वनिता मंडळ कार्यक्रमात आपल्या मालिकांकडे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत हँडबॉलपटू लवनीत कौर रंधावा यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधलाय राखी पाटील यांनी. चला तर ऐकूया.

0: मैत्रिणींनो, क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेतून वेगवेगळ्या खेळात नाव मिळवणाऱ्या, आपलं करिअर करणाऱ्या आणि देशाचं नाव उंचावणाऱ्या मैत्रिणींशी आपण भेट घेत असतो. या अनुषंगाने वेगवेगळ्या खेळाविषयीची माहिती आपल्याला मिळते. मैत्रिणींनो, आज आपण हँडबॉल या खेळात पारंगत असलेल्या लवनीत कौर रंधावा, पूर्वाश्रमीच्या ललिता अवचट यांना स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: कशा आहात?
1: खूप छान.
0: हँडबॉल या खेळाविषयी आम्हाला फारसं माहीत नाही किंवा इतर मैत्रिणींना माहीत नसावं, तर आज सविस्तर या खेळाविषयी माहिती मिळणार आहे. या खेळाविषयीचा हा प्रवास तुमचा कसा घडला हे जाणून घेण्यासाठी मैत्रिणी तर निश्चितच उत्सुक असतील. पण सुरुवात आपण हँडबॉल या खेळाविषयी जाणून घेऊया. काय या खेळाचा इतिहास होता, या खेळाचे काय नियम आहेत, काय सांगाल?
1: मुख्यतः हँडबॉल हा खेळ आपल्या भारताचा नाही आहे, हा जर्मनीचा प्रसिद्ध खेळ आहे. आणि याची सुरुवात लेट 19th century, 20th early century याची सुरुवात झालेली आहे. आणि सुरुवातीला हा गेम मोठ्या प्रमाणात, म्हणजे आता जो तुम्ही हँडबॉल बघाल तो इनडोर सोबत कमी मॉडर्न गेममध्ये त्याला सामील करण्यात आलेला आहे. आणि आधी हाच गेम, फुटबॉल जसा मोठा गेम आहे, खेळाचा जो मैदान आहे त्या मैदानामध्ये हँडबॉल खेळला जात होता.
0: बरं, म्हणजे असं मोठं ग्राउंड, ओपन ग्राउंड.
1: आणि तेव्हा एकाच टीममध्ये आतमध्ये खेळणारे खेळाडू 11 होत होते.
0: बरं,
1: 11-12 मध्ये, म्हणजे इन्क्लुडिंग गोलकीपर. पण येणाऱ्या काही वर्षानंतर, म्हणजे 20th century किंवा 19th century याला मॉडर्न याला प्रकार देण्यात आला. तर हँडबॉल हा सुद्धा खेळ, जसा आधी 11 लोक फुटबॉल या ग्राउंडवर खेळायचे, तसाच आता हँडबॉल हा हँडबॉल या खेळामध्ये 20x40 च्या ग्राउंडवर खेळला जातो. टीम मध्ये तर 12-16 राहतात.
0: बरं,
1: नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या माने. पण आतमध्ये खेळणारे खेळाडू इन्क्लुडिंग गोलकीपर सोबत 7 खेळतात. आणि हा जगातला सगळ्यात, म्हणजे सेकंड फास्टेस्ट गेम इन द वर्ल्ड असं म्हटलं तरी चालेल. पहिला गेम सांगून देते आईस हॉकी, दुसरा गेम हँडबॉल. म्हणजे प्रत्येक 30-30, 15-15 सेकंड मध्ये गोल होऊ शकतात, इतका फास्ट गेम आहे. ते डिपेंड करतं. आणि आता आम्ही जेव्हा खेळायचो तेव्हा त्याचं लेवल वेगळं होतं. आणि आता जो गेम झालेला हँडबॉलचा, तो अजूनही इतका फास्ट आहे. नवीन मुलामुलींमध्ये खूप साऱ्या घडामोडी आलेल्या आहेत. आणि सुरुवात आपल्या भारतामध्ये या हँडबॉलची सुरुवात 1971-71 वेळेस झालेली आहे. आणि बाहेर तर हा खूप, म्हणजे युरोपकडचाच आहे, जर्मनीचा मेन हा गेम होता. आणि भारतामध्येच आपल्या हँडबॉलमध्ये

0: पहिली जी टीम गेली 1971-72 ला भारताची मुलांची पहिली टीम गेली आहे. आणि दुसरी गोष्ट, मुली टीम पहिल्यांदा जेव्हा गेली चायनाला तेव्हा त्या टीम सोबत मला पहिल्यांदा चान्स मिळाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा मला कॅप्टनशिप मिळाली. म्हणजे भारतामध्ये माझे जे सिनियर्स आहेत ज्यांचा गेम बघून मी शिकलेली आहे त्यांना याचा लाभ नाही मिळाला इंडिया खेळायचा, याची मला नेहमी खंत राहील. कारण त्यांचा जो गेम होता त्यांच्यासमोर आम्ही काहीच नाही, कारण त्यांचा गेम बघूनच आम्ही शिकलो आहोत. सोबत कोचेस लोकांची साथ राहिलीच आहे, नो डाऊट. मला जे सौभाग्य मला मिळालं आणि त्यातल्या त्यात भारताची पहिली टीम आणि त्यातल्या त्यात मी पहिली महाराष्ट्राची आणि वरून नागपूरची पहिली कर्णधार.
1: वा वा वा,
0: भारतातली.
1: आणि तुमच्या कर्णधार पदी असताना तुम्ही भारताला ते मेडल मिळवून दिलं. इंटरनॅशनल लेवलवरची ती मॅच होती.
0: बिलकुल बिलकुल. ते दुसऱ्यांदा जेव्हा मला इंटरनॅशनल लेवलचा मला मौका मिळाला, चान्स मिळाला, तेव्हा सुद्धा मला कॅप्टनशिप मिळाली. म्हणजे मी भारतातली पहिली अशी मुलगी असेल की होऊ शकतं आता माझ्यानंतर बऱ्याच मुली झाल्यात कॅप्टन, पण मी दोनदा कॅप्टनशिप केली. दुसऱ्या कॅप्टनशिप वे मध्ये जेव्हा दिल्लीला जेव्हा कॉमनवेल्थ गेम्स होते तेव्हा माझ्या कॅप्टनशिप मध्ये सेकंड सिल्वर मेडल मिळालं, जे इंडियाला पहिलं मुलींचं मेडल आम्ही देण्यामध्ये सक्षम झालो.
1: खूप छान विजयी ठरलात तुम्ही.
0: बिलकुल.
1: तर अशा रीतीने हँडबॉल हा खेळ कशी सुरुवात झाली काय याबद्दल आम्हाला छान माहिती मिळाली आहे. आणि तुमची कॅप्टन पदीची जी वाटचाल होती तीही पुढे आपण जाणून घेणार आहोत. लवनीत, हे सांगा ना की काय या खेळाचे रूल्स असतात, कशा पद्धतीने हा खेळ खेळला जातो?
0: आपण लहानपणापासून गदागदी कॅच कॅच खेळतो तसाच हा गेम आहे. फक्त इथे गदागदीच्या ऐवजी आपण एक दुसऱ्यांना मारतो, जे आपले लहानपणचे गेम आहे जे आताच्या लोकांना नाही माहीत, पण त्या गदागदीला जे मारतो आपण दुसऱ्यांना नेम धरून, तोच नेम धरून आपण त्या गोलपोस्ट मध्ये मारायचा ज्याच्यामध्ये गोलकीपर अडवणारा असतो, आणि त्याला आपण डॉस देऊन त्याला न लागता त्या गोलपोस्ट मध्ये गेला पाहिजे म्हणजे गोल होईल.
1: बरं.
0: हा, ही त्याच्या मागची मेन भूमिका आहे. म्हणजे हँडबॉल मध्ये आपण कॅच कॅच खेळतो, कॅच कॅच करत आपण धावत जाऊ शकतो. याच्यामध्ये काही लिमिटेशन्स असतात प्रत्येक गेम मध्ये. आता हँडबॉल म्हटलं तर हातानेच खेळणारा गेम, मग पायाला लागला तर त्याचा फाऊल होईल.
1: बरं.
0: हा, ड्रिबलिंग मध्ये त्याच्यामध्ये पण काहीतरी सीमा आहेत, बॉन्डिंग आहेत. ड्रिबलिंग केल्यानंतर, एकदा ड्रिबलिंग केल्यानंतर म्हणजे टप्पे मारणे, ड्रिबलिंग म्हणजे टप्पे, टप्पे मारल्यानंतर एकदा बॉल पकडला की पुन्हा नाही मारता येणार.
1: बरं.
0: त्याच्यानंतर तुम्हाला पास द्यायचाच आहे. हा जो पास द्यायचा आहे दुसऱ्याला बॉल, तो पण 3 सेकंडच्या आतमध्ये.
1: बरं.
0: हा, म्हणजे बऱ्याचशा अशा याच्यातल्या ज्या वाटचाली आहेत किंवा ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या इतक्या फास्ट आहेत, म्हणजे टायमिंग वर खूप डिपेंड करतं. 3 सेकंडच्या आधी तुम्हाला पास द्यायचा आहे आणि तुमच्या हातात बॉल आल्यानंतर 3 सेकंडच्या आतमध्ये तुम्हाला बॉल जर शूट करायचा असेल तर 3 सेकंडच्या आतमध्ये
1: करायचं, त्याच्यापेक्षा करावं
0: नाहीतर लगेच पास करा, शूट करा किंवा ड्रिबल करा. एकदा ड्रिबल केल्यानंतर तुम्हाला पुन्हा ड्रिबल करता येणार नाही.
1: बरं.
0: हाही त्याच्यामध्ये. आणि रनिंग मध्ये सुद्धा 3 स्टेपच्या वरती तुम्ही धावू शकत नाही. जसं बास्केटबॉल मध्ये 2.5 स्टेप्स आहेत, 2 स्टेप घेतल्यानंतर तिसऱ्या हाफ स्टेप मध्ये तुम्हाला एअर मध्ये जावं लागतं. याच्यामध्ये तुम्ही पूर्ण 3 स्टेप घेतल्यानंतर सुद्धा तू घेतल्यानंतर एअर मध्ये जावं लागतं. पण आजकाल इतकं फास्ट झालं की तुम्ही ऑन द स्पॉट जम्प घेऊन लगेच एका स्टेपवर सुद्धा जम्प घेऊन तुम्ही मारू शकता.
1: बरं.
0: हा, तर हँडबॉल मध्ये जेव्हा तुम्ही खरंच बघाल, आता नागपूरला जस्ट मागच्या 2 महिन्याआधी म्हणजे एप्रिल मध्ये आपल्या प्रबोधिनी, जिथे क्रीडा प्रबोधिनी आहे आपल्या मानकापूर स्टेडियमवर, तिथे हँडबॉल प्री लीग झाले होते. तिथे ऑल ओव्हर इंडियाचे मुलं मुली आले होते. त्याच्यामधनं जसे मुलांना राजेश नायडू या सरांनी त्याची मोठी भूमिका निभावली होती आणि खूप चांगल्या पद्धतीने सक्सेस मिळालं. पहिल्यांदा ऑल ओव्हर इंडियामधनं सगळे चांगल्या चांगल्या लेवलचे खेळाडू मुलं मुली आले होते आणि खरंच अप्रतिम गेम त्यांचा बघण्यात आला. आणि गेम्समध्ये पूर्वीच्या हँडबॉलमध्ये आणि आत्ताच्या हँडबॉलमध्ये किती फरक तो आता आम्ही पण जाणवला.
1: हो हो.
0: की किती फास्ट गेम झालेला आहे
1: आणि तसाही हा गेम किती चपळाईचा आहे.
0: खूप जास्त
1: तुम्ही सांगताय आणि ते लक्षात घेणं अवघड जात आहे.
0: बरोबर.
1: म्हणजे त्या प्लेयर्सला किती प्रॅक्टिस करावी लागते. आता आपण बघतोच की भारत देश प्रत्येक खेळात अव्वल होत चाललेला आहे, खास करून महिला या खेळामध्ये उतरलेल्या आहेत आणि भारत देशाचा झेंडा मोठ्या अभिमानाने खेळाच्या क्षेत्रामध्ये फडकवलेला आहे. आता हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की खेळाची आवड तुम्हाला आधीपासून होती का?
0: खेळाची आवड तर मला आधीपासून होतं. माझं शिक्षण नागपूरच्या एकदम प्रसिद्ध शाळेत, म्हणजे भिडे गर्ल्स, जी फक्त मुलींची शाळा म्हणून ओळखल्या जाते, भिडे गर्ल्स पासून माझी सुरुवात झालेली आहे. तिथे माझ्या एक मॅडम होत्या, आमच्या डोंगरे मॅडम. नंतर एनसीसी मध्ये आमच्या चौधरी मॅडम होत्या. चौहान सर एक आमचे खूप स्ट्रिक्ट सर होते. जे सुरुवातीचे बिलकुल राईट साईडला आपला झोला लटकवणारे आणि हातात छडी, त्या वेळेला सुद्धा

0: आम्हाला त्यांचा अनुभव आलेला आहे. हँडबॉलच्या आधी खो खो खेळायची. मी तर असं म्हणेन की कुठलाही गेम खेळायचा असेल तर कुठल्याही मुला मुलींनी सगळ्यात पहिले खो खो हा गेम शिकला पाहिजे. कारण जो मुलगा जो जी मुलगी खो खो गेम खेळते आणि जिला खो खो चांगल्याने येतो तो पूर्ण दुनियामधला कुठलाही गेम खेळू शकतो. हे माझं एकदम ब्रीद वाक्य म्हटलं तरी चालेल किंवा एकदम धोरण एकदम पक्क. कारण मी स्वतः खो खो वाली आणि मी हा जेव्हा हँडबॉल गेम चूज केला तेव्हा मला काहीच त्रास झाला नाही. कारण खो खो मध्ये जी स्पीड आहे, जी एजिलिटी आहे म्हणजे जी चपळता आहे, जे फास्टनेस आहे, ते सगळ्या गेम मध्ये मिळतं.
1: बरं.
0: आणि म्हणजे मी तर म्हणेन की खो खो हा सगळ्यात हार्ड गेम आहे. उठून बसणं, बसणं उठणं, त्या बसल्यापासून उठून फास्ट रनिंग आपली स्पीड वेगात येणं, म्हणजे मी खरंच मानेन की म्हणजे मला खो खो या गेमचा खूप जास्त फायदा झाला, ज्याच्यामुळे मी ॲथलेटिक्स मध्ये पण करू शकली.
1: बरं.
0: आणि त्याच खो खोचा मला पूर्ण फायदा मला हँडबॉल मध्ये झाला. स्पीड मध्ये म्हणा, ताकद ताकदीमध्ये म्हणा, डॉजिंग मध्ये म्हणा, भरपूर फायदा झाला. मग मी हँडबॉल खेळायला सुरुवात केली आणि खूप लगेच म्हणजे पहिल्याच म्हणजे 5-6 महिन्यामध्येच मी 10वीपर्यंत जिथे खो खो खेळली, 11वीमध्ये मी जीएस कॉलेजमध्ये आल्यानंतर जेव्हा तिथे अशीच नावाच टीम टाकून दिली हँडबॉलची माझ्यामुळे. आम्ही एक दोन माझे मैत्रीण वगैरे होतो आम्ही आणि त्याच्यामध्ये माझा गेम खूप छान झाला आणि माझं सिलेक्शन पण झालं.
1: म्हणजे तो असा प्रवास सुरू झाला.
0: आणि त्यांना पाहिजेच होता, अरे इतकी हायटेड पोरगी आहे, चांगली जम्प आहे आणि ताकद पण आहे, खूप जोरात बॉल मारते, कॅच पण खूप चांगला, म्हणजे कलेक्शन पण खूप चांगलं आहे. तर ते सगळं बघून माझं आणि मी पहिल्याच वर्षी 1984 स्कूल गेम्समध्ये खेळलो आणि महाराष्ट्राची त्यावेळेला इतकी चांगली टीम राहायची. यशवंत स्टेडियमला मोस्टली हा गेम खेळला जायचा. मी हिस्लॉप कॉलेजमध्ये वैरागडे सरांच्या अंडरमध्ये, बारसे सरांच्या अंडरमध्ये खेळायची तेव्हा तिथे. तर तिथे असे दोन क्लब होते, त्याच्या तिथे एक रेशीमबागला पण क्लब होते. जेव्हा डिस्ट्रिक्ट लेवलच्या ट्रायल्स व्हायच्या तेव्हा आम्हाला कळायचे की इथे ते पण हँडबॉल सुरू आहे. मला काहीच नव्हतं, मला जेव्हा न्यायचे तिथे मी जाई खेळायची, आपला गेम दाखवायची. आणि गेममुळे हाईटमुळे हाईटचा मला खूप ऍडव्हान्टेज होता. नॅचरल आहे की हाईटचा प्रत्येक गेममध्ये सगळ्यांनाच ऍडव्हान्टेज मिळतो. तर तिथून माझी सुरुवात झाली 84 आणि पहिल्याच स्कूल गेम्सला आम्हाला गोल्ड मेडल मिळालं.
1: म्हणजे अशा रीतीने शाळा आणि कॉलेजमध्ये तुम्ही खेळाचे मैदान गाजवलेले असतील.
0: कॉलेजमध्ये सुद्धा मी युनिव्हर्सिटी लेवलवर म्हणजे जोपर्यंत मी खेळलेली आहे, टचवूड की जोपर्यंत मी खेळली आहे तोपर्यंत मला प्रत्येक वर्षी मेडल्स मिळालेले आहेत. की जबरदस्त टीम म्हणजे आमची महाराष्ट्राची, आजही लोक जे सिनियर लोक आहेत ते अजूनही नावं घेतात माझ्या सिनियर्सचे आमचे. आणि तेव्हा मला असं वाटतं की खरंच का मी इतकी चांगली खेळायची. सगळे म्हणतात की नाही लल्ली म्हणजे माझा गेम खूप छान होता, खूप नॅचरल आहे, त्याच्यामुळे मला इंडिया टीम मध्ये सुद्धा मला चान्स मिळाला.
1: तुम्ही तेवढी मेहनत घेतली,
0: मेहनत खूप,
1: जे काय खेळासाठी गुण लागतात, सराव लागतो, प्रॅक्टिस म्हणा जे
0: तुमचं
1: व्यायाम, खाणं पिणं, आहार तसा होता तुमचा आणि तुम्ही ते करून दाखवलं. आणि मुख्य म्हणजे पॅशन, खेळाची आवड तुम्हाला आधीपासून होती आणि तुम्ही या ग्राउंड मध्ये चमकला.
0: बिलकुल.
1: आणि करिअरही तुम्ही याच क्षेत्रात करायचं ठरवलं. तुम्ही आज एका नामवंत शाळेमध्ये स्पोर्ट्स टीचर म्हणून काम करत आहात, अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही घडवत आहात. तर तुमच्या नॅशनल लेवलवरचा आता प्रवास जाणून घेऊया. कोणकोणत्या नॅशनलच्या मॅचेस तुम्ही खेळल्यात, कुठे कुठे खेळल्यात त्याबद्दल सांगा ना.
0: मी खो खो मध्ये ज्युनियर लेवलच खेळले मी 10वीपर्यंत.
1: बरं.
0: हँडबॉल मध्ये मी सिनियर नॅशनल, ज्युनियर नॅशनल, सिनियर नॅशनल, इंटरनॅशनल लेवलचा मी प्रवास सुरू केला इथे. आणि प्रत्येक नॅशनलमध्ये माझ्या हाईट आणि ताकदीमुळे मला माझ्या बॅचमध्ये सगळ्यात पहिले मी अशी असेल की जिला सिनियर मुलींसोबत खेळायचा चान्स मिळाला.
1: बरं.
0: सिनियर नॅशनल सुद्धा मी 86 पासून खेळले आणि त्याच्यामध्ये सुद्धा पहिलं माझं सिनियर नॅशनल स्किल ऑन होतं जे केरळमध्ये होतं, तिथे सुद्धा मला गोल्ड मेडल मिळालं. त्याच्यानंतर मी भद्रेश्वर वेस्ट बेंगॉलला खेळली, त्याच्यामध्ये सुद्धा मला गोल्ड मेडल मिळालं आहे. याच दरम्यान आम्ही युनिव्हर्सिटी खेळलो, त्याच्यामध्ये सुद्धा मला गोल्ड, सिल्वर, म्हणजे इंटर झोन, नंतर वेस्ट झोन, नंतर ऑल इंडिया झोन, तर प्रत्येक ठिकाणी आम्ही जिंकत गेलो आणि प्रत्येक ऑल इंडिया लेवलवर सुद्धा आम्ही मेडल्स घेतलेले.
1: अगणित बक्षीस म्हणजे आम्हाला मिळालेली आहेत.
0: बरोबर. त्याच्यामुळे आणि प्रत्येक नॅशनल्स मध्ये आम्हाला मेडल, मला सगळ्यात जास्त म्हणजे याच्या मागे माझा साथ म्हणजे माझ्या आईचा होता.
1: हो.
0: आणि माझी मोठी बहीण जी छाया सावरकर आहे, आता अंधश्रद्धा निर्मूलन मध्ये ती श्याम मानवांसोबत काम करते.
1: बरं.
0: तर तिचा मला, ती सुद्धा क्रिकेट प्लेअर होती, तिची सुद्धा खूप जबरदस्त स्पीड होती. पण प्रत्येक घरात काही ना काही अडचणी येतात, तर तिचा गेम कमी राहिला, तिने आपल्याला ड्रॉप केलं.
1: बरं.
0: आणि मला तिने पुढे पाठवलं. माझे मुलं सुद्धा दोघे ते पण सुद्धा इंटरनॅशनल, माझे मिस्टर सुद्धा इंटरनॅशनल हँडबॉल प्लेअर आहेत. म्हणजे भारतामध्ये एक अशी माझी एक रंधावा फॅमिली अशी आहे की जी फक्त हँडबॉल मध्ये चौघची चौघही आम्ही इंटरनॅशनल हँडबॉल प्लेअर आहोत. त्यातल्या त्यात आम्ही तिघांनी पण आम्ही कॅप्टनशिप केलेली आहेत.

0: ते सुद्धा भारताचे म्हणजे कोच राहिलेले आहेत. मी सुद्धा कोच आहे. आता शाळेच्या लेवलवर कोचिंग करते आणि अशा प्रकारे नॅशनल लेवलला मी भरपूर मेडल्स घेतलेले आहेत. म्हणजे एक नाही म्हणता येणार, भरपूर मेडल्स घेतले.
1: आता प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये उतरावं.
0: बिलकुल,
1: तुमचं ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे. तर तिथल्या मॅचेस कोणत्या, तिथले मेडल्स कोणते ते सांगा ना.
0: इंटरनॅशनल लेवलचा माझा पहिला टूर 1991 मध्ये सुरू झाला होता, जिथे मला याच अशा सिनियर नॅशनल्समध्ये जेव्हा ते लोक येतात, जसे आता आजकाल ते पोलीसमध्ये म्हणा, डिफेन्समध्ये म्हणा, ऑर्डनन्स फॅक्टरी म्हणजे बऱ्याच रेल्वेजमध्ये म्हणा, जसे सिलेक्शन होतात प्लेयर्स लोकांचे चांगल्या लेवलवर, तसेच आमच्या नॅशनलच्या पण वेळेस काही लोक आले होते. तेव्हा आम्हाला नव्हतं कळलं की हे लोक सिलेक्शन नाहीत, असं कळलं तर कसे लोक सेल्फ खेळतात. तर तेव्हा असं पण त्यांनी असं इन जनरल तेव्हा असे जवळजवळ 50-60 मुला मुलींची अशी टीम म्हणजे काढली, त्यांना कॅम्पमध्ये बोलवलं. तेव्हा माझं नाव तिथे आलं होतं पहिल्यांदा. आणि त्याच्यामध्ये मी सिलेक्ट होता होता जशी कटोती होत राहते, आता 60 आहे तर नंतर 40 राहतील, नंतर 20 राहतील, त्याच्यामधनं मग टीम बेस्ट टीम फायनलच्या वेळेस, म्हणजे टूर आता आहे त्या 15 दिवस आधी

0: तर तेव्हा असं पण त्यांनी असं इन जनरल तेव्हा असे जवळजवळ 50-60 मुला मुलींची अशी टीम म्हणजे काढली, त्यांना कॅम्पमध्ये बोलवलं, तेव्हा माझं नाव तिथे आलं होतं पहिल्यांदा. आणि त्याच्यामध्ये मी सिलेक्ट होता होता जशी कटोती होत राहते, आता 60 आहे तर नंतर 40 राहतील, नंतर 20 राहतील, त्याच्यामधनं मग टीम बेस्ट टीम फायनलच्या वेळेस म्हणजे टूर आता आहे त्या 15 दिवस आधी फायनल टीम पूर्ण होते, त्याच्यानंतर मग त्या मोजक्या लोकांची टॅग. तशामध्ये असं करत करत मी पहिलं माझं जे इंटरनॅशनल झालं ते 91 चायनाला हायफीमध्ये झालं होतं, तिथे मला पहिल्यांदा कॅप्टनशिपचा पण मौका मिळाला होता.
1: बरं.
0: आणि त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदाच आम्ही गेलो होतो खेळायला, तर तिथे मात्र तो अनुभव नव्हता कारण आम्ही आउटडोर मधनं खेळून गेलो होतो, तिथे आम्हाला डायरेक्ट इनडोर गेम मध्ये.
1: बरं.
0: इथे आम्हाला इनडोर गेम मध्ये जस्ट जेव्हा जेएन स्टेडियम जवाहरलाल नेहरू दिल्लीला आमचा जेव्हा कॅम्प लागला होता, तर मोजकाच 4-5 दिवसाचा कॅम्प सुरुवातीला कारण पहिल्यांदाच मुलींची टीम चालली होती, तर तिथे आम्हाला फक्त इनडोर मध्ये. पण तिथे गेल्यानंतर आम्हाला कळतं की इनडोर मध्ये गेम खेळताना बॉलसाठी ते गम म्हणजे असा डिंक एक वेगळ्या प्रकारचा असतो हाताचा, ते लावून ते खेळतात जेणेकरून आपल्याला इनडोर मध्ये नॅचरल आहे की तिथे पण एसी असतं पण घाम येतो खेळता खेळता, तर हात आमच्या हातातनं आम्हाला ती सवय नसल्यामुळे किंवा त्या फॅसिलिटीज आम्हाला इंडियामध्ये तेव्हा मिळाल्या नव्हत्या किंवा त्या करता आल्या नसतील, तर त्याच्यामुळे आम्हाला तिथे आम्ही कुठलंच मेडल घेण्यात आलं नाही आणि आम्ही प्रत्येक मॅच हरलो तिथे.
1: बरं.
0: पण खूप चांगला अनुभव होता. बाकीच्या दुसऱ्या देशातल्या मुली कशा खेळतात त्यांचं लुक आणि त्यांचं जे फिटनेस आहे ते पाहून आपल्याला कळलं की आपण तर खूप म्हणजे आधी वाटायचं बापरे आपलं काय सकाळ संध्याकाळ 4-4 तास आपण प्रॅक्टिस करतो, इतका कॅम्प होऊन राहिला तिथे, कॅम्पमध्ये 3-3 सेशनची आमची प्रॅक्टिस, पण त्यांचं पाहून असं वाटायचं की ते तर काहीच नाही आपल्याला.
1: बरं.
0: म्हणजे खूप मेहनत करायची आहे त्याच्यासाठी, मेहनत त्याच्यासाठी त्या फॅसिलिटीज जे आता आताच्या लोकांना सगळ्यांना मिळत आहेत, जसं तुम्ही म्हटलं की मुलींमध्ये खूप जास्त आता आपला भारत देश खूप खरंच आणि स्पोर्ट्समध्ये भरपूर पुढे येत आहे, तर त्या फॅसिलिटीज मिळाल्यामुळे त्याच्यामुळे नॅचरल आहे फॅसिलिटीज मिळाल्या की तुमचं डेव्हलपमेंट डे बाय डे वाढेलच आणि त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट येईलच. आता तुम्ही जसं आता कॉमनवेल्थ आता एक झालेलं आहे, कितीतरी आपल्या ऍथलेटिक्सच्या मुला मुलींनी किती चांगले मेडल्स आणि भलेही त्यांचे रेकॉर्ड पण ते आता काही काही लोकांनी रेकॉर्ड पण केले आहेत, तर प्रत्येक गेममध्ये डेव्हलपमेंट येत आहे, तर फॅसिलिटीज वाढतात. तेव्हा तर आम्हाला असं वाटायचं की बापरे मी घडाईकडे पाहत राहायचे केव्हा गेम संपतो, कारण त्यांची स्पीड आमच्या हातातनं बॉल सुटून राहिले घामामुळे ते ग्रीपमध्येच येत नाहीये
1: आणि प्रत्येक आपल्याला गेम कसा आपल्याला शिकवतो काय कमतरता आहे आणि आता पुढे कसा तो गेम आपण आपला चांगल्या पद्धतीने करू शकतो कसं बेस्ट देऊ शकतो
0: बिलकुल
1: हे शिकूनच येतं आपल्याला.
0: तिथनं आल्यानंतरच आम्ही जेव्हा आम्ही आमच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करायचो ना तेव्हा आम्ही त्या इंडिया कॅम्प मध्ये आम्हाला कसं कोचिंग करण्यात आलं, कशी मेहनत करून घ्यायची ती मी इथे येऊन करायची आणि ते केल्यानंतर माझ्या क्लब मधले म्हणा ग्राउंडचे मुलं मुली म्हणा त्यांना आम्ही तशी प्रॅक्टिस करून द्यायचो. त्याच्यामुळे माझ्या पण ग्राउंडच्या ज्युनियर्स मुलींनी बऱ्याच इंटरनॅशनल प्लेअर आहेत, त्याच्यामध्ये मुक्ता देशमुख आहे जी आता भवन्स मध्ये जॉब करते, ती सुद्धा इंटरनॅशनल आहे, छत्रपती अवॉर्डी आहे, अश्लेषा इंगोल आहे, प्रीती सुपारे आहेत आणि या उत्तम खेळाडू सगळ्या.
1: बरं.
0: म्हणजे फक्त अवॉर्ड म्हणजे तुम्ही समजू शकता की अवॉर्ड त्यांनाच मिळतो की ज्यांनी डिस्ट्रिक्ट लेवलवर नॅशनल लेवलवर इंटरनॅशनल लेवलवर काहीतरी मेडल्स आणलेले आहेत कारण त्यांची अशी मोजमाप होत राहते या डिस्ट्रिक्ट लेवलवर एवढे पॉईंट, स्टेट लेवलवर एवढे पॉईंट, नॅशनल लेवलवर एवढे पॉईंट, ज्यांचे सगळ्यात जास्त म्हणजे मोजमाप म्हणजे मोजणी असते ज्यांना सगळ्यात जास्त पॉईंट त्यांना मग ऑल ओव्हर महाराष्ट्रामधनं
1: सिलेक्ट केला जातो
0: तो अवॉर्ड मिळतो.
1: लवनीत मॅम, आता तुम्ही कोचच्या भूमिकेत जेव्हा शिरलात तर काय आव्हानं तुमच्या पुढे आलीत आणि कशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, कसे खेळाचे बारकावे शिकवलेत?
0: प्लेअरमध्ये असताना कसं की आपल्या मनावर असतं की एवढी प्रॅक्टिस करायची काय करायची, पण जेव्हा कोचची भूमिका जेव्हा मी केंद्रीय विद्यालयामध्ये मला ऍज अ कोच म्हणून मला जेव्हा जॉब लागला 1970 मध्ये तेव्हा शाळेची मुलं त्यांचे वर्ग त्याच्यातनं ते स्पोर्ट्सचे पिरियड त्याच्यामध्ये प्रत्येक मुलांना एवढं शिकवणं शक्य नव्हतं आणि त्याच्यामधनं टीम काढणं तो एक खूप मोठा प्रश्न होता माझ्यासमोर. मग मी शाळा सुटल्यानंतर त्यांना मोजक्या पोरांना सिलेक्टेड पोरांना इंटरेस्टेड पोरांना मी घ्यायची आणि मग त्यांना मी आपलं हँडबॉल सुरुवात केली. काही पॅरेंट्स मग ते अभ्यासाला घेऊन राहतात मग त्यांना समजवणं की नाही आपला एक टाइमटेबल असतो खेळायला जेवढा वेळ दिला तसंच अभ्यासाचा वेगवेगळा असतो म्हणजे अशी समय सारणी करून त्यांना समजून देणं हा मला खूप मोठा एक प्रश्न होता आणि त्याच्यामध्ये मी सक्सेस झाली.
1: म्हणजे थोडंसं काउन्सिलिंग थोडंसं खेळाकडे लक्ष देणं कुठला प्लेअर कुठली गोष्ट चांगली करू शकतो कुठल्या खेळातला बारकावा पटकन उचलू शकतो हे एका प्रशिक्षकाच्या भूमिकेला खूप महत्वाचं ठरतं.
0: आपल्याला प्रशिक्षकासोबत त्यांचे आई वडील पण बनावं लागतं.
1: बरोबर.
0: कारण हे मुलं म्हणूनच प्रत्येक शाळेमध्ये म्हणा प्रत्येक

0: कॉलेज इवन इंडियाच्या कोचमध्ये म्हणा, जितके स्पोर्ट्स पर्सन आपल्या आई वडिलांचे जेवढे फ्री राहत नाही ना, तेवढे स्पोर्ट्स टीचरसोबत फ्री राहतात. कारण प्रत्येक स्पोर्ट्स टीचर हा एक आई वडिलांची भूमिका जास्त निभवतो कोचेसपेक्षा. कारण त्या कोचला पहिले हे बघायचं की हा मुलगा ही मुलगी कुठल्या वातावरणामध्ये येते, त्याच्या घरचं वातावरण कसं आहे, त्याच्या घरी तो, कारण ते पोरं बिचारे सँडविच बनतात. आपण इकडनं त्यांना म्हणत राहतो, ते घरचे लोक त्यांना वेगळे म्हणत राहतात, टीचर्स लोक वेगळे म्हणत राहतात, इतर पॅरेंट्स लोक वेग, तो मध्ये असा गुंफलेला असतो. आपल्याला त्याला प्रत्येक त्याला गुंफण्यामध्ये त्याला एक एक काढावं लागतं, त्यामुळे त्याला ते पटतं की नाही आपण असं केलं मग त्याला की नाही. अगर आपने हर चीज में आप पढाई भी करो, अपने घर के काम भी करो, अपने माँ बाप की भी बात सुनो, टीचर्स की बात सुनो स्कूल में, और अपने कोचेस की, और डिसिप्लिन में रहो, तो बोली कोई भी तुमको तंग नहीं करेगा या कोई भी तुमको डांटेगा नहीं. तर असं जेव्हा त्यांना कळतं की आणि ते करून पाहतात ना, मग अरे मग तेच टीचर त्यांची तारीफ, अरे देखो खेळता भी है और इसने मार्क्स भी बहुत अच्छे लाया है, ये तो पढ़ने में अच्छा है मॅडम, इसकी कोई प्रॉब्लेम नाही है. तर मग जेव्हा त्यांना कळतं की आणि त्यांना मुलांना काय दोन प्रेमाचे शब्द मिळाले, खुश होतात ते बिचारे. त्यांना प्रेमाने तुम्ही त्यांना उपाशी पण ठेवलं ना, ते उपाशी राहत का की नाही नाही अपना काम हो गया, अपने को ये मिलने वाला है, अपने को ये बताया गया, अपने को परमिशन मिल गई है, कोई बात नाही आज दोन एक रोटी खाएंगे. तर ते प्रेमात भुकेले असतात
1: आणि टीचर्स आणि मुलांचं एक बॉन्डिंग असतं, सांभाळणं खूप गरजेचं आहे.
0: आणि जेव्हा त्यांना कळतं ना खरं तर ते कोच मध्ये बघतात की अरे कोच तो अपने को पढाई के साथ खिलाता भी है, मारता भी है, डांटता भी है और हमको हेल्प भी करता है.
1: बरोबर.
0: जेव्हा तो एक समजू लागतो ना
1: तेव्हा ते गणित सोपं होऊन जातं,
0: गणित सोपं होतं दोघांसाठी सोपं.
1: बरोबर. तुम्हाला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला, अतिशय महत्वाचा हा पुरस्कार. त्या पुरस्काराविषयी तो क्षण कसा होता, ते अवॉर्ड घेताना तो अनुभव जाणून घ्यायचा आहे.
0: खूप खूप चांगला की कारण तो छत्रपती अवॉर्ड आपल्या महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा शिवाजी महाराजांच्या वरती तो पुरस्कार. आणि जेव्हा तुम्ही आमची ट्रॉफी बघाल, मुकुट जो आहे तो आम्हाला देण्यात आला आणि त्यांची तलवार,
1: बरं
0: ते असं. तर विचार करा तुम्ही जो मुकुट आम्हाला मिळालेला तो खेळाडू किती वरच्या लेवलचा असेल. आणि तो जेव्हा आम्ही तो हातात घेतो तर एक आतून एक असं वाटतं की आप एक विरांगणा आहोत आपण. खरंच झाशीची म्हणजे आपण फक्त इतिहासमध्ये किंवा आपण गोष्टीच ऐकलेल्या आहेत टीव्ही मध्ये बघितलेल्या पिक्चरमध्ये, तेव्हा स्वतःला जाणतो की आपण एक वीर योद्धा आहोत, विरांगणा आहोत आपण, की आपण पण काहीतरी करून दाखवलं आपल्या देशासाठी किंवा आपल्या राज्यासाठी आणि आपल्या घरच्या लोकांसाठी, आपल्या लोकांसाठी. तो एक खूप अभिमानाचा क्षण असतो. खरंच मी तर म्हणेन की ज्या व्यक्तींनी जे मुलं मुली खेळतात त्यांनी हाच एक एम ठेवला पाहिजे की मी माझ्या देशासाठी खेळत आहे तर मी काहीतरी करून दाखवलं पाहिजे आणि मला माझ्या देशाने काहीतरी दिलं पाहिजे. अशा प्रकार अशी ही जी जेव्हा प्रवृत्ती असते ना तेव्हा नक्कीच तो
1: स्टुडंट होतो,
0: खेळ दमदारी होतो आणि तो स्टुडंट त्या लेवलवर नक्कीच पोहोचतो.
1: बरोबर. असं एखादा खेळ तुमचा म्हणजे नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलवरची एखादी मॅच आहे, अटीतटीचा तो सामना रंगलेला आहे आणि तुम्ही तो गोल केला, असा एखादा प्रसंग आठवतोय?
0: मी जेव्हा खेळत होती तेव्हा आमचं एकदम ऑल झालं होतं, जयपूरलाच नॅशनल सिनियर नॅशनल खेळायला गेलो होतो आणि माझी कॅप्टनशिप होती त्यावेळेला. म्हणजे दरवर्षी आम्ही गोल्ड मेडल घेतो पण तो एक वर्ष असा होता की लास्ट ऑल सुरू होतं आणि पेनॉल्टी मिळाली होती आमची तेव्हा, आणि ती पेनॉल्टी मी लास्टला म्हणजे मी मारली होती आणि तो गोल झाला होता आणि तेव्हा आम्ही जिंकलो होतो. तो एक माझा क्षण की ज्याच्यामुळे आम्हाला पूर्ण टीमला एक मेडल मिळालं होतं आणि तो एक क्षण. आणि कॉमनवेल्थमध्ये सुद्धा इंटरनॅशनल जेव्हा दिल्लीला मला माझ्या कॅप्टनशिपमध्ये जेव्हा मला आम्हाला मेडल मिळालं होतं तेव्हा सुद्धा अशीच पेनॉल्टी मिळाली होती पण ती पेनॉल्टी मिस झाली होती कारण इतकं ते टेन्शन आणि ते त्याच्यानंतर पुन्हा रिमॅच झाली होती त्याच्यामध्ये मग आम्ही मात्र जिंकलो होतो. पण असा जेव्हा तो एक पूर्ण धुरा आपल्या अंगावर येते आपल्या खांद्यावर येते तेव्हा तो क्षण असा डगमगल्याचा, पण तेव्हा जो कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये जो जिंकतो आणि जो शिकतो तो आयुष्यामध्ये खूप वरती नेतो.
1: बरोबर. कारण अगदी कमी वेळात तुम्हाला सगळं ते साध्य करायचं.
0: बिलकुल. अशीच एक आमची डिस्ट्रिक्ट लेवलवर वर्धेला आमची मॅच होती. तर हँडबॉलमध्ये नियमामध्ये असं आहे की कमीत कमी पाच मुलं किंवा पाच स्टुडंट राहिले तरी तुम्ही मॅच खेळू शकता. आता एका टीममध्ये सात खेळणं गरजेचं असतं. पण त्यावेळेला काय झालं होतं, आमच्या क्लबचे तर पाच मुली सिलेक्ट झाल्या होत्या आणि बाकीच्या क्लबचे सात मुली, आणि त्या सातीच्या साती मुलींनी बायकॉट करून दिला होता. वर्धेला आमची डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स डिस्ट्रिक्ट मॅचेस होत्या नागपूर डिस्ट्रिक्टच्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या, तर आम्ही नागपूर डिस्ट्रिक्टकडनं गेलो होतो. तेव्हा आम्ही पुढच्या टीममध्ये सात खेळाडू पूर्ण विथ गोलकीपर आणि आमच्या टीममध्ये आम्ही फक्त पाच त्याच्यामध्ये गोलकीपर.
1: बरं.
0: तर आम्ही एक गोलकीपर आतमध्ये झाला तर आम्ही चार जण खेळत आहे समोर. त्या चार आम्ही या पाच मुलींनी मिळून सगळ्या मॅचेस खेळलो, प्रत्येकाशी खेळलो, नाशिक, पुणे, मुंबई, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला सगळ्यांशी खेळलो. आम्ही फायनलला पोहोचलो

0: आणि आम्ही फायनल सुद्धा वर्धेमध्ये असून वर्धा टीमशी त्यांची होस्ट टीमला आम्ही 5 मुलींनी मिळून जिंकलेला
1: आहे.
0: तो एक अविस्मरणीय क्षण होता आमचा आणि तो एक अविस्मरणीय मॅचचा जो एक रोमांचक जो क्षण आहे तो आयुष्यात आम्ही कधीच विसरणार.
1: बरोबर, इतक्या छान गप्पा होत आहेत पण वेळेअभावी आपल्याला इथे थांबायचं आहे. तर जाता जाता तुम्हाला कुठले पुरस्कार मिळाले ते आमच्या मैत्रिणींना सांगा.
0: मला तर स्पोर्ट्समध्ये आपल्या हँडबॉलमध्ये छत्रपती, सगळ्यात महाराष्ट्राचा छत्रपती पुरस्कार मिळाला, शिवछत्रपती पुरस्कार. केंद्रीय विद्यालयामध्ये आल्यानंतर मला बेस्ट स्पोर्ट्स टीचरचा एक इन्सेंटिव्ह अवॉर्ड मिळाला जो जबलपूरला मिळाला आणि त्याच लेवलला नॅशनल लेवलचा पण मिळाला. ऑल इंडियामधनं बेस्ट स्पोर्ट्स टीचर म्हणून मिळाला जो दिल्लीला मला स्मृती इराणीच्या हाताने मिळालेला होता. याच कारकिर्दीत असताना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं, साईकडनं, स्पोर्ट्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं मला गव्हर्नमेंट ऑब्झर्व्हर म्हणजे गव्हर्नमेंट इंडियाची टीम सिलेक्ट करण्याचा पण खूप मोठा मला मान मिळालेला आहे.
1: खूप छान,
0: जो ज्याच्यामुळे मी राष्ट्रपती भवनमध्ये जे 29 ऑगस्टला जो आपला स्पोर्ट्स डे असतो मेजर ध्यानचंदच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, त्या दिवशी आपल्या राष्ट्रपती भवनमध्ये तिथे आम्हाला सगळे जे गव्हर्नमेंट ऑब्झर्व्हर होते त्यावेळेला माझ्यासोबत पीटी उषा वगैरे पण होती, तेव्हा आम्ही सगळ्यांना आम्हाला तिथे निमंत्रण देण्यात आलेलं होतं आणि तिथे सुद्धा मोठा मान आम्हाला राष्ट्रपतीद्वारे देण्यात आला होता.
1: छान, अर्थात सगळी तुमची मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तुम्ही हे यश गाठलेलं आहे आणि आपल्यासारख्या प्रशिक्षकाची मदत इतर विद्यार्थ्यांना मिळते ते विद्यार्थीही चमकतायत. तुमच्या पुढच्याही वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. खूप छान तुम्ही मनमोकळा संवाद साधला. तर लवनीत मॅडम, तुम्ही इथे आलात आणि मनमोकळा संवाद साधलात. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार. जाता जाता कार्यक्रम कुठलं गीत?
2: क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत हँडबॉलपटू लवनीत कौर रंधावा यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. आणि मैत्रिणींनो, आता वनिता मंडळ कार्यक्रमात वळूया आपल्या पुढल्या मालिकेकडे. ऐकूया इंद्रधनू या मालिकेत मुकुल चिमोटे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे करिअर नेव्हिगेशन.
3: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या इंद्रधनू या मालिकेमध्ये करिअर नेव्हिगेशन याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सध्या पालक आणि विद्यार्थी करिअरला घेऊन खूप जास्त पॉझिटिव्ह आहेत, कारण करिअर आपल्या यशस्वी आयुष्याचा एक महत्वाचा भाग असतो आणि म्हणूनच आपण त्याला जास्त महत्व देतो. पण त्यातही ते निवडताना बरेचदा कळत नाही की नेमकं काय करावं. मग कधी दुसरे म्हणतात म्हणून निवडलं जातं, तर कधी कधी परिस्थिती नाही म्हणून करिअर निवडलं जातं आणि ते काम आर्थिक स्थैर्य तर देतं पण मानसिक समाधान देत नाही. खरं तर आपल्यामध्ये असणाऱ्या गुणांचा आणि क्षमतांचा विचार करूनच आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपण काम करायला हवं. मैत्रिणींनो, आपलीही मुलं सध्या याच वळणावर आहेत की करिअर करायचं आहे पण ते निवडायचं कसं किंवा कोणतं निवडायचं. तर आज याच छानशा विषयावर म्हणजेच करिअर नेव्हिगेशन या विषयावर आपल्या इंद्रधनू या मालिकेमध्ये अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठीच आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलंय करिअर काउन्सिलर असलेले मुकुल चिमोटे यांना. तर मुकुल चिमोटे, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
4: नमस्कार मॅडम.
3: सर, हल्ली आपण बघतोय की करिअरला खूप जास्त महत्व दिले जाते आणि जेव्हा घरात एखादं मूल आहे तर पालक मात्र त्याच्या करिअरच्या बाबतीत खूप सजग असतं. अगदी लहानपणापासूनच त्यांचं सुरू असतं की याला काय करायचं किंवा कोणत्या फील्डमध्ये टाकायचं, याचं करिअर कसं छान करता येईल याचा विचार ते अगदी लहानपणापासूनच करत असतात. तर करिअर नियोजनाची सुरुवात नक्की कोणत्या वयापासून करायला हवी?
4: बेसिकली तसं पाहिलं तर 8th onwards म्हणजे जेव्हा मुलगा 8वीत असतो, दॅट इज अ राईट टाइम की तेव्हा तुम्ही करिअर नेव्हिगेशन आणि त्याच्या पर्सनॅलिटी अनालिसिस अकॉर्डिंगली त्याच्या करिअर बद्दल तुम्ही विचार करणं सुरू करायला हवं. 8th हा राईट टाइम असतो. आणि तसं पाहिलं तर आजकाल 5th onwards 7th पर्यंत पण मुलांना त्यांचे एप्टिट्यूड कसे आहेत, त्यांच्यामधल्या स्किल्स काय आहेत हे पण आयडेंटिफाय आजकाल करतात 5th onwards. तर तसं स्किल आयडेंटिफिकेशन हे 5th पासून करायला पाहिजे, पण करिअर अनालिसिस आणि या सगळ्या गोष्टींकडे आपण 8th onwards द्यायला पाहिजे.
3: अच्छा, मग बरेचदा असं होतं की काही विद्यार्थ्यांना एकाच वेळी अनेक क्षेत्रांमध्ये करिअर करायचं असतं, कारण आपण हल्ली बघतोय की आपली मुलं म्हणा किंवा दुसऱ्यांची मुलं, कधी त्यांना MBBS करायचं असतं तर कधी इंजिनिअरिंगकडे जायचं असतं किंवा कधी दुसरा विषय निवडायचा असतो. मग अशा वेळी काय करायला हवं, नेमकं करिअर कसं चूज करायला हवं?
4: बेसिकली हे नॅचरल आहे की कन्फ्युजन होणं हे एक नॅचरल प्रोसेस असते की जेव्हा तुम्ही त्या वयात असता तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो आणि तुम्ही मल्टिपल गोष्टींचा विचार करत असता आणि म्हणूनच सायंटिफिक करिअर प्लॅनिंग एक खूप मोठं एक त्याला हेल्प

0: करू शकतं मुलाला त्याच्या करिअर आयडेंटिफाय करायला. जनरली करिअर आयडेंटिफाय करताना त्याची पर्सनॅलिटी कसं आहे, त्याचं नेचर कसं आहे, त्याचं थिंकिंग प्रोसेस कसं आहे, या सगळ्या पॅरामीटर्स, त्याचा एप्टिट्यूड हा कसं आहे, या सगळ्या गोष्टींचा नक्की विचार करायला हवा. फक्त स्किल असून करिअर होत नसतं, है ना. फक्त तुमच्याकडे स्किल आहे पण तुमची पर्सनॅलिटी त्याला समजा मॅच करत नाहीये तर ते करिअर बरं होऊ शकत नाही. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगेन की एखादा व्यक्ती असेल तो इंट्रोवर्ट असेल आणि त्याला एमबीए मार्केटिंग करायची इच्छा असेल किंवा त्याला वाटत असेल की कोणी एमबीए मार्केटिंग आपण करावं तर ते त्याच्यासाठी योग्य नाहीये. कम्युनिकेशन स्किल एक बेसिक आहे त्या गोष्टीसाठी लागण्यासाठी. आणि आजकाल इंटरडिसिप्लिनरी करिअर्स पण खूप आलेले आहेत.
1: खरंच तुम्हाला काय वाटतं सर की कोणत्या बाबींचा विचार करायला हवा?
0: बेसिकली माझ्या हिशोब आणि 5 पॅरामीटर्स असतात एक करिअर तुमचा पाथवे तय करण्यासाठी. त्यातलं सगळ्यात पहिले असतं पर्सनॅलिटी अनालिसिस. बेसिकली तुमचं कशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे हे फार मोठी गोष्ट आहे. की कोणी कोणी एंटरप्राइझिंग असतं, कोणी कोणी एक्स्ट्रोवर्ट नेचरने असतं, कोणी इंट्रोवर्ट असतं, कोणी कोणी लॉजिकली गोष्टींचा विचार करत असतं, कोणी फार इमोशनल असतं, तर कोणी कोणी फार इंट्युटिव्ह असतं त्याचं आणि त्याला काही वेगळे नवीन गोष्टी करायला आवडतात. तर व्हॉट काइंड ऑफ पर्सनॅलिटी तुमची आहे हे आयडेंटिफाय करणं पहिलं पॅरामीटर आहे. जसं मी तुम्हाला पहिले पण उदाहरण दिलं की कुठल्याही क्षेत्रामध्ये, जसं आपण एक लॉचं एक उदाहरण घेऊ की लॉ मध्ये कोणी लॉयर्स असतात दोघांकडे पण डिग्री असते, कोणी लॉयर्स फारच जास्त सक्सेस असते त्यांना त्यांच्या प्रोफेशनमध्ये, त्यांना आर्ग्युमेंटचे सिनियर अॅडव्होकेट लेवल्सवर चालले जातात, त्यांना खूप सारे आर्थिक पण त्यांना फार चांगले, त्यांच्या फीस वगैरे त्यांना रिम्युनरेशन खूप हाय असतं त्यांचं आणि काही अॅडव्होकेट्स कंटिन्युअसली स्ट्रगल करत असतात. हे एक उदाहरण देतो मी. दोघांकडे पण डिग्री आहे, मग फरक असतो तुमच्या स्किल्सचा, तुमच्या व्यक्तिमत्वाचा, है ना. हे एक उदाहरण तुम्हाला दिलं. त्यामुळे फर्स्ट थिंग इज पर्सनॅलिटी अनालिसिस. सेकंड मग असतं की करिअर अनालिसिस आणि स्ट्रीम अलाइनमेंट त्याला करणं. करिअर अनालिसिस म्हणजे काय? प्रत्येक करिअरचं एक विशिष्ट स्वरूप असतं. काही काही इन्व्हेस्टिगेटिव्ह जॉब्स असतात की ज्याच्यामध्ये रिसर्च हा पार्ट खूप डेप्थमध्ये रिसर्च असतो. डॉक्टर्ससाठी झालं, रिसर्चर्ससाठी झालं, एक स्पेसिफिक फॉरेन्सिकमध्ये कोणी काम करतं ते एक इन्व्हेस्टिव्ह टाईप असतं. काही काही करिअर्स हे फार सोशल असतात, है ना, की त्याच्यात सोशल सर्व्हिस इन्वॉल्ड असते, सोशल समाजाशी तुमचा संबंध इन्वॉल्ड असतो, इंटरॅक्शन इन्वॉल्ड असतं. मास कम्युनिकेशन घ्या किंवा कुठल्याही प्रकारचं तुम्ही पॉलिटिकल सायन्स घ्या किंवा काही करत ज्याच्यामध्ये तुम्हाला समाजाशी जुळून तुम्हाला काम करावं लागतं. तसंच काही काही जे असतात ते बेसिकली रिअलिस्टिक करिअर्स असतात आणि काही कन्व्हेन्शनल करिअर्स असतात. कन्व्हेन्शनल म्हणजे ज्यांना नंबर्सशी खेळायला आवडतं, डेटा अनालिसिस करायला आवडतं, जसं शेअर मार्केटचं अनालिसिस करतोय, फायनान्शियल अनालिसिस करतोय, असं त्याला कन्व्हेन्शनल म्हणतात. रिअलिस्टिक म्हणजे कोणाकोणाला टूल्स सोबत काम करायला आवडतं, मशीन सोबत काम करायला आवडतं, फिरायला आवडतं, रिअलिस्टिक. तर अशा याला म्हणतात करिअर अनालिसिस. तर पहिले पर्सनॅलिटी अनालिसिस, मग करिअर अनालिसिस, मग त्याला स्ट्रीम आयडेंटिफाय करायला पाहिजे. आपल्या समाजामध्ये काय आहे, एक खूप मोठा गैरसमज आहे ट्रेडिशनली. पहिले आपण डिग्री करतो आणि नंतर आपलं करिअर आपण त्याला अलाइन करायचा प्रयत्न करतो. टेक्निकली पहिले तुम्ही करिअर तुमचं बघायला पाहिजे आणि नंतर त्याला सब्जेक्ट तुमचे किंवा तुमचा स्टडी जो आहे तो त्याला अलाइन करायला पाहिजे. एक सायंटिफिक आहे. तर हा सला सेकंड पॅरामीटर. थर्ड आहे की तुम्ही कुठनं शिकायला पाहिजे. कुठलीही स्ट्रीम ही चांगली किंवा वाईट नसते. म्हणजे कोणाला असं वाटतं की सायन्सच चांगलं आहे, कॉमर्स वाईट आहे किंवा असं बिलकुल नाही आहे. तुम्ही कुठनं शिकताय त्या एज्युकेशन सिस्टमचा, त्या इन्स्टिट्यूशनचा फार मोठा रोल असतो एका व्यक्तीच्या डेव्हलपमेंटमध्ये. आयआयटी मधनं कोणी इंजिनियर बनतं त्याला वेगळं एक्सपोजर आहे आणि कुठल्या लोकल कॉलेजमधनं कोणी इंजिनिअरिंग करताय त्याला वेगळं एक्सपोजर आहे. असं प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही इकॉनॉमिक्स पण कराल, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधनं करताय आणि कुठल्या लोकल कॉलेजमधनं करताय, तर तुम्हाला एक्सपोजरचा, क्वालिटी ऑफ टीचिंगचा, रिसर्चचा हा फरक असतो. तर त्यामुळे कुठलीही डिग्री ही चांगली किंवा वाईट नसते स्ट्रीम. कॉलेज इन्स्टिट्यूशन आपण कुठे झालं पाहिजे हे असलं पाहिजे आपल्याला. हे थर्ड झालं. चौथं आहे मग कसं पोहोचायचं तिथे. समजा आपल्याला तिथे जायचं आहे तर आपल्याला काय काय प्रिपेरेशन करावं लागेल, काय काय पॅरामीटर्स पूर्ण करावं लागतील हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. जॉब प्रॉस्पेक्ट त्याच्यामध्ये काय आहे करिअरमध्ये ते आपल्याला माहिती असलं पाहिजे की येणाऱ्या 10 वर्षांमध्ये त्याच्यात काय काय चाललंय, आपण कुठपर्यंत जाऊ शकतो, काय जॉब प्रॉस्पेक्ट्स आहेत हे आपण कुठे बघायला पाहिजे. आणि नंतर मग आहे एक्झिक्युशन पार्ट. अच्छा, मग पॅरेंट्सचा खूप मोठा रोल येतो याच्यामध्ये की मॉरल सपोर्ट आणि फायनान्शियल प्लॅनिंग त्या करिअर लागण्यासाठी पालकांना पहिलेपासून सगळ्या माहिती असलं, क्लॅरिटी असली पाहिजे की मला माझ्या मुलाला समजा एमबीबीएस करायचंय किंवा काही करायचंय त्याला किती पैसा लागणार आहे, किंवा चांगला एमबीए करायचं आहे किंवा परदेशातनं शिक्षण घ्यायचंय तर काय पैसा लागणार आहे, या सगळ्या गोष्टींचा आणि मॉरल सपोर्ट हे पाहिजे असतं. या 6 बाबी फार इम्पॉर्टंट आहे ज्याचा प्रत्येक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी विचार करून मग आपलं करिअर प्लॅन करायला पाहिजे.
1: खरंच सर, सध्या AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता

0: उद्योजकता आणि नवीन तंत्रज्ञानामुळे करिअर विश्वात अनेक बदल झालेले आपण बघतोय आणि मुलं सध्या एआयचा खूप अवलंब सुद्धा करतात, म्हणजे बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत सध्या. तर कुठले कुठले बदल होतात आहे सध्या म्हणजे करिअर चूज करताना?
1: बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते ऍक्च्युली पाहिलं तर आपल्यासाठी जास्त ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करत आहे. वर्क मधली इफिशियन्सी वाढते. ठीक आहे, तुमची तुम्हाला आता प्रत्येक क्षेत्रामध्ये एआयचा यूज आहे, म्हणजे असं वैद्यकीय क्षेत्रामध्ये यूज आहे, कुठली डायग्नोसिस वगैरे करायचं असेल तर त्याच्यामध्ये एआय रोल प्ले करत आहे. आज तुम्ही कंटेंट रायटिंग करता किंवा आज तुम्ही एडिटर म्हणून कुठे तुम्ही काम करताय, जर्नलिस्ट म्हणून, तिथे पण एआय तुम्हाला हेल्प करू शकतं. सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये एआयचा फार मोठा रोल आहे. असं कुठलंही क्षेत्र नाहीये जिथे एआय रोल प्ले करत नाहीये. पण असं नाहीये की एआय तुम्हाला अनएम्प्लॉय करून टाकेल. माझं म्हणणं हे की शेवटी मनुष्याच्या बुद्धीनेच कृत्रिम बुद्धिमत्ता तयार केलेली आहे, तर एआय हे आपल्याला सहाय्यक आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि तुम्हाला जेव्हापर्यंत विषयाचं ज्ञान नाहीये, कुठल्याही क्षेत्राचं डोमेनचं नॉलेज नाहीये, तोच व्यक्ती एआयचा चांगला वापर करू शकतो ज्याला त्याचा डोमेनचं किंवा त्या सब्जेक्टचं परिपूर्ण नॉलेज आहे. एआयला फीड देता आलं पाहिजे, त्याला त्या एआयकडनं काय पाहिजे हे त्याला माहिती असलं पाहिजे. ते जेव्हा तो त्याला विचारतो एक स्पेसिफिक गोष्ट, तेव्हा एआय ते तुम्हाला फारच इझी स्वरूपामध्ये आणि लवकर तुम्हाला ती इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. तर म्हणूनच आजकाल असं आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा जाता आणि आपल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी एनईपी आहे 2020 मध्ये जे काही आपल्याला सांगितलंय की इंटरडिसिप्लिनरी किंवा मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच इन एज्युकेशन आणि स्किल आयडेंटिफिकेशन या दोघांवर फार त्यांनी एम्फसिस केलेला आहे. तर याच्यामध्ये काय आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करताय तर तुम्ही साईड बाय साईड एआय बद्दलचं नॉलेज किंवा रिलेटेड जे काही कोर्सेस आहेत ते पण ऍडिशनल करायला पाहिजे, किंवा एक मेजर आणि एक मायनर असं तुम्ही कराल तर तुम्हाला इंटरडिसिप्लिनरी करिअर्स भरपूर मिळतील. तर हा जमाना फक्त एक डोमेन करिअर करायचा नाहीये, तुम्हाला मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच ठेवून करिअरचा प्लॅनिंग करायची ही योग्य वेळ आहे. तर एआयला घाबरू नका, एआयला एक्सेप्ट करून है ना त्याचा तुमच्या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी उपयोग करू.
0: खरंच खूप छान. सर, करिअर निवडताना बरेचदा पालक आणि विद्यार्थी कुठल्या चुका करतात बरेचदा, आणि यात पालकांची भूमिका कशी असते?
1: बेसिकली ट्रेडिशनली तुम्हाला सांगतो मॅडम की भारतामध्ये ट्रेडिशनल करिअर्स सारे एक करिअर्स लोकांना माहिती आहेत की प्रत्येकाला असं वाटतं की मी एमबीबीएस करावं, डॉक्टर बनावं, है ना, किंवा त्याला असं वाटतं म्हणजे एमबीबीएस डेंटल वगैरे सगळं आलं त्याच्यात, मग त्याला असं वाटतं की मी इंजिनिअरिंग करावं किंवा चार्टर्ड अकाउंटन्सी करावी, सीएस करावं, किंवा त्याला डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये जायचंय किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिसेस मध्ये यूपीएससी वगैरे सगळं त्याला करायचंय, एमबीए करायचंय, लॉ करायचंय. याच्या व्यतिरिक्त लोकांना आपल्या सोसायटीमध्ये करिअर्स बद्दल माहिती नाहीये आणि 13,000 पेक्षा जास्त करिअर्स आता मुलांना अवेलेबल आहेत. तर सगळ्यात मोठी चूक पालक हे करतात, आपल्या सोसायटीमध्ये हे बघितलंय की ओपिनियन ड्रिव्हन मुलांची करिअरची निवड, आपलं हे बघतच नाही की त्या मुलाचं
0: त्याला काय वाटतं,
1: त्याला काय वाटतं किंवा त्याची त्याचं व्यक्तिमत्व किंवा त्याचा एप्टिट्यूड, त्याच्या स्किल्स सेटला आपण बघतच नाही, आपण त्याच्यावरती ओपिनियन्स थोपवतो. हे सगळ्यात मोठी चूक आहे. पियर प्रेशरमुळे आपल्याकडे करिअर्स मुलांना दिले जातात आणि त्याच्यामुळे समजा नॉन अलाइनमेंट ऑफ करिअर असेल म्हणून डिप्रेशन, सुसाइडल टेंडन्सीज, लॅक ऑफ सक्सेस, लॅक ऑफ हॅपीनेस, स्ट्रेस लेवल खूप वाढणे, डिप्रेशनच्या केसेस होणे, ह्या सगळ्या त्याच्यामुळेच आहे की मुलांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि एक प्रोफेशनल आणि एक सायंटिफिक रित्या करिअर चूज केला जात नाही. एक मध्ये सर्वे केला होता ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 90% ऑफ द स्टुडंट इन इंडिया यांना योग्य करिअर गायडन्स मिळतच नाही.
0: खरंच. सर, पण जेव्हा विद्यार्थी आणि पालकांना योग्य करिअर कोणतं निवडावं हा प्रश्न पडत असेल तर कौन्सिलरची मदत घेणं गरजेचं आहे का? तुमच्या अनुभवांवरून काय सांगणार, कारण तुम्ही एक करिअर कौन्सिलर म्हणून बरेच वर्ष काम करताय.
1: हो, माझा जसा तुम्हाला अनुभव सांगतो मी तुम्हाला, काही मुलांचे पण मला काही एक दोन शेअर करायला नक्की आवडेल. जसा माझाच मुलगा एक आहे, माझा मुलगा सोहम, वेगळ्या प्रकारचा त्याचं नेचर होतं, त्याच्यामध्ये न्यूमेरिकल एबिलिटी किंवा त्याचं गणित चांगलं होतं पण त्याचं फिजिक्स वगैरे जास्त चांगलं नव्हतं आणि त्याच्यामध्ये मार्केटिंग स्किल्स किंवा कम्युनिकेशन स्किल्स वगैरे फार चांगल्या होत्या. आता त्याला कोर ब्रांचेस किंवा इंजिनिअरिंग कडे पाठवणं त्याला ते जमेल की नाही याच्याबद्दल मला पण हे नव्हती. मी त्याच्या सायकोमेट्रिक अनालिसिस किंवा जे टूल्स आहेत ते पण मी केले त्याच्यासाठी आणि मग त्याच्या स्किल्स बघून त्याचा नेचर बघून, खूप इनोव्हेटिव्ह आहे तो मुलगा, तर त्याला आम्ही बिझनेस अँड इंजिनिअरिंग कडे पाठवलं. आता हे बिझनेस अँड इंजिनिअरिंग म्हणजे कसं आहे, मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं इंटरडिसिप्लिनरी. आता तो जर्मनीला वगैरे गेला, फ्री एज्युकेशनला गेला तिकडे, पण बिझनेस अँड इंजिनिअरिंग मध्ये कॉम्बिनेशन ऑफ मॅनेजमेंट, बिझनेस आणि इंजिनिअरिंग. आता याच्यामध्ये त्याला मेजर इंजिनिअरिंग करायचं असेल तोही चॉईस आहे, किंवा त्याला मेजर बिझनेस मध्ये करायचं आहे तोही चॉईस आहे. त्यांनी काय केलं, जेव्हा त्यांनी 2 सेमिस्टर्स वगैरे केल्या आणि त्यांना मग

0: ऑपॉर्च्युनिटी असते. तर त्यांनी तेव्हा बिझनेसमध्ये मेजर घेतला, इंजिनिअरिंगला मायनर ठेवलं आणि मग त्याच्यासोबत एआयचे टूल्स शिकला, ब्रँड मॅनेजमेंट वगैरे सगळं त्यांनी केलं आणि आज तो एक सक्सेसफुल करिअर मध्ये आता 25 पण खूप चांगल्या पोझिशनवर तो आता काम करतोय. हे उदाहरण, एक मुलगा होता ज्याला आई वडिलांच्या पिअर प्रेशरमुळे त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये तो गेला. इंजिनिअरिंग त्याला जमत नव्हतं पण कसा बसा त्याने इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि तो फार असा डिप्रेस होता की त्याला ते आवडायचंच नाही, हे माझा स्किलच नाही आहे. मग त्याच्याशी जेव्हा माझे काही काउन्सिलिंग सेशन झाले काय झाले, आज मला तुम्हाला आनंद होतो सांगायला, ही इज अ फेमस इंटरनॅशनल फोटोग्राफर.
1: अरे वा.
0: तर आणि खूप
1: आनंदीमध्ये आवड होती
0: त्याला फोटोग्राफीमध्ये आणि तो करत होता इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी होती सगळं होतं. हे काही मी उदाहरण दिलं तुम्हाला. जसं आपण इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर आपण चार्टर्ड अकाउंटंट कडे जातो.
1: बरोबर.
0: कुठलाही वैद्यकीय सल्ला घ्यायचा आहे आपल्याला तर आपण डॉक्टर कडे जातो. स्वतः सेल्फ मेडिकेशन हे हार्मफुल असतं. बरोबर आहे. इन्व्हेस्टमेंट आपण कुणी अशा माणसाला विचारलं की ज्याला काही समजत नाही इन्व्हेस्टमेंटचं तर आपली रॉंग इन्व्हेस्टमेंट होऊ शकते.
1: हो.
0: तसंच आपण करिअर ही अशी गोष्ट आहे जे तुमचं आयुष्य घडवते.
1: खरं.
0: आणि त्याच्यासाठी कॉन्सिलरच्या थ्रू तुम्ही हेल्प घेताय. एक सायंटिफिक अप्रोचनी तुमच्या व्यक्तिमत्व तुमच्या मुलामध्ये काय चांगलं आहे किंवा काय मिसिंग आहे या गोष्टी समजा तुम्ही एक अनालाइज करू शकता, इव्हॅल्युएट करू शकता तर त्याचा नक्कीच तुम्ही उपयोग करायला पाहिजे. त्याने हेल्प हे होईल, हॅपीनेस आपला सोसायटी मधला वाढेल, आपल्याकडे एक चांगली डोमेन एक्सपर्टाईज क्रिएट होईल ज्याने नेशन बिल्डिंगला हेल्प होईल. थर्ड आहे सक्सेस त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या स्किलमुळे जास्त मिळेल, त्यांच्या अर्निंग ऑपॉर्च्युनिटीज जागतिक पातळीवरती वाढतील सगळीकडे आणि डिप्रेशन सोसायटी मधलं कमी होईल.
1: हो खरंच आहे.
0: तर हे त्याचा फायदा आहे
1: खरंच सर. पण यासाठी मानसिक चाचण्या करणं सुद्धा गरजेचं आहे का?
0: हो बिलकुल असतं.
1: कशा पद्धतीने?
0: जसं तुमचं इमोशनल इक्यू तुमचा कसं आहे याचा पण फार मोठा रोल आहे आणि याच्यामध्ये स्टडी पॅटर्न पण आपण चूज कशा प्रकारचं त्याची स्टडी स्टाईल आहे हे पण आपण बघायला पाहिजे. नाही तर आपण म्हणतो मुलाला मार्कच मिळत नाहीये, तो शाळेमध्ये जातो तो सक्सेसच होत नाहीये, अशातला भाग नाहीये. बेसिकली काही काही मुलं रिडिंग रायटिंगनी त्यांना जास्त मेमराईज होतं, काही काही मुलांना प्रॅक्टिकल कायनेस्थेटिक लर्नर्स म्हणतात की त्यांनी ते टचनी किंवा प्रॅक्टिकल्सनी ते शिकतात. काही लोक ऑब्झर्वेशन खूप चांगलं असतं है ना, तर ते बघून शिकतात गोष्टींना. असं वेगळ्या वेगळ्या हे असतात ते पण बघायला पाहिजे. सेकंडली त्याचं फोकस लेवल काय किंवा त्याच्या मेंटल अबिलिटीज काय, त्याची न्युमेरिकल अबिलिटी कशी आहे, त्याचं लॉजिक कसं आहे, है ना, लॉजिकल अबिलिटी कशा कसं आहे, त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी एस्पेक्ट्स आहे की नाही, ऑर्गनायझिंग स्किल्स आहेत की नाही, कम्युनिकेशन स्किल्स आहेत की नाही, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फार इम्पॉर्टंट असतात. स्किल आयडेंटिफाय करणं, क्रिएटिव्हिटी आहे की नाही त्याच्यामध्ये. इंजिनिअरिंगला पाठवताय आणि तुम्ही हे बघतच नाही आहे की न्युमेरिकल एबिलिटी आणि मेकॅनिकल एबिलिटी आहे की नाही त्याची,
1: हे बघणं खूप गरजेचं आहे.
0: आवश्यक आहे या सगळ्या गोष्टी फार बघायच्या आहेत. तसंच काही मुलं स्लो लर्नर्स असतात आणि काही मुलं एडीएचडी पण असतात, अटेन्शन डिफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी सिंड्रोम, लर्निंग डिसॅबिलिटीज काही मुलांना असतात, सगळं असतं. मग हे सगळं कसं कळणार, मुलं का नाही करतात? एका वर्गामध्ये एक टीचर शिकवतो, कोणी खूप चांगलं शिकतं, कोणाला बिलकुल मार्क्स मिळत नाही, याचा अर्थ असा नाही की त्याच्यामध्ये क्षमता नाही. मार्क बेस्ड सिस्टम वरती इव्हॅल्युएशन ऑफ अ पर्सन हे मुळात बरोबर नाहीये. याच्यामध्ये त्याच्या व्यक्तिमत्वाला नक्की पाहून त्याला सजेसं प्लॅनिंग आपण समजा दिलं
1: तो जास्त तो
0: कॉन्ट्रीब्युट करू शकेल आणि सजेसं सक्सेस त्याला मिळू शकेल. हे फार इम्पॉर्टंट आहे
1: खरंच. तर मैत्रिणींनो आपली ही मुलाखत आपण अशी सुरू ठेवूया. सर तुम्ही खूप छान गाता असं आम्हाला माहिती आहे, तर तुम्हाला कुठलं गीत आवडतं आणि त्याच गाण्याच्या चार ओळी आम्हाला म्हणून दाखवा ना.
0: आता आपला जो विषय आहे त्याला धरून मी घेतो की रुख जाना नहीं तू कभी हार के

0: तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. इंद्रधनू या मालिकेमध्ये करिअर नेव्हिगेशन याविषयी मुकुल चिमोटे यांच्याशी आपण गप्पा करतोय. सर, आणि गुणांच्या आधारे सुद्धा विद्यार्थ्यांचं भविष्य ठरवलं जाऊ शकतं का? कारण हल्ली आपण बघतो ना की मार्क्स किंवा गुणांना खूप जास्ती महत्व आलेलं आहे, तर काय सांगणार? म्हणजे
1: हो, आपली सिस्टम अनफॉर्च्युनेटली आपल्या इंडियन सिस्टम मध्ये मार्काला तर फार महत्व आहे. मार्क्स असल्याशिवाय, जसं तुम्ही आता कोणी नीट परीक्षा देत आहे, कोणी जेई परीक्षा देत आहे, निगेटिव्ह मार्किंग सिस्टम्स आहेत, पर्सेंटेज आहे, आपल्याकडे कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आणि त्याच्यामध्ये मार्किंग सिस्टम आहे. तुम्हाला एक सांगू इच्छितो मी की या सगळ्या परीक्षा किंवा कॉम्पिटेटिव्ह परीक्षा किंवा मार्क त्यांना चांगले मिळू शकतात, मिळतात जनरली, की ज्यांचं बेसिकली जे स्ट्रेस मॅनेज व्यवस्थित करतात किंवा जे स्किलफुली पेपर्सला देतात. स्पेसिफिकली मी निगेटिव्ह मार्किंग वगैरेचे जे पेपर असतात, खूप मुलांना मी आत्महत्या करताना वगैरे आपण पेपरमध्ये वाचतो की कोट्यामध्ये यांनी आत्महत्या केली, हे केलं, नीट रिपीट करतोय म्हणून आत्महत्या केली, जेई मध्ये असं झालं, तर हे मुलांना सांगू इच्छितो की तुम्ही घाबरू नका की तुम्हाला कमी मार्क मिळतात आहे. तुम्ही सगळ्यात पहिले तर तुम्ही तुमची स्किल आयडेंटिफाय करा, त्याच्या अकॉर्डिंगली करिअर प्लॅन करा, तर तुम्हाला त्रास होणार नाही, तुम्ही त्या क्षेत्रात नक्की एक्सेल कराल.
0: बरोबर.
1: सेकंड आहे की मार्क वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे, याच्या पण काही स्ट्रॅटेजीज असतात.
0: अच्छा.
1: त्या स्ट्रॅटेजीजनी स्किलफुली समजा आपण प्लॅनिंगनी पेपर्स दिले, जेव्हा आमच्याकडे मुलं येतात तेव्हा आम्ही त्या स्किल्स बद्दलही मुलांना सांगतो की कशा प्रकारचा अप्रोच तुम्ही ठेवायला पाहिजे पेपर्स मध्ये, जेणे तुमचे त्या क्षेत्रामधले मार्क वाढतील पर्टिक्युलरली, तर ते नक्की साध्य करता येतं. पण मार्क बेस्ड सिस्टम तर आहे आपल्याकडे, हे आहे आपल्याकडे, पण परदेशात वगैरे शिक्षणाला फक्त मार्कांना महत्व नाहीये, आज बाकी पण गोष्टींना महत्व आहे, की त्याचं अकॅडमिक प्रोफाईल कसं आहे, त्याचं नॉन अकॅडमिक प्रोफाईल कसं आहे, तो गेम्स मध्ये, सोशल सर्व्हिस मध्ये किंवा बाकीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी काय काय कॉन्ट्रीब्युशन केलंय, काय काय काम तू करतोय, याला फार मोठं महत्व आहे. आणि तुम्हाला समजा एक मुलगा आहे की ज्याला खूप जास्त मार्क आहे आणि त्याला टॉप मोस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूशन मध्ये ऍडमिशन मिळत आहे किंवा कुठल्या मॅनेजमेंट मध्ये मिळत आहे, तुम्हाला मिडियम लेवलचे मार्क्स आहेत, तुम्ही एक मेडिकल एज्युकेशन घेत आहे, पण समजा तुमच्या मधल्या लाईफ स्किल जास्त चांगल्या आहेत, कम्युनिकेशन, क्रिटिकल थिंकिंग, तुमचं प्रोफाईल मल्टीडिसिप्लिनरी अप्रोचनी समजा चांगलं ग्रो केलेलं आहे, तर तुम्हाला करिअर मध्ये त्याच्यापेक्षा जास्त सक्सेस मिळू शकतं. तर तुम्हाला नर्वस व्हायची बिलकुल गरज नाहीये.
0: खरंच सर, एका यशस्वी माणसाच्या मागे कुणाचा तरी हात असतो असं म्हणतात, म्हणजे एखादा गुरु असतोच आपला आयुष्यात. गुरुला खूप महत्व आहे आणि मोठं स्थान सुद्धा आहे, तर करिअर मध्ये सुद्धा मेंटरशिप महत्वाची आहे का?
1: पहा, सचिन तेंडुलकर कधी बनला? जेव्हा का रमाकांत आसरेकरांनी त्याला हेरलं आणि त्याला सांगितलं की स्टान्स कसा घ्यायचा, कसं खेळायचं, त्याच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली, त्याला त्याच्या मनावरती त्याला योग्य संस्कार दिले की ज्यांनी त्याचा व्हॅल्यू बेस खूप स्ट्रॉंग झाला आणि तो एवढा मोठा खेळाडू झाला. हे मी उदाहरण कोट करतो. तर मेंटरचा आपल्या एन्शियंट नॉलेज सिस्टम मध्ये चाणक्य होते म्हणून चंद्रगुप्त मौर्य यांनी पूर्ण जगावरती विजय मिळवला, पूर्ण भारतावर. शिवाजी महाराजांना रामदास स्वामींसारखे गुरु होते म्हणून त्यांनी एवढं ते साध्य करू शकले.
0: बरोबर.
1: तर मेंटरचा तर रोल फार इम्पॉर्टंट असतो. मेंटर तुम्हाला पूर्ण एक तुमचं इव्हॅल्युएशन करू शकतो, तुमच्यामध्ये काय बाबी चांगल्या आहेत आणि काय गोष्टी मिसिंग आहेत हे तुम्हाला सांगू शकतो, तुमचं एक करिअर प्लॅन करायला तुम्हाला मदत करू शकतो, तुम्ही एखादं करिअर चूज केलं तर ते बरोबर आहे की नाही हे इव्हॅल्युएट करू शकतो. ते अचीव्ह करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या साध्य करण्यासाठी पण तुम्हाला हेल्प तो गायडन्स करू शकतो.
0: बरोबर
1: आहे ना. तर तसंच करिअर मध्ये मेंटरचा फार मोठा रोल आहे. करिअर आयडेंटिफिकेशन, त्यानंतर अकॅडमिक अँड नॉन अकॅडमिक प्रोफाईल बिल्टअप करण्यासाठी, प्लस काही ट्रेनिंग्स पाहिजे असतील तुम्हाला त्याच्यासाठी, मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच इन एज्युकेशन तुम्हाला मिळव याच्यासाठी, तुमचा सर्वांगीण विकास कसा होईल सो दॅट तुम्ही एक मोठ्या पोझिशनवर कसं काम कराल किंवा मोठा बिझनेसमॅन कसं व्हाल, एंटरप्राइझिंग कसं व्हाल, याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टींना मेंटर असेल तर जास्त चांगल्या प्रकारे तुम्ही ते करू शकता. आणि नंतर जे आहे की तुम्हाला ऍडमिशन्स, प्रॉपर जागी ऍडमिशन्स मिळणे, तुम्हाला स्कॉलरशिप्स मिळणे, तुमचं प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग होणे, या सगळ्या गोष्टींमध्ये मेंटरचा फार मोठा रोल असतो. तर ऑफकोर्स मेंटरचा रिप्लेसमेंट नाही आहे आज.
0: हो. आणि सर, भविष्यात नवीन करिअर्स कोणती असू शकतात तुम्हाला काय वाटतं? कारण आता सध्याचं जे आपण एआयचं जे युग बघतो आहे, तर काय असू शकतं?
1: आता प्रत्येक क्षेत्रामध्ये खूपच चांगले चांगले करिअर्स आहेत. जसं आता पहिले आपण इंजिनिअरिंग करू. इंजिनिअरिंग मध्ये आजकाल कसं आहे की इंटरडिसिप्लिनरी ब्रांचेस मुलांना करणं फार चांगलं राहू शकतं. जसं मेकॅट्रॉनिक्स झालं की ज्याच्यामध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर सायन्सेस या तिन्हीचा त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे. रोबोटिक्स विथ एआय झालं.
0: अच्छा.
1: आज सगळं काही चायनाने तुम्ही बघा की चायना डिफेन्स सिस्टम्स मध्ये रोबोट्स आणते. आजकाल

0: रोबोटिक सर्जरीज व्हायला लागलेल्या आहेत, सगळं व्हायला लागलेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये या फार चांगल्या प्रचलित गोष्टी आहेत. तसंच आजकाल सेमी कंडक्टर भारत फार मोठं क्षेत्र इथे होऊन राहिलेलं आहे, त्याच्याशी रिलेटेड तुम्ही कोर्सेस करू शकता. फुल स्टॅक डेव्हलपमेंट झालं, इंटरनेट ऑफ थिंग्स झालं, बिझनेस अँड इंजिनिअरिंग झालं, त्यानंतर लॉजिस्टिक्स इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट झालं. की लॉजिस्टिक्स आणि सप्लायवर पूर्ण वर्ल्ड चाललेलं आहे आज, है ना. आज तो फार मोठा लॉजिस्टिक आणि सप्लाय चेनचा फार मोठा रोल आहे आज वर्ल्डमध्ये. त्याच्याशी रिलेटेड काही कोर्सेस तुम्ही करू शकता. मरीन इंजिनिअरिंग झालं, असे फार फार चांगले कोर्सेस मुलांना आजकाल आलेलं आहे. क्वांटम फिजिक्स फार मोठा एक रोल प्ले करत आहे आजकाल. तर असे खूप चांगले चांगले कोर्सेस आहे. सायबर सिक्युरिटीचा फार मोठा रोल आहे आजकाल. बायो इन्फॉर्मॅटिक्स आहे, तर त्याच्यामध्ये बायो इन्फॉर्मॅटिक्स बायोलॉजी फील्डमध्ये फार इम्पॉर्टंट रोल एक प्ले करतं. फक्त तुम्ही समजा असा विचार करत असाल की बा बायोलॉजी म्हणजे मला तर डॉक्टरच बनायचं आहे, नंतर मला काही अव्हेलेबलच नाहीये माझ्यासाठी, तर असं बिलकुल तुम्हाला डिप्रेस व्हायची गरज नाही. खूप चांगले चांगले तुम्हाला कोर्सेस आहेत आणि तुम्ही करू शकता. आता लॉ, आता कोणी म्हणतं मला लॉयर व्हायचं, तर फक्त लिटिगेशन नाहीये,
1: बरोबर,
0: आज आर्बिट्रेशन आणि डिस्प्यूट रिझोल्युशन झालं, त्यानंतर आज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ झालं, कॉर्पोरेट लॉ झालं, आज कॉन्ट्रॅक्ट ड्राफ्टिंग झालं, सायबर क्राईम झालं. ते इतके सारे लॉ मध्ये पण तुम्हाला इतकं वेगळ्या सगळ्या काही गोष्टी अवेलेबल आहेत की तुम्हाला त्याला धरून तुम्हाला आता तुम्ही बाहेर जाता युरोपियन लॉ वेगळा असतो. तर असं तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी उपलब्ध आहेत. आता आर्टसाठी तुम्हाला सांगतो की ह्युमॅनिटीज मध्ये आता बेसिकली बरेचदा आपल्याकडे असं होतं की ड्रॉइंग खूप सुंदर असतं मुलाचं, मुलीचं इतकं सुंदर क्राफ्ट वर्क, ड्रॉइंग वर्क, त्याला जेव्हा आपण विचारतो की तू, तर 9वी नंतर सोडून दिलं कारण की 10वी होती, लक्षच नाही दिलं, मी हे सगळं करायचो काही केलं खरंच नाही. तर डिझायनिंग करिअर्स जे आहेत, बॅचलर ऑफ ग्राफिक डिझाईन, बॅचलर ऑफ इंटिरियर डिझाईन, बॅचलर ऑफ फॅशन डिझाईन अँड कम्युनिकेशन, इंडस्ट्रियल डिझाईन, ऑटोमोबाईल डिझाईन, असे वेगळे डिझायनिंग कोर्सेस आहेत तुम्हाला. तर असे खूप सारे आर्ट्स मध्ये पण इतके निरनिराळे चांगले करिअर्स आज अवेलेबल आहे तुम्हाला की तुम्ही नक्कीच त्याचा विचार करायला पाहिजे.
1: खरंच आहे सर. ग्लोबल शिक्षणाच्या वाढत्या संधींच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी परदेशी शिक्षणाचा निर्णय घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या?
0: हा, सगळ्यात पहिले तर असं आहे की क्वालिटी ऑफ एज्युकेशन, की आपण जेव्हा जातो तर फक्त मुलांना क्रेज पाहिजे, बाहेर नाही झालं पाहिजे. तुम्ही जे जाताय तुम्हाला एक करिअर गोल तुमचा फिक्स असला पाहिजे की का बरं तुम्ही जाताय हे तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे माइंडमध्ये. हे सगळ्यात पहिली बाब आहे. तर करिअर प्लॅन असलं पाहिजे तुमच्याकडे लॉंग टर्म, कारण तुम्ही पैसा पण इन्व्हेस्ट करताय बाहेर जाताना. सेकंड असतं की तुम्ही जो काही सब्जेक्ट करताय तेव्हा तुम्ही युनिव्हर्सिटी कशा आहेत, त्यांच्या रिक्वायरमेंट्स काय काय आहेत, तुमच्या अकॅडमिक जे काही तुमचे क्रेडेन्शियल्स आहेत आणि त्या युनिव्हर्सिटीची रिक्वायरमेंट आहे त्या प्रोग्रामच्या त्या मॅच होतात की नाही हे सगळं पहिले बघायला पाहिजे. आणि तुम्ही जो काही प्रोग्राम करायचा आहे तुम्हाला त्याचं तुम्ही कोर्स वर्क वाचायला पाहिजे नेहमी, फक्त डिग्रीच्या नावावर नाही झालं पाहिजे. त्या कोर्समध्ये काय काय कंटेंट आहेत ते तुम्ही बघायला पाहिजे. तुम्हाला काय काय त्याच्यामध्ये शिकायला मिळणार आहेत, इंटर्नशिप्स मिळणार आहेत की नाही, रिसर्चच्या काही काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला पाहिजे. डेस्पिरेशन मध्ये निर्णय नका घेऊ, अभ्यासपूर्ण शांत मनाने आणि योग्य सल्ल्याने निर्णय घ्या.
1: बरोबर सर. जाता जाता तुम्ही काय सांगणार आपल्या मैत्रिणींना,
0: सगळ्या मैत्रिणींना, कारण की मातृशक्तीला तर सगळ्यात पहिले माझा सलाम आहे.
1: खरंच
0: की आज मातृशक्ती आहे म्हणून हा समाज आहे हे माझं खरोखरच, म्हणजे माझ्यावरती माझ्या आई होती माझी, म्हणून मी आज जे काही ते इथे घडलो. तर त्यामुळे तुम्हाला एक आई म्हणून मी जे काही तुमच्याशी शेअर केलं आहे याचं इम्प्लिमेंटेशन तुम्ही करायला पाहिजे. की सगळ्यात पहिले तुमचे पण जे पण तुमचे समजा मुलं आहेत, फॅमिली मेंबर्स आहेत, तुमचे रिलेटिव्ह आहेत, आणि मुलं असो किंवा मुली असो, मुलींमध्ये जास्त डायनॅमिझम आहे, मुलींमध्ये जास्त आज लिडरशिप क्वालिटीज आहेत, लॉयल्टी जास्त आहे, त्यांच्यामध्ये डिसिजन मेकिंग अबिलिटीज मुलींमध्ये चांगल्या आहेत, त्यांना पण तुम्ही योग्य संधी दिला पाहिजे हे माझं पहिले सांगणं आहे. दुसरं आहे की तुम्हाला बिलकुल एक प्लॅनिंगनी एक प्रॉपर प्लॅन करून तुमच्या मुलांचं किंवा तुमच्या जे पण निअर अँड डिअर वन्स आहेत ज्यांना तुम्ही जाणता किंवा तुम्ही नाही जाणत तुमची त्यांच्याप्रती पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर कारण की आपण युवा पिढीला जेव्हा गाईड करू, असं म्हणतात की भारताकडे सगळ्यात जास्त युवा एनर्जी आहे आज, सगळ्या वर्ल्ड मधली हायएस्ट युथ आपल्याकडे, पण ते मिसगाइडेड आहेत. त्यांच्या एनर्जीला प्रॉपर आपल्याला चॅनलाइज करायला पाहिजे. म्हणून तुम्ही करिअर एक फार इम्पॉर्टंट एक गोष्ट आहे मुलाच्या आयुष्यातली, जी मुलाला तर घडवते, कुटुंबाला पण घडवते, पण देशालाही घडवते. आणि म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन मुलांना योग्य करिअर मार्गदर्शनासाठी मदत करा. सायंटिफिक अप्रोच किंवा आमच्यासारखे करिअर कॉन्सिलर्स जे असतात त्यांची पण तुम्ही मदत घेऊ शकता. काही गरीब मुलं असतील काही हरकत नाही, गरीब मुलांना पण खूप सोयी आहेत आज सगळ्या गोष्टी, त्यांना पण चांगल्यात चांगलं शिक्षण घेता येतं,

0: खूप त्यांच्यासाठी वेगळ्या वेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्यांच्यासाठी वेगळे वेगळे बॅकअप प्लॅन्स पण आहेत सगळे. आणि प्रॉपर एक ऍडवाईस घेऊन तुम्ही तुमच्या मुलांना प्रॉपर त्यांचं करिअर घडू शकता. आणि इन्स्टिट्यूशनल लेवलवरती पण या गोष्टी सगळ्या इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे, हे फार एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. की आपल्या स्कूल लेवलवरती, कॉलेज लेवलवरती करिअर डेव्हलपमेंट सेंटर्स काढणं आणि त्यांना प्रॉपर काउन्सिलिंग समजा क्लासेसमध्ये आणि या सगळ्या समजा आपण प्रोव्हाइड केली तर एक खूपच चांगली ऊर्जा समाजामध्ये निर्माण होईल आणि आपल्या भारताला डोमेन एक्सपर्टाईज मिळेल आणि एक चॅनलाइज युथ फोर्स मिळेल की ज्यांनी आपल्या देशाची प्रगती होईल, समाजाची प्रगती होईल.
1: खरंच खूप छान सांगितलं सर तुम्ही आणि आपल्या मैत्रिणींच्या हे नक्कीच कामात येईल अशी आपण अपेक्षा पण करूया. तर मुकुल चिमुटे आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि इंद्रधनु या मालिकेमध्ये करिअर नेव्हिगेशन या विषयावर खूप छान माहिती आपल्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
2: इंद्रधनू या मालिकेअंतर्गत मुकुल चिमोटे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. विषय होता करिअर नेव्हिगेशन. मैत्रिणींनो, या मालिकेबरोबरच आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ इथं संपत आली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे, ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती. आता मी तुमची मैत्रीण कविता कोहळेला इथेच अनुमती द्या. नमस्कार.

0: इकबाल कुरैशी का संगीत था इस फिल्म में लवन शिमला का। ये गाना आपने सुना मोहम्मद रफ़ी और साथियों की आवाज़ों में, और हमने जो गानों के का जिक्र किया था कि ऐसे
1: दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, भारत जपान 16व्या शिखर परिषदे अंतर्गत दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांची चर्चा, केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन, मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन, आणि अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जत्था जम्मू इथून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाइची यांच्याबरोबर वार्षिक शिखर परिषदेमध्ये चर्चा करतील। जपानच्या प्रधानमंत्री ताकाइची यांचं 3 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल संध्याकाळी नवी दिल्लीत आगमन झालं। राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आज त्यांना पारंपरिक लष्करी मानवंदना देण्यात आली। मोदी त्यावेळी उपस्थित होते। जपानी प्रधानमंत्री 16व्या भारत जपान शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी आले आहेत। त्यांच्या या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये विविध बाबींसंदर्भात अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात येईल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ताकाइची यांचं स्वागत करताना भारत आणि जपान इंडो पॅसिफिक तसंच जागतिक स्तरावर शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी संयुक्तपणे कार्य करत राहतील असा विश्वास व्यक्त केला। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशच्या तिरुपती जिल्ह्यात विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं। मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण हेही यावेळी उपस्थित होते। यावेळी लाभार्थींना जी रामजी कार्डाचं वाटप करण्यात आलं, तसंच जी रामजी पोर्टलचं उद्घाटनही झालं। जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा कायदा कालपासून देशात लागू झाला आहे। मनरेगा आणि VBG रामजी योजनेतला फरक सांगताना कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं,
2: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जी राम जी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा। और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कह रहे, पहले साल ही विकसित भारत जी राम जी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया, और राज्यों का 40% शेयर मिलेगा, तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया।
1: महाराष्ट्रात विकसित भारत जी रामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी त्याचप्रमाणे जुन्या योजनेतील काही बाबी यातही समाविष्ट करण्यात आल्या असून त्या कशा प्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत

अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना काल फोनवर बिश्नोई टोळीने जीवे मारण्याची धमकी दिली. विरोधी पक्षांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आणि राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. संबंधित सदस्यांच्या संरक्षणाचा आढावा घेण्याचं काम सुरू असून या प्रकरणी पोलीस आयुक्त गरजेनुसार संरक्षण पुरवतील असं आश्वासन प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं. यानंतर शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरचा स्थगन प्रस्ताव नाकारल्याबद्दल विरोधी पक्ष सदस्यांनी नाराजी व्यक्त करून सभात्याग केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2026 पर्यंत त्यांचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. विधान परिषदेत अर्धा तास चर्चेवेळी ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावाने नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करायचा निर्णय सरकारनं घेतला असून एका वर्षात त्याची अंमलबजावणी होईल अशी माहिती त्यांनी दिली. यासाठी जिल्हा भाषा अधिकारी नेमायचा निर्णय घेतला असून एका महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल असं सामंत म्हणाले. विविध साहित्यिकांच्या उत्तम साहित्याचा मराठीत अनुवाद करण्यासाठी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या समितीचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी नमूद केलं. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ, निळोबा राय यांचं साहित्य घरोघरी पोहोचवण्यासाठी विभागाने पुढाकार घेऊन अनुदान मंजूर केल्याचा उल्लेखही सामंत यांनी केला. शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामासाठी करता येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यासाठी शेतकऱ्यांना मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या जत्थ्याला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवती नगर बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवला. यावेळी खासदार जुगल किशोर शर्मा यांनी भाविकांना सुरक्षित यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. 57 दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा 28 ऑगस्ट पर्यंत सुरू राहील. कडक सुरक्षा व्यवस्थेत भाविकांचा पहिला जत्था आज पहाटे जम्मू इथून रवाना करण्यात आला. काश्मीर खोऱ्यातल्या बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गावरून ठिकाणी यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून उच्च तंत्रज्ञान आधारित सीसीटीव्ही कॅमेरे आणि आरएफआयडी ट्रॅकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. दहशतवादाचं कोणत्याही परिस्थितीत समर्थन केलं जाऊ शकत नाही आणि ही समस्या मुळापासून नष्ट व्हायला हवी या आपल्या ठाम भूमिकेचा भारताने पुनरुच्चार केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी धोरणाच्या 9व्या आढावा बैठकीत संयुक्त राष्ट्रांमधले भारताचे स्थायी प्रतिनिधी हरीश पर्वतनिनी म्हणाले की भारताने अनेक दशकांपासून सीमापार दहशतवादाचा सामना केला आहे. म्हणूनच दहशतवादाच्या सर्व स्वरूपांचा निषेध करण्यावर भारत ठाम आहे. दहशतवाद विरोधी लढ्यात सदस्य राष्ट्रांनी एकत्रितपणे आणि सक्रिय सहभागी होण्याचं आव्हान पर्वतनिनी यांनी यावेळी केलं. प्रभावी जागतिक सहकार्यासाठी एक सर्वत्रिक कायदेशीर चौकट आवश्यक असल्याचं सांगत त्यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादावरच्या सर्वसमावेशक कराराचा लवकरात लवकर अवलंब करण्याच्या भारताच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला. युक्रेनची राजधानी कीव इथं रशियाच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात 13 जण मरण पावले तर अनेक जण गंभीर जखमी झाले. काल रात्रभर कीवमधून स्फोटाचे आवाज येत होते असं स्थानिक वृत्तसंस्थेनं सांगितलं. गेल्या आठवड्यात युक्रेननं मॉस्कोवर हल्ला केल्यानंतर प्रत्युत्तरात काल रशियानं कीववर हल्ले केले. उत्तर प्रदेशात बरेली इथल्या रेल्वे यार्डात महत्वाच्या दुरुस्ती कामासाठी 30 दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकडे येणारी बरेली लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस गाडी 11 जुलै ते 3 ऑगस्ट या काळासाठी रद्द करण्यात आली आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल बेल्जियमनं सेनेगलला 3-2 ने हरवून जोरदार

0: पुनरागमन करत प्रमुख 16 संघांमध्ये स्थान पटकावलं आहे. दुसऱ्या एका सामन्यात इंग्लंडनं कांगोला 2-1 हरवलं. अंतिम 16 संघात स्थान मिळवण्यासाठी आता येत्या 6 जुलैला इंग्लंडचा सामना मेक्सिकोशी होणार आहे. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघादरम्यान काल इंग्लंडच्या चेस्टर ले स्ट्रीट इथं नियोजित असलेला 20 षटकांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यामुळे 5 सामन्यांची ही मालिका 0-0 अशी बरोबरीत आहे. देशाच्या विविध भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. येत्या 2 दिवसात कर्नाटक, गुजरात, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. छत्तीसगड, हिमाचल प्रदेशसह विविध राज्य आणि विदर्भातही पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची स्थिती राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत जपान 16व्या शिखर परिषदेअंतर्गत दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांची चर्चा. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जिरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. आणि अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जत्था जम्मू इथून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: क्या बात है भाई, हम तो बिल्कुल भेज रहे हैं अपने उन सभी श्रोताओं के लिए, ठंडे ठंडे बादल वहां तक पहुंचे. और अब ये गाना आप सबके लिए, जरा इस गीत को सुनिए. फिल्म का नाम और प्रमुख कलाकारों के नाम बताइए.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देते. ठळक बातम्या. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. राज्यात विकसित भारत जी रामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी पंचायत ते राज्यस्तरावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधान परिषदेत आश्वासन. आणि मुंबईत चेंबूर इथं झाड दुर्घटना प्रकरणी सहाय्यक अभियंता निलंबित. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते आज विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. आंध्र प्रदेशाच्या तिरुपती जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जीरामजी कार्डांचं वाटप करण्यात आलं. तसंच जीरामजी पोर्टलचं उद्घाटनही झालं. जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा कायदा कालपासून देशात लागू झाला आहे. मनरेगा आणि व्हीबी जीरामजी योजनेतला फरक सांगताना कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं,
1: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जीरामजी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा. और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कह रहे हैं, पहले साल ही विकसित भारत जीरामजी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया और राज्यों का 40% शेयर मिलेगा. तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया.
0: राज्यात विकसित भारत जीरामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी त्याचप्रमाणे जुन्या योजनेतील काही बाबी यातही समाविष्ट करण्यात आल्या असून त्या कशाप्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. याशिवाय प्रत्येक जिल्हा स्तरावर देखील ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासाठी अशीच कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना काल फोनवर बिश्नोई टोळीने जीवे मारण्याची धमकी दिली. विरोधी पक्षांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आणि राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. संबंधित सदस्यांच्या संरक्षणाचा आढावा घेण्याचं काम सुरू असून या प्रकरणी पोलीस आयुक्त गरजेनुसार संरक्षण पुरवतील असं आश्वासन प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं. सर्व सदस्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. संबंधित सदस्यांनी सरकारला किंवा अध्यक्षांना या प्रकरणाची सविस्तर माहिती द्यावी, त्यावर आवश्यक ती कारवाई करू असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरचा स्थगन प्रस्ताव नाकारल्याबद्दल विरोधी पक्ष सदस्यांनी नाराजी व्यक्त करून सभात्याग केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. विधान परिषदेत अर्धा तास चर्चेवेळी ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावाने नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करायचा निर्णय सरकारनं घेतला असून एका वर्षात त्याची अंमलबजावणी होईल अशी माहिती त्यांनी दिली. जिल्हा स्तरावर हे काम फक्त जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत मर्यादित राहू नये यासाठी जिल्हा भाषा अधिकारी नेमायचा निर्णय घेतला असून एका महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल असं सामंत म्हणाले. विविध भाषांमधल्या उत्तम साहित्याचा मराठीत अनुवाद करण्यासाठी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या समितीचं पुनरुज्जीवन

0: करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी नमूद केलं. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी मंचाची स्थापना करण्याविषयी सामंत म्हणाले,
1: मराठी भाषेचं जतन आणि सातार समुद्रापलीकडे मराठी भाषा पोहोचवणं, त्याचं संवर्धन करणं ही भूमिका आमच्या विभागाची असते. आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 75 आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्याचा निर्णय हा मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. वर्षभरामध्ये ते देखील मंच आम्ही उभारणार आहोत.
0: ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ, निळोबाराय यांचं साहित्य घरोघरी पोहोचण्यासाठी विभागाने पुढाकार घेऊन अनुदान मंजूर केल्याचा उल्लेखही सामंत यांनी केला. वेरूळ इथले शिक्षक सुरेश बोरसे यांना वैजापूरचे तपास अधिकारी आणि इतरांनी जबर मारहाण केल्याच्या आणि या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लेखी निवेदनात दिली. विक्रम काळे आणि इतरांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. या प्रकरणी एकंदर 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 7 आरोपी अटकेत आहेत असंही त्यांनी सांगितलं. शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामासाठी करता येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यासाठी शेतकऱ्यांना मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं. यवतमाळ जिल्ह्यात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनेक वर्ष भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या न दिल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याचं निलंबन करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत केली. किरण सरनाईक यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. शालेय विद्यार्थ्यांना गणवेश किंवा इतर शैक्षणिक साहित्य शाळेच्या भांडारातून किंवा संस्था अथवा शाळा सांगेल त्या विशिष्ट दुकानांमधून खरेदी करण्याची सक्ती होत असल्या तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित शाळेवर कारवाई करण्याचे निर्देश 15 एप्रिल रोजीच्या परिपत्रकात दिले आहेत अशी माहिती पंकज भोयर यांनी दिली. ज्या शाळा असं करतील त्या शाळांची यादी सभासदांनी द्यावी, त्या सर्व शाळांवर कारवाई करू असं आश्वासन त्यांनी दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत चेंबूर इथं झाड कोसळून शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सहाय्यक अभियंता योगेश पार्टे यांना निलंबित केलं आहे. झाडाच्या लगतच्या असलेल्या रस्त्याच्या पुनर्बांधणीच्या कामात निष्काळजीपणा केल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं या संबंधीच्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. मुंबई शाळेच्या बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शाळा, महाविद्यालयं, गृहनिर्माण संकुलं, रुग्णालयं यांच्या आवारातल्या तसंच प्रमुख वाहतूक चौकांजवळच्या झाडांची पुन्हा तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. छाटणी केलेल्या झाडांच्या रचनात्मक स्थिरता तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. रस्त्यात झाडांच्या फांद्यांमुळे वाहतुकीला अडथळा होऊ नये याची दक्षता घेण्यासही त्यांनी सांगितलं आहे. धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांची माहिती देण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मिरजोळी उक्षी मार्गावर शिळगावाजवळ आज सकाळी 2 एसटी बसची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात 11 महाविद्यालयीन विद्यार्थी आणि एका बसचा चालक जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी जखमी विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही विद्यार्थ्यांना प्रथमोपचार करून सोडण्यात आलं. एका बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघातामुळे काही काळ या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. T20 विश्वचषक स्पर्धेत लंडन इथं केनिंग्टन ओव्हल मैदानावर आज इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. हा सामना रात्री 11 वाजता सुरू होईल. येत्या रविवारी 5 जुलै रोजी लॉर्ड्स मैदानावर उपांत्य फेरी जिंकलेल्या संघाचा सामना अंतिम फेरीत पोहोचलेल्या ऑस्ट्रेलियाबरोबर होणार आहे. मुंबईत काल रात्रीपासून पावसानं पुन्हा एकदा वेग घेतल्यानं काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या तर उपनगरी रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यानं नागरिकांचं जीवन प्रभावित झालं. गेल्या 24 तासात शहरातल्या काही भागांमध्ये 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. आज रात्री 1:30 सुमाराला समुद्राला उधाणाची भरती येऊन सुमारे 4.25 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिल्यानं आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. हवामानशास्त्र विभागानं आजही मुंबई, ठाणे, पालघर परिसरात

मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या काळात 50 ते 60 किलोमीटर ताशी वेगानं वारे वाहण्याचा अंदाजही वर्तवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सतत पावसामुळे नद्यांची पाणी पातळी आणि धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारं शीळ धरण 100% भरलं असून त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसानं दमदार हजेरी लावली आहे. राधानगरी, दूधगंगा, कासारी, कुंभी, पाडगाव, घटप्रभा, सरफनाला, कोदे या धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 13 फुटांवर पोहोचली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. राज्यात विकसित भारत जी रामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी पंचायत ते राज्यस्तरावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधान परिषदेत आश्वासन. आणि मुंबईत चेंबूर इथं झाड दुर्घटना प्रकरणी सहाय्यक अभियंता निलंबित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळ 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

नमस्कार मित्रांनो, नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या यू आणि कार्यक्रमात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. या नभाने या भुईला

दान द्यावे. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतुनी चैतन्य गावे. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतुनी चैतन्य गावे. कोणती पुण्ये अशी येती फळाला, कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडू न जावे, जोंधळ्याला चांदणे लखडू न जावे. मित्रांनो, खरं तर प्राचीन काळापासूनच आपल्याकडे वृक्षपूजा होत आलीये. तुकाराम महाराजांनी सुद्धा वृक्षवल्ली आम्हा सोयरे असं सांगून पर्यावरणाला आपले नातेवाईक म्हटलंय. बालपणीच्या पाळण्यापासून मृत्यूनंतरच्या सरणापर्यंत वृक्ष आपल्या सोबत असतात. म्हणूनच वृक्षांना आपल्या जीवनाचं प्रमुख अंग म्हटलं जातं. अन्न, वस्त्र, निवारा, शुद्ध हवा हे सगळं आपल्याला वृक्षांकडूनच तर मिळतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की हे सगळं मी आज का सांगतेय. तर मित्रांनो, देशात वृक्षारोपणाची चळवळ उभी राहावी आणि लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण व्हावी या हेतूने भारताचे तत्कालीन अन्न आणि कृषी मंत्री के एम मुन्शी यांनी 1950 साली वन महोत्सवाची सुरुवात केली. वन महोत्सव हा भारतामध्ये दरवर्षी 1 जुलै ते 7 जुलै या पहिल्या आठवड्यात साजरा केला जातो. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाळ्याला सुरुवात झालेली असते. मातीत पुरेसा ओलावा असतो जो नवीन रोपं लावण्यासाठी आणि ती रुजण्यासाठी अगदी योग्य असतो. म्हणूनच या वन महोत्सवासाठी हा काळ निवडण्यात आलाय. या महोत्सवात वृक्षारोपणाबरोबरच पर्यावरणाचं संतुलन कसं राखायचं, वाढतं प्रदूषण कमी करणे, जमिनीची धूप थांबवणे आणि जंगलाचे क्षेत्र वाढवून निसर्गाचा समतोल राखणे यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं जातं. सोबतच ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त झाडं लावणे हाच एकमेव प्रभावी उपाय आहे असा संदेश सुद्धा याद्वारे दिला जातो. मित्रांनो, ज्येष्ठ कवी बाभ बोरकर त्यांच्या एका कवितेत असं म्हणतात, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलाने बांधलेले सुंदराचे सोहळे. आणि म्हणूनच शेवटी मला इतकंच वाटतं की आपणही सगळ्यांनी मिळून वृक्षारोपण करूया, या मंगल कार्यात सहभागी होऊयात आणि आपल्या वसुंधरेचं संरक्षण करूया.

0: नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या युव आणि कार्यक्रमात मित्रांनो आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूयात सांजवेळ ही मालिका रुपल गरिबे ह्या आपल्या मैत्रिणीसोबत.
1: हाय हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, मी रुपल तुम्हा सर्व श्रोत्यांचं सांजवेळ या मालेत मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही कधी संध्याकाळच्या वेळी आकाशाकडे शांतपणे बघितलंय का? सूर्यास्ताचे रंग, घरी परतणारे पक्षी, मंद वारा आणि वातावरणात पसरलेली प्रसन्न शांतता, हा क्षण म्हणजेच संधी प्रकाश. मित्रांनो, या संधी प्रकाशाला भारतीय शास्त्रीय संगीतात अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वाचं स्थान आहे. या वेळेस गायले जाणारे राग केवळ आपल्याला आनंद देत नाहीत तर मनालाही नीरव शांतता देतात. म्हणूनच आज मी तुमच्या सोबत संधी प्रकाश राग या विषयावर संवाद साधणार आहे. संधी प्रकाश

म्हणजे दिवस आणि रात्र यांच्यामधला संक्रमणाचा काळ, पहाटे अंधारातून प्रकाशाकडे जाणारा क्षण आणि संध्याकाळ प्रकाशातून अंधाराकडे जाणारा क्षण, या दोन्ही वेळांना संधी प्रकाश असे म्हणतात. निसर्गात यावेळी शांतता, स्थिरता आणि एक वेगळाच भाव अनुभवायला मिळतो. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये प्रत्येक राग गाण्यासाठी विशिष्ट वेळ सांगितलेली आहे. त्यामागे केवळ परंपरा नाही तर मानवी मन, निसर्ग आणि स्वर यांचा अतिशय महत्वपूर्ण संबंध आहे. संधी प्रकाशाच्या वेळी सादर केले जाणारे राग संधी प्रकाश राग म्हणून ओळखले जातात. या रागांमध्ये गंभीरता, अंतर्मुखता, शांतता आणि आध्यात्मिक भाव जाणवतो. दिवसभराचा गोंगाट मागे पडून मन शांत होऊ लागतं. त्यामुळे या वेळेला गायलेले राग मनावर विशेष परिणाम करतात. संध्याकाळच्या संधी प्रकाशातील काही प्रमुख राग म्हणजे यमन, मारवा, पुरिया, पुरिया धनाश्री आणि श्री. पहाटेच्या संधी प्रकाशात भैरव, रामकली, ललित आणि जोगिया या रागांचे वैशिष्ट्य म्हणजे स्वरांची मांडणी, त्यातील गंभीरता आणि भावपूर्ण सादरीकरण. प्रत्येक रागाची स्वतःची वेगळी ओळख असते, स्वतःचा वेगळा स्वभाव असतो आणि स्वतःचा वेगळा रंग असतो. योग्य वेळी योग्य राग ऐकल्यास मन प्रसन्न होते, एकाग्रता वाढते आणि मानसिक शांतता मिळते. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण मानसिक तणाव अनुभवतो, अशा वेळी काही मिनिटे संधी प्रकाश राग ऐकले तर मनाला विलक्षण शांतता मिळते. म्हणूनच संगीताला औषध असेही मानले जाते. संधी प्रकाश राग आपल्याला निसर्गाशी जोडतात, मनाला स्थिर करतात आणि जीवनात सौंदर्य अनुभवण्याची दृष्टी देतात. ते केवळ मनोरंजन नसून आपल्या सांस्कृतिक परंपरेचा अमूल्य वारसा आहेत. तर चला आज आपणही अशाच संधी प्रकाश रागावरील एक गाणं ऐकूया.

0: मित्रांनो, आताच आपण सांजवेळ ही मालिका ऐकलीत रुपल गरिबे ह्या आपल्या मैत्रिणीसोबत. यानंतर ऐकूया तरुणाई या मालिकेअंतर्गत रिबिल्डिंग इंडिया या विषयी अश्लेषा पाठक यांची रोहिणी सूर्यवंशी यांनी घेतलेली मुलाखत.
1: तरुणाई या मालिकेमध्ये आज आपल्याशी एक मैत्रीण, तिचं एक टॅलेंट आहे, हिडन टॅलेंट, ते आपल्या समोर ती सांगण्यासाठी आलेली आहे. तर आश्लेषा पाठक, आजच्या कार्यक्रमात मी तुझं खूप खूप स्वागत करते मनापासून. नमस्कार.
2: नमस्कार
1: आश्लेषा. तर साधारण मला सांग की तुझं शिक्षण काय झालेलं आहे?
2: तो माझं MSc बायोटेक्नॉलॉजी झालेलं, नागपूरहूनच झालेलं आहे. आणि मी मागच्या 2 वर्षापासून प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करते.
1: मला सांग, साधारण आपल्या विद्यार्थ्यांचा आपण कल बघतो तो इंजिनिअरिंग ठिकाणी आपल्याला जास्त बघायला मिळतो, मेडिकल म्हणा या ठिकाणी जास्त बघायला मिळतो. तुझं MSc बायोटेक आहे, सध्या एका चांगल्या कंपनीमध्ये कार्यरत आहेस, तर तू हे फील्ड निवडण्याचं नेमकं कारण काय होतं?
2: मुख्यतः जसं मी म्हटलं, दर 10

0: की नऊ मुलांप्रमाणे मी पण बायोटेक्नॉलॉजी घेतलं, कारण की माझं पण मेडिकल नाही झालं पहिल्या अटेम्प्ट मध्ये. मी पण बीएससीच्या पहिल्या वर्षी परत एकदा नीट दिली होती. साधारणतः सगळ्या मुलांना हेच कारण असतं, जो दुसरा पर्याय असतो की हे नाही झालं म्हणून. ते माझं पण सुरुवात तरी माझी तशीच होती, पण माझ्या शिक्षणाच्या दरम्यानच आपल्याला पॅन्डेमिक पाहायला मिळालं आणि त्या पॅन्डेमिक मध्ये मला सुद्धा या प्लेन सायन्स फील्डचं महत्व खूप छान कळलं. आणि माझं घरून सुद्धा पूर्ण बायोलॉजी बॅकग्राऊंडच आहे, तर हे क्लोज जेवढं मेडिकलच्या जवळ असेल तेवढी जवळ ही फील्ड आहे बायोटेक.
1: आणि वेगळी अशी फील्ड आहे आणि आताही यालाही तितकंच महत्व आहे असं आपल्याला म्हणता येईल.
0: आता खूप वाढलेलं आहे, म्हणजे असं व्हायला नको होतं की पॅन्डेमिक लागला, पण पॅन्डेमिक झाल्यामुळे आपल्याला कळलंय की प्लेन सायन्स आणि रिसर्चला पण पुष्कळ महत्व आहे
1: आणि लोकांमध्ये पण त्याची जागृती आलेली आहे, त्यामुळे लोकही अवेअर झालेले आहेत त्याच्याबद्दल.
0: करेक्ट.
1: अच्छा, तर आता आज आपण खास तुला आपल्या कार्यक्रमात जे आमंत्रित केलेलं आहे ते यासाठी की तू एक सुंदर असतं पुस्तक लिहिलेलं आहे, जे तुझ्या वयाला बघता एक पुस्तक लिहिणं ही फारच कौतुकाची गोष्ट आहे असं म्हणता येईल. तर साधारण रिबिल्डिंग भारत या असं तुझ्या पुस्तकाचं नाव आहे आणि अ जर्नी फ्रॉम नो भारत टू नो भारत असं तुझं ब्रीद वाक्य आहे असं आपण म्हणूयात. तर मला सांग की सर्वप्रथम तर या वयात, म्हणजे जिथे मुलींना बऱ्याच गोष्टींची म्हणजे आवड असते, म्हणा की नटण्या थटण्याची आवड असते, फिरण्याची आवड असते, बरेच वेगवेगळे छंद असतात, तर या वयात तुला पुस्तक लिहावं असं का वाटलं सगळ्यात महत्वाचं?
0: फिरण्याची आवड मला पण आहे. पुस्तकाचं असं की ब्रेन ड्रेन हा विषय मला खूप आधीपासून होता माझ्या डोक्याशी. हा विषय होता की लोक भारत सोडून बाहेर का जातात, शिक्षणासाठी जातात, काही संधी मिळतात त्याच्यासाठी जातात, गडबडी होते की ते वापस येत नाहीत, त्यांना काही कारणांमुळे वापस येता येत नाही बरेच वर्ष. तर मला हा प्रश्न खूप होता की बाहेर जाऊन जे करता येत आहे ते इथे का नाही करता येत, तर शोधत तर मी नेहमीपासून होती. आणि जानेवारीच्या दरम्यान आयव्हीयू एंटरप्राइज जे माझे पब्लिशर आहेत त्यांच्या रश्मी सूर्यवंशी म्हणून मॅडम आहेत, आम्ही बरेच वर्षांपासून टचमध्ये होतो. त्यांनी मला फोन केला एकदा की असं असा एक आपला कार्यक्रम आहे, आपण जवळपास 15 महिला लेखिकांना आपण एकत्र एका जागेवर आणणार आहोत असं, आणि त्या खूपच सांगतच होत्या. मग मी त्यांना म्हटलं मॅम तुम्हाला काही मदत हवी का माझी, कारण मला एक्सपेक्टेड नव्हतं. त्या मला म्हणाल्या की नाही मदत नाही, मला माझी इच्छा आहे की तू पुस्तक लिहावं.
1: अच्छा.
0: मी पहिले तर त्यांना म्हटलं मॅडम माझं कायच वय हो, मी काय लिहिणार, आणि विषय तर माझ्या डोक्याशी तेव्हाही होताच. पण मग त्यांनी खूप मला एनकरेज केलं की नाही नाही लिह तू, आपल्याला युवा महिला लेखिकाच हव्या आहेत म्हणून. तर मग मी पण घेतला विषय सिरियसली, म्हटलं चला ठीक आहे लिहूयात. आणि मग ब्रेन ड्रेन मनात तर माझं ठरलं होतं की लिहायचं तर ब्रेन ड्रेनवरच, पण वेळ खूप कमी होता. म्हणजे जानेवारी 15 आसपास त्यांनी मला सांगितलं असेल आणि फेब्रुवारी एंडला आम्हाला सबमिट करायचं होतं,
1: बापरे,
0: तर वेळ तर खूपच कमी होता. म्हणून मला अजूनही वाटतं की विषय खूप छान हा अजून मांडला जाऊ शकतो. तर आय होप की याचे अजून 4 पुस्तकांची ही सिरीज असू शकते. त्याचं कारण असं की मी नेस्ट भारत नावाच्या एका ग्रुप सोबत कार्यरत आहे. नेस्ट इज निवेदिता एंडेवर फॉर सोशल ट्रान्सफॉर्मेशन, आणि त्याचं ध्येयवाक्य आहे आम्ही रोज म्हणतो ते भारत को मानो, भारत को जानो, भारत के बनो और भारत को बनाओ. तर मी जुलै 2025 पासून पण यांच्यासोबत कार्यरत होतेच. तर ते भारत को मानो पण थोडं कठीण झालं आजच्या जनरेशन मध्ये. लोकांना पहिले एक्सेप्टच करायला वेळ लागतो की आपण किती चांगल्या देशात राहतो, आपण विसरून गेलोय आपण काय होतो आधी, आपल्याकडलं शिक्षण केवढं चांगलं होतं, आपल्याकडे किती चांगली इंडस्ट्री होती, हे आपण सगळं विसरून आता फक्त बाहेर जायला पाहतोय. तर याच सगळ्या कंटेक्स्ट वरती हे पुस्तक लिहिलं गेलं रिबिल्डिंग भारत. आणि याचं एम हेच आहे की 14-15 वर्षाच्या वयात जर का हे पुस्तक वाचलं गेलं कुठल्या विद्यार्थ्याकडून, तर त्यांना अटलिस्ट एक आपण ओळख करून द्यावी की आपण काय होतो आधी. त्यांना कदाचित त्या गोष्टी आता माहिती नाही, त्यांच्या आजी आजोबांकडून ऐकल्या गेल्या नाहीत किंवा काही कारण असतील, पण या गोष्टी परत सांगितल्या गेल्या पाहिजेत. तर हे या पुस्तकाचं मेन आहे. याच्यातून अगदी खूपच छोटं पुस्तक आहे, 120 पानांचं पुस्तक आहे, पण त्या गोष्टींमधून लहान मुलांना कळेल की आपण काय होतो आधी, हा त्याचा मागचा हेतू.
1: तर मला असं सांग की लिखाणाची तुला आवड आहे का, म्हणजे तू पुस्तकच लिहिलेलं आहेस तर मग तुला तसं वाचन लिखाण तुला याची आवड आहे का?
0: वाचनाची खूप आहे, लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. लिहिताना मला असं वाटलंय की मला लिहायला आवडेल अजून, पण वाचनाची खूप आहे. लिहिण्याचा अटेम्प्ट पहिला आहे म्हणून मी एकदम असं म्हणणार नाही की लिहिण्याची आवड आहे का, वाचायला मला खूप आवडतं.
1: तू जो विषय घेतलेला आहेस, ज्या विषयाला तू हात घातलेला आहेस, तो खूपच वास्ट विषय आहे तसं पाहता. आणि खूप खोलवर जर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करायला गेलो तर नक्कीच या सगळ्या गोष्टींची अवेअरनेस म्हणा आपल्या पालकांसोबतच त्या मुलांनाही असायला पाहिजे. सुरुवातीला तर पालकांना असायला हवी, तेव्हाच ते आपली जी शिकवण आहे ती आपल्या मुलांमध्ये रुजवतील. तर मला सांग की ह्या पुस्तकामध्ये एक्झॅक्टली

0: आणि काय आहे, म्हणजे जसं काही पार्ट त्याच्यामध्ये तू आहेस असं म्हणालीस, तर काय आहे सुरुवातीला?
1: पुस्तकाचं मेन दोन पार्ट आहेत. पहिला पार्ट असा आहे की ज्याच्यामध्ये मी हा प्रॉब्लेम जो आहे ह्याला इंट्रोड्यूस केलं, याची खोली जाणवून दिलेली आहे थोडीशी. आधी असं होतं की आपण जवळपास स्वातंत्र्याच्या काळाचा विचार करूया, 1900 आसपास, एखाद्यानी घरच्या पुलांनी देशाबाहेर शिकायला जायचं. सावरकरही देशाबाहेर शिकायला गेले होते पण ते वापस आले. आणि त्या काळात असं होतं की कोणी बाहेर जायचं हा पूर्ण कुटुंबाचा, अजून आजूबाजूच्या 2-3 लोकांचा, सगळ्यांचा मिळून निर्णय असायचा की अरे बापरे आता बाहेर जाणार, दूर जाणार, मग बोलणं होणार नाही, बरेच वर्ष कळणार नाही कुठे आहे काय. आणि मग त्यांचं तेव्हा ठरलं जायचं की या वेळ वापस येणार, इथे येऊन मग इथे पुढचं काम करणार. कट टू आता 2025, जिथे आपण पाहिलं तर कुटुंबातले कित्येक भाऊ बहीण बाहेर आहेत, मित्रमैत्रिणी कित्येक बाहेर, ही आता एवढी कॉमन गोष्ट झाली आहे ना की कोणी आपल्याला म्हटलं की हा माझं ना मास्टर्सचं युएसला होतं, मला जॉब मिळाला, ग्रीन कार्ड मिळालं, आपली इन्स्टंट रिएक्शन असते की अरे वा कॉंग्रॅट्स, अरे वा खूप खूप अभिनंदन, अरे वा मग सेट आहे आता, आता तिथेच. हे खूप कॉमन झालं. आम्ही विसरून गेलो आहे की आपण का थांबायचो इकडे, तो डिसिजन ती कलेक्टिव्ह असायचा सगळ्यांचा. तर फर्स्ट पार्ट मध्ये हा प्रॉब्लेम इंट्रोड्यूस केलेला आहे, त्याची थोडी स्केल सांगितली आहे की किती लोक वर्षाला बाहेर जात आहेत, किती लोक आपला भारतीय पासपोर्ट गिव्ह अप करतात, सिटिझनशिप सुद्धा सोडतायत. म्हणजे एनआरआय एक गोष्ट आहे आणि मग काही असं जे पीआयओ म्हणतात त्याला, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन म्हणतात, की ज्यांनी सिटिझनशिप सुद्धा आता तिथली घेतलेली आहे, तर त्यांचे नंबर्स पण याच्यात मेन्शन आहेत. आणि असं होतं की एखादं कुटुंब किंवा एक व्यक्ती जेव्हा बाहेर जातो तेव्हा नुसतं तो जात नाही, त्याची बुद्धी पण बाहेर जाते, त्याच्यासोबत येणारी संपत्ती पण बाहेर जाते. या दोन्हीचा पण आपण नंबर्स घेतले आहेत की किती याचं नुकसान असू शकतं आपल्याला. आणि मग दुसरा पार्ट जो माझा सगळ्यात आवडता आणि मी खूप मनापासून लिहिलेला पार्ट आहे, तो आहे आपुलकी कशी निर्माण करते. कारण देशाबाहेर जी लोक असतात ती फक्त आई वडिलांना फोन करण्यापुरते असतात, त्यांचं आई वडिलांची खूप, म्हणजे आपण का फोन करतो शेवटी आई वडिलांना, कारण प्रेम असतं, एक आपुलकी असतं, त्यांची काळजी असते. ती काळजी ही फक्त आई वडिलांपुरती नाही तर पूर्ण देशासाठी असली पाहिजे. म्हणजे माझं घर हे फक्त माझं घर नाही तर पूर्ण देशच माझं घर आहे, की आपुलकी कशी निर्माण करता येईल, कारण ते असेल तरच बाहेर जायला कोणी बघणार नाही. ज्याच्यासाठी आपुलकी आहे ना आपण त्याच्याच साठी वापस येतो, त्याच्याच साठी काम करतो.
0: बरोबर.
1: तर ती आपुलकी निर्माण करणं आणि मग ती मुख्यतः कशी करायची, तर त्याच्यात माझ्या लहानपणीचं इन्स्पिरेशन आहे, माझे दोन्ही साईडचे आजी आजोबा आई वडील आणि या पुस्तकाचं नाव ठेवणारे मनमोहनजी, सगळ्यांनी मला एवढ्या गोष्टी सांगितल्यात ना नेहमी, मी काय माझी बहीण काय. आम्ही कधी घरी कुठला प्रश्न विचारल्यावर ना आम्हाला कोणी नाही नाही म्हटलं की आम्ही मोठ्यांनी सांगितलं असं करायचं म्हणजे करायचं, असं नव्हतं कधीच. आम्हाला त्या प्रश्नाचे नीट उत्तरं मिळाले नेहमी, की आपण का करतोय, महालक्ष्मी आपण का करतोय, गणपती का करतोय, त्याच्या मागे तुमचं आणि समाजाचं काय कनेक्शन आहे, ताट जे वाढलं असतं आपलं त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट किती सायंटिफिक असते, या सीझनमध्ये हेच का खाल्लं पाहिजे, संक्रांतीला तिळगुळच का खाल्लं पाहिजे. तर हे सगळे कारण आम्हाला लहानपणीपासून सांगितलं गेलं, म्हणून मी आणि ताई मी कधी फॉलो करायचं म्हणून एखादी गोष्ट फॉलो नाही केली, आम्हाला त्याचा आदर होता कारण आम्ही त्याच्याशी कनेक्ट करू शकलो. तर अशा गोष्टी जोपर्यंत आपण नीट सांगणार नाही आमच्या पुढच्या जनरेशनला, तोपर्यंत त्यांना तो सेन्स ऑफ बिलॉंगिंग, ती आपुलकी त्यांना नाही होणार. आणि ती झाली जर का, तर मग त्यांनाही वाटेल की नाही मग बाहेर कशाला जाऊ, मी काहीतरी काम करून हे इथे गोष्टी इम्प्रूव्ह करेल, याच्यासाठी काम करेल. तर तिसरा पार्ट मेनली त्याच्यावर फोकस करतो.
0: अच्छा, तर मला सांग की हे पुस्तक आता जसं तुझं झालं आहे पब्लिश, तर याच्यामध्ये तुला कोणी कोणी मदत केली, घरच्यांची कशी त्याच्या मागे भूमिका होती आणि बाहेर तुला लोकांनी कशी मदत केली?
1: घरच्यांची तर पूर्णच भूमिका, म्हणजे या पुस्तकात ऍज गुड ऍज माझी पूर्ण पर्सनॅलिटी मी ओतलेली आहे आणि ती शेप करणारे घरचे होते, त्यामुळे त्यांचा कंटिन्युअस सपोर्ट होता. आय व्ही एंटरप्राईजला मी मेन्शन करेल नक्कीच, कारण रश्मी मॅडम ज्यांचं मी नाव घेतलं, रश्मी सूर्यवंशी, त्यांचा सपोर्ट नसता तर मला थोडं कठीण झालं असतं, कारण वेळ खूप कमी होता. त्यांनी मला टाइम टू टाइम खूप एनकरेज केला आणि मुख्यतः त्या स्वतः सुद्धा बाहेर राहून आलेल्या आहेत, त्यांच्या घरचे बरेच लोक भावून आले आहेत, आणि जेवढं त्यांचं काम आजच्या दिवशी भारतासाठी म्हणून आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. तर त्यांचा खूप जास्त सपोर्ट होता मुख्यतः पुस्तकासाठी. आणि माझे बरेच मित्रमैत्रिणी आहेत, मी त्यांची नावं पण याच्यात मेन्शन केलेले आहेत. पुस्तक लिहिताना सुरुवातीला असं झालं होतं की हे खूप बायस्ड पुस्तक होत होतं, की नाही लोक चाललेच आहे चाललेच आहे चाललेच. माझे मित्रमैत्रिणी जे वेळ तू वाचत होते, दररोज मी एक चॅप्टर लिहिला की रोज वाचून काढणारे खूप मित्रमैत्रिणी आहेत, त्यांनी मला म्हटलं की अरे असं एकाच बाजूनी म्हणून कसं चालेल, लोक वापस पण येतात. कारण आता त्या मनाने पुष्कळ बदललेलं आहे. 2012-14 एक वेळ होता जेव्हा सगळे लोक जायलाच पाहत होते बाहेर, आता असं आहे की बरेच लोक वापस येत आहेत, काही कारण असतं असो पण येत आहेत वापस. असं झालं की मग तो बुक चॅप्टर पूर्ण बदलायचा की अरे नाही लोक तर वापस पण येत आहेत. तर त्या सगळ्या मित्रमैत्रिणींचा पण खूप जास्त सपोर्ट आहे.
0: म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल का की एक स्टॅटिस्टिकली तू त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला, वास्तव

0: नक्की काय आहे याचा विचार करून तू त्या सगळ्या गोष्टींना तुझ्या पुस्तकामध्ये सामावण्याचा प्रयत्न केलेला आहेस.
1: एका बाजूला झुकू नाही दिलेलं, बॅलन्स्ड ठेवलंय की लोक वापस पण येत आहेत.
0: आणि मला असं म्हणायचं होतं की जी वास्तव परिस्थिती आहे, फॉर एक्झाम्पल की एका पर्टिक्युलर रेशो मध्ये लोक चालले आहेत बाहेर, बरोबर आहे, आणि ते बाहेर किती जात आहेत, तिथनं कोणी कोण किती वापस येत आहे, आणि आपण एरा वाईज जर आपण विचार केला तर त्या पर्टिक्युलर त्या काळामध्ये किती लोक गेले, किती लोक आले, त्याच्यानुसार त्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे छोटा छोटा अभ्यास करून तू याच्यामध्ये पूर्ण नमूद केलेला आहे.
1: बरोबर. याच्यात संजय बारू म्हणून एक ऑथर आहेत, त्यांचं पुस्तक आहे सिसेशन ऑफ द सक्सेसफुल नावाचं. त्याचा मी पुष्कळ अभ्यास केला, कारण त्याच्यामध्ये हे जे एक्झॅक्ट तुम्ही आता म्हणालात की कुठल्या वेळी लोक कधी गेले, स्वातंत्र्याच्या आधी पण गेले, नंतर पण गेले, आणि आता एक त्यांनी वेव्ह ऑफ मायग्रेशन असं त्याला म्हणतात.
0: बरोबर.
1: तर ते त्या पुस्तकात खूप छान मेन्शन आहेत, त्याचा पण सपोर्ट याला आहे.
0: अच्छा. तर मला असं सांग की याच्यामध्ये आता जसं तू मला आता बोलता बोलता सांगितलंस की तुझा एक चॅप्टर झाला की तू तुझ्या मित्रमैत्रिणींना तो वाचायला द्यायचीस, तर त्यांच्याकडून तुला कसा प्रतिसाद होता, आणि आता हे पुस्तक जे तुझं पब्लिश झालेलं आहे तर याला कसा रिस्पॉन्स आहे, आणि पहिल्यांदा ज्यांनी वाचलं म्हणा की त्यांचं काय प्रतिक्रिया होती त्याच्यावर?
1: एक दोन जण होते ज्यांनी स्पेशली पहिल्या चॅप्टरवरती खूप छान प्रतिक्रिया मला मिळाल्या, कारण त्याच्यात खूप असं विचार करून विणलंय, असं अगदी नॉर्मल कॉन्व्हर्सेशन सुरू असताना अचानक त्या प्रॉब्लेमची जाणीव तर करून देतं, टोचल्या प्रॉब्लेमची जाणीव, तर जी आधी लोकांना नव्हती त्यांनी म्हटलं की आम्हाला आत्ता लक्षात येत आहे खरंच ग असंच आहे बघ. तर मग त्या अशा मेजर प्रतिक्रिया होत्या की अरे हो यार, आम्ही तर कधी विचारच नाही केला की हा एवढा मोठा प्रॉब्लेम असेल किंवा बॅलन्स नसेल. तर एक एक जण, म्हणजे मी तर ऑनेस्टली स्पीकिंग एव्हरीबडी हू लिव्ह इंडिया, माझ्यासाठी इट्स अ पर्सनल लॉस. म्हणजे मला मागच्या बऱ्याच वर्षापासून असं वाटतं की एक एक जण जाणारा माझा पर्सनल लॉस आहे, यांनी नव्हतं जायला हवं, मी काहीतरी करायला हवं यांच्यासाठी की ज्यांनी हे थांबतील. त्याच्यात मनमोहनजींनी मला सांगितलेली एक गोष्ट आहे आणि त्याच्यावर सगळ्या लोकांच्या खूप छान प्रतिक्रिया होत्या, आय होप की ते इतर लोकांपर्यंतही पोहोचावं म्हणून ती गोष्ट सांगेन की आपण नेहमी गाणं म्हणतो सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, पुढली लाईन काय, हम बुलबुले है इसकी ये गुलसिता हमारा, गुलसिता म्हणजे बगीचा, बुलबुल म्हणजे पक्षी, बगीच्याला आग लागल्यावर सगळ्यात पहिले कोण जातो, बुलबुल. तर आपण चुकीचं आहे, आपण नको म्हणायला मग असं. तर या पुस्तकाचं एंड एका बंगाली गाण्यावर होतं, त्याचं नाव आहे अमार जन्मभूमी. खूप सुंदर गाणं आहे, सगळ्यांनी ऐकायला हवं. त्याच्यात एक लास्ट लाईन आहे की आम्ही येते शेते जन्मो जनी येते शेते मोरी, माझा जन्म इथेच झाला आणि मी इथेच स्मरण पावणार, तरच मी धन्य आहे, तर माझं आयुष्य धन्य आहे, अशी माझी जन्मभूमी. त्या गाण्यावर मुख्यतः याचं एंड केलेलं आहे पुस्तकाचं, की विचार करायला लावावं. आणि जेवढ्यांनी वाचलं त्यांनी मला सगळ्यांनी म्हटलं की आम्ही गाणं ऐकलं, मग आता पुस्तक संपल्या संपल्या ते गाणं ऐकायचा इम्पॅक्ट जो होता, त्यांना सगळ्यांना कुठेतरी ती जाणीव झाली की हा प्रॉब्लेम आहे आणि आपण काहीतरी करायला हवं. ते स्वतः जरी जात नसले तरी ते सगळ्या लोकांना काँग्रेस काँग्रेस म्हणत होते बाहेर जाताना, आता ते काँग्रेस म्हणायच्या आधी विचार करतील. अजून तरी माझी इच्छा आहे की एखाद्या 14 किंवा 15 वर्षाच्या मुलाचा मला रिव्ह्यू मिळावं, ज्याला काहीच माहिती नाही, त्यांनी वाचून मला सांगावं. तर कोणी 14-15 वर्षाचं मुलं ऐकत असेल तर प्लीज माझं पुस्तक वाचा आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटतं, कारण पुस्तक एम्ड फॉर 13-14-15 वयाच्या मुलांना, त्याच वर्षी माझी इच्छा आहे. सध्या तरी सगळ्या मोठ्यांनी वाचलंय.
0: बरोबर. असं म्हणता येईल आपल्याला की हे पुस्तक तू प्रकाशित केल्यानंतर तुला त्याचा फीडबॅक असा मिळतोय की तुला त्याच्यातून समाधान वाटतंय?
1: थोडस. मला अजून मोठं पुस्तक लिहायला नक्की आवडेल. मी म्हटलं ना भारत को मानो भारत को जानो, तर भारत को जानोचं पुस्तक झालंय, पण भारत को मानो भारत के बनो आणि भारत को बनावचं पुस्तक होईल त्या दिवशी मला समाधान मिळेल.
0: आता मला असं सांग, या सगळ्या मागे कुठेतरी देशभक्ती जी आपल्या मनात लहानपणापासून जी रुजते आहे ती कुठेतरी कमी पडते असं तुला वाटतं का?
1: कमी पडते म्हणता नाही येणार, कदाचित आपण ओळखच करून दिलेली नाही त्या देशभक्तीची.
0: आपल्या जनरेशनला जर आपण विचार केला तर आपण त्या सगळ्या स्टोरीज आणि ते त्याच्यामध्ये रमणारा आपलं एक जनरेशन होती मला असं वाटतं, पण आताचे जे युथ आहेत म्हणजे जे जो वयोगट आपण घेतला जे 14-15 वर्ष वगैरे वगैरे, तर साधारण त्यांना सगळ्या गोष्टी आयत्या मिळालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना तो स्ट्रगल आई वडिलांचा सुद्धा त्यांना स्ट्रगल बघावा नाही लागलेला आहे तसं पाहिलं तर साधारण असं तुला वाटतं का की नेमका हाच तो प्रॉब्लेम इथनच तो क्रिएट होतो असं तुला वाटतं का?
1: नक्कीच इथूनच क्रिएट होतो, कारण अजून त्यांना ती खोली कळलेली नाही या गोष्टींची, ती कळायला हवी. मग त्याच्यासाठी काही इंटर्नशिप करू देत, काही अजून काम करू देत, काम करायला गेलं की पटापट कळतात या गोष्टी.
0: म्हणजे तेच प्रात्यक्षिकाचं महत्व जास्त आहे. अच्छा. आता मला सांग, ही तुझ्या या रिबिल्डिंग भारत या पुस्तकाची ही जी आवृत्ती आहे, याच्यानंतर तुला काय वाटतं की आणखी तुझ्या किती आवृत्ती येतील आणि तू किती इच्छुक आहे लिहिण्यासाठी, आणि आम्हाला आणखी कुठलं तुझं पुस्तक पुढे म्हणजे वाचायला मिळेल?
1: भारत को मानो आणि भारत के बनो बनाव या गोष्टींवरती जे लिहायचं तर मुख्यतः भारत के बनो आणि बनाव या दोन पुस्तकांमध्ये मी अशा गोष्टी कव्हर करायचा विचार केलाय. काही लोक असे असतील जे खरंच

0: बाहेर राहून वापस आले आणि इकडे काहीतरी खूप महत्वाचं काम करतायत ज्याच्यामुळे कदाचित कोणी दुसरं बाहेर जाणार नाही असं काही लोकांनी ओळखतंय त्यांच्या गोष्टी कव्हर केल्या जातात त्या पुस्तकात दोन्ही पुस्तकांमध्ये. आणि भारत को मानो मध्ये अजून याच्यात ज्या जे विषय आहेत त्यांना अजून खोलीत घेतल्या जाईल. सध्या या पुस्तकात फक्त असं वरवरून अंदाज दिलेला आहे की आपल्याकडे शिक्षण किती चांगलं होतं, आपल्याकडे आधी इंडस्ट्री किती चांगली होती, यांचा प्रत्येक एकाएकावरती त्याच्यात अजून खोल अभ्यास असेल भारत को मानव मध्ये. आणि जसं त्याचं नाव टायटल आहे त्याचा उद्देश पण तोच आहे की लोकांनी भारताला मानव की भारत काय होता आधी ते पुस्तक सांगेल. याच्यात प्रॉब्लेम आहे होईल आहे या पुस्तकात जो प्रॉब्लेम आहे तो आणि बनू आणि बनाव मध्ये कदाचित त्याचं सोल्युशन मी सांगू शकेन.
1: आणि नक्कीच तुझे हे जे पुस्तक तू आता प्रकाशित करणार आहेस आणि ही पण तुझी जी आवृत्ती आहे ही नक्कीच याला खूप मोठी मदत करेल मला असं वाटतं. आणि हा जो तुझा प्रवास होता तुझा पुस्तक लेखनाचा तर मला असं वाटतं की म्हणजे ही कुठेतरी कशाची तरी काही गोष्टींच्या क्रांतीची सुरुवात आहे असं मी म्हणेल. कारण नक्कीच तुझा हा जो विषय आहे आणि तुझं या विषयावरचं जे ज्ञान आहे आणि तू स्वतः यूथ असून सुद्धा तू या सगळ्या गोष्टींचा इतका विचार इतक्या सुंदर पद्धतीने तू मांडते आहेस तर नक्कीच ही फारच कौतुकाची आणि तुझ्यात वाखाणण्यासारखी ही गोष्ट आहे. तर मला सरतेशेवटी असं सांग की तू यूथ आहेस तर आता तू लेखिका सुद्धा आहे तर आपल्या तू यूथला तू काय संदेश देशील आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून?
0: अशाच अजून खूप साऱ्या गोष्टी त्यांनी वाचाव्यात. आई वडिलांना प्रश्न नेहमी करा, विचारा की आपण का करतोय, नक्की का करतोय, कोणतरी सापडेल जो नीट उत्तर देईल आणि त्या उत्तरातून त्यांना अजून शोधता येईल की भारत नक्की काय आहे आणि त्यांचं भारताशी काय कनेक्शन आहे आणि ते का महत्वाचं हे त्यांनी नक्की शोधून काढावं. कोणानं कोणाला प्रश्न विचारून मुख्यतः हे एक सजेशन राहील आहे. आणि इथे रुजले ना तर मग अजून काहीतरी काम करावं ज्यांनी इतर लोक बाहेर जाणार नाहीत.
1: तर मित्रमैत्रिणींना आजच्या आपल्या तरुणा या मालिकेत आपल्या बरोबर होती आश्लेषा पाठक जी एका पुस्तकाची लेखिका आहे अतिशय कमी अशा वयात. रिबिल्डिंग भारत असं तिच्या पुस्तकाचं नाव. तेव्हा आज आपण तिच्याशी बातचीत केलीत आणि तिचे विचार जाणून घेतलेत. तर आश्लेषा आज तू आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलेली आहे, तुझे विचार आमच्या बरोबर शेअर केलेस, आपल्या युथला इतका छान संदेश दिलास आणि तुझ्या पुस्तकाच्या माध्यमातून आज तू युथशी जो संवाद साधणार आहेस किंवा याच्यातून तू लोकांना जे प्रेरित करणार आहेस त्यासाठी तुझं आकाशवाणीतर्फे मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल.
1: धन्यवाद.
2: मित्रांनो, आताच आपण तरुणाई या मालिकेत रिबिल्डिंग इंडिया या विषयी आश्लेषा पाठक यांची रोहिणी सूर्यवंशी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. यासोबत वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. तुम्हाला आपला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला पत्राद्वारे जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com या ईमेल आयडीवर मेल करू शकता. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या युवा कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र, सादर करते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या युववाणी कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.

0: कार्डाचं वाटप करण्यात आलं. तसंच जीरामजी पोर्टलचं उद्घाटनही झालं. जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा कायदा कालपासून देशात लागू झाला आहे. मनरेगा आणि व्हीबी जीरामजी योजनेतला फरक सांगताना कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं,
1: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जीराम जी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा. और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कह रहे, पहले साल ही विकसित भारत जीराम जी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया, और राज्यों का 40% शेयर मिलेगा, तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया.
0: बुलडाणा जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतांच्या माध्यमातून व्हीबी जीरामजी या योजनेअंतर्गत विविध कामं प्रस्तावित करण्यात आली असून खामगाव तालुक्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागात वसलेल्या घारोळ या गावामधून या योजनेच्या कामाला सुरुवात झाली. गावातील स्मशानभूमी परिसरामध्ये एकाच वेळी 250 वृक्ष लागवडीला सुरुवात झाली असून डोंगराळ भागातील विविध शासकीय जमिनीवरही मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या माध्यमातून मजुरांना रोजगार उपलब्ध होत असल्यानं आनंद व्यक्त होतो आहे. त्याचप्रमाणे यवतमाळ आणि भंडारा जिल्हास्तरीय कामांना देखील सुरुवात झाली आहे. राज्यात विकसित भारत जीरामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीनं राबवण्यासाठी त्याचप्रमाणे जुन्या योजनेतील काही बाबी यातही समाविष्ट करण्यात आल्या असून त्या कशाप्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. याशिवाय प्रत्येक जिल्हास्तरावर देखील ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासाठी अशीच कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज यांनी दिली. ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
2: शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजांचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा इत्यादी गैरव्यावसायिक कामासाठी करता येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यासाठी शेतकऱ्यांना मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं. अकोल पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना काल फोनवर बिष्णोई टोळीने जीवे मारण्याची धमकी दिली. विरोधी पक्षांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आणि राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. संबंधित सदस्यांच्या संरक्षणाचा आढावा घेण्याचं काम सुरू असून या प्रकरणी पोलीस आयुक्त गरजेनुसार संरक्षण पुरवतील असं आश्वासन प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं. यानंतर शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरचा स्थगन प्रस्ताव नाकारल्याबद्दल विरोधी पक्ष सदस्यांनी नाराजी व्यक्त करत सभात्याग केला. यवतमाळ जिल्ह्यात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनेक वर्ष भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या न दिल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांचं निलंबन करायची घोषणा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत केली. किरण सरनाईक यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. शालेय विद्यार्थ्यांना गणवेश किंवा इतर साहित्य शाळेच्या भांडारातून किंवा संस्था वा शाळा सांगेल त्या विशिष्ट दुकानांमधून खरेदी करण्याची सक्ती होत असल्याच्या तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित शाळेवर कारवाई करायचे निर्देश 15 एप्रिल रोजीच्या परिपत्रकात दिले आहेत अशी माहिती पंकज भोयर यांनी सांगितली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगाने सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. विधान परिषदेत अर्धा तास चर्चेवेळी ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावाने नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करायचा निर्णय सरकारनं घेतला असून 1 वर्षात त्याची अंमलबजावणी होईल अशी माहिती त्यांनी दिली. वेरूळ इथले शिक्षक सुरेश बोरसे यांना वैजापूरचे तपास अधिकारी आणि इतरांनी जबर मारहाण केल्याच्या आणि या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लेखी निवेदनात दिली. या प्रकरणी एकंदर 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 7 आरोपी अटकेत आहे असंही त्यांनी सांगितलं. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फलके.
0: महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या माध्यमातून कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, केवळ त्यांच्या हक्काला, श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधानसभेत केलं. या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. हे विधेयक वारसा, उत्तराधिकारी, मालमत्तेसंदर्भातल्या विद्यमान कायद्यात बदल करत नाही, केवळ महिलांच्या कृषी क्षेत्रातल्या योगदानाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या.
3: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड पोलीस कोठडी मृत्यू प्रकरणात तब्बल 15 वर्षांनंतर न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला आहे. 2011 कोठडीत मृत्यू झालेल्या बेंग्या पवार प्रकरणी तत्कालीन ठाणेदारासह 9 पोलीस कर्मचाऱ्यांना वाशिम जिल्हा सत्र न्यायालय

जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सीआयडी चौकशीनंतर दाखल झालेल्या गुन्ह्यात न्यायालयानं हा निर्णय दिला असून पवार कुटुंबाला दीर्घ प्रतीक्षेनंतर न्याय मिळाला आहे. एसटीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून 30 जून अखेर 62.83 लाख प्रवाशांनी नोंदणी केली आहे तर 35.52 लाख कार्ड सक्रिय करण्यात आली आहे. 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र प्रवाशांनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 प्रक्रियेला गती आली असून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत 69,865 खातेधारकांची माहिती योजनेच्या अधिकृत पोर्टलवर यशस्वीरित्या अपलोड करण्यात आल्याची माहिती सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिली. मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण रस्ते योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघांसाठी 39,50,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. या निधीतून जिल्ह्यातील शेत आणि पांदण रस्त्यांच्या विकासाला गती मिळणार आहे. राळेगाव, आर्णी आणि उमरखेड मतदारसंघांना प्रत्येकी 7.50 कोटी रुपयांचा सर्वाधिक निधी मंजूर झालाय. जिल्ह्यातील 8,767 शेत पांदण रस्त्यांना प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. अमरावती शहरातील द्वारकानगर परिसरात कर्तव्य बजावत असलेल्या महानगरपालिकेच्या 2 सफाई कामगारांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ सफाई कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारलं. गाडगेनगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आरोपींवर कठोर कारवाई होईपर्यंत कामावर परतणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. समाज परिवर्तनासाठी थोर महापुरुषांच्या जीवन प्रवास आणि कार्यकर्तृत्वाचं सखोल संशोधन होणं आवश्यक असून चरित्र साधने प्रकाशन समित्यांनी नवीन साहित्य निर्मिती करताना समाज उपयोगी आणि संशोधनाधिष्ठित साहित्याला प्राधान्य द्यावं असं प्रतिपादन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि महात्मा ज्योतिराव फुले चरित्र साधने प्रकाशन समितीची आढावा बैठक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली डॉ होमीबाबा राज्य विद्यापीठ इथं पार पडली त्यावेळी ते बोलत होते. हवामान. विदर्भात कालपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होतो आहे. गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून चामोर्शी तालुक्यातील रेगडी इथं मासेमारीसाठी गेलेल्या 55 वर्षीय व्यक्तीचा वीज कोसळून मृत्यू झाला. बोरी आलापल्ली मार्गावर मुत्तापूर इथं तात्पुरता रपटा वाहून गेल्यानं वाहतूक विस्कळीत झाली तर चामोर्शी गडचिरोली मार्गावर चिखलात 2 ट्रक उलटले. दरम्यान मागील 24 तासात भामरागड तालुक्यात सर्वाधिक 72.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तत्पूर्वी अमरावती जिल्ह्यात 29 आणि 30 जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे चांदूर बाजार आणि तिवसा तालुक्यात मोठं नुकसान झालंय. पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं चांदूर बाजारमध्ये दोघांचा तर नदीत बुडाल्यानं तिवसा तालुक्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. याशिवाय 70 घरांचं आणि पशुधनाचंही नुकसान झालंय. शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहे. नागपूर शहरात आज दिवसभर पावसाची रिपरिप होती. आज नागपूरसह विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान आज सकाळपर्यंत झालेल्या पर्जन्यवृष्टीच्या नोंदीनुसार सर्वाधिक 70 मिलीमीटर पाऊस नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात तर 68.6 मिलीमीटर पाऊस वर्धा जिल्ह्यात आणि 57 मिलीमीटर पाऊस बुलढाणा जिल्ह्यात पडल्याची नोंद आहे. विदर्भात येत्या काही तासात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता असून या ठिकाणी वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजांचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. वाशिम जिल्ह्यातील रिसोड पोलीस कोठडी मृत्यू प्रकरणाचा 15 वर्षानंतर निकाल. ठाणेदारासह 9 पोलीस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा. आणि गडचिरोलीत वीज कोसळून एकाचा मृत्यू. विदर्भात आज सर्वत्र पावसाचा इशारा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर. राज्य सरकार सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करणार. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. आणि टीईटी पेपर फुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. या विधेयकाच्या माध्यमातून कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, केवळ त्यांच्या हक्काला श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधानसभेत केलं. या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. हे विधेयक वारसा उत्तराधिकारी मालमत्तेसंदर्भातल्या विद्यमान कायद्यात बदल करत नाही, केवळ महिलांच्या कृषी क्षेत्रातल्या योगदानाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या. या अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद स्थापन केली जाईल. याशिवाय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली

0: राज्य संनियंत्रण समिती आणि कृषी सचिवांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण कक्ष स्थापन केला जाईल. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. अशावेळी महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख देण्याचा प्रयत्न करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. या विधेयकात शेतीची व्यापक व्याख्या केली आहे. यात जमीन नसली तरी शेतीशी निगडीत कामं करणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा दिला जाणार आहे. त्यात पशुपालन, कुक्कुटपालन, मासेमारी, दूध उत्पादन यासारखी कामं करणाऱ्या महिलांना सुद्धा शेतकऱ्यांचा दर्जा मिळणार असल्याचं कृषी मंत्री म्हणाले.
1: कुठल्या एखाद्या महिलेच्या नावावरती सातबारा करा, अर्धा एकर करा किंवा कोणा सातबारा करू नका, हा उद्देश आमचा नाही आहे. आमचा उद्देश एकच आहे की या कृषी क्षेत्राशी संलग्न ज्या ज्या महिला आमच्या शेतमजूर ज्या महिला काम करतात त्यांना शेतकरी म्हणून त्यांना प्रमाणपत्र देणं आणि त्यांना एक स्वतःचे एक ओळखपत्र शेतकरी म्हणून निर्माण करणं हा आमचा खरं यामधनं उद्देश आहे. शेतीची ओळख म्हणून नुसतं प्रमाणपत्र नाही तर महिला शेतकऱ्यांची स्वतंत्र ओळख आम्हाला करायची आहे. तिला समान ओळख करून समान संधी, आर्थिक सक्षमीकरण आणि निर्णय प्रक्रियेमध्ये योग्य स्थान हे आमच्या महिलाला मिळवून देणं हा आमचा खरं तर उद्देश या विधेयकामध्ये आहे.
0: हा कायदा लागू झाल्यावर महिला शेतकऱ्यांना ओळखपत्र दिलं जाईल. याच्या आधारे महिला शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल. त्यांना कृषीसाठी अर्थसहाय्य मिळेल असं ते म्हणाले. यात एकल महिला शेतकऱ्यांवरही विशेष लक्ष दिलं जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी या विधेयकाला एकमतानं पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी चर्चेदरम्यान केलं होतं. त्याला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला आणि विधेयक एकमतानं मंजूर झालं. राज्यात विकसित भारत जीरामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीनं राबवण्यासाठी तसंच यात समाविष्ट केलेल्या जुन्या योजनेतल्या काही बाबी कशाप्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. याशिवाय प्रत्येक जिल्हा स्तरावर देखील ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासाठी अशीच कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. राज्यातल्या गायत संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. हा पुरस्कार 10 लाख रुपयांचा असेल असं त्यांनी सांगितलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावानं नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करायचा निर्णय सरकारनं घेतला असून एका वर्षात त्याची अंमलबजावणी होईल. जिल्हास्तरावर भाषा अधिकारी नेमायचा निर्णय घेतला असून एका महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल असं सामंत म्हणाले. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी मंचाची स्थापन करण्याविषयी सामंत म्हणाले.
2: मराठी भाषेचं जतन आणि सातार समुद्रापलीकडे मराठी भाषा पोहोचवणं, त्याचं संवर्धन करणं ही भूमिका आमच्या विभागाची असते आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 75 आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्याचा निर्णय हा मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. वर्षभरामध्ये ते देखील मंच आम्ही उभारणार आहोत.
0: ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ, निळोबा राय यांचं साहित्य घरोघरी पोहोचवण्यासाठी विभागानं पुढाकार घेऊन अनुदान मंजूर केल्याचा उल्लेखही सामंत यांनी केला. वेरूळ इथले शिक्षक सुरेश बोरसे यांना वैजापूरचे तपास अधिकारी आणि इतरांनी जबर मारहाण केल्याच्या आणि या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित केलं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. या प्रकरणी एकंदर 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 7 आरोपी अटकेत आहेत असंही त्यांनी सांगितलं. शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती

0: ती गोठा वगैरे गैर व्यावसायिक कामांसाठी करता येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते आज विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. आंध्र प्रदेशाच्या तिरुपती जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण उपस्थित होते. यावेळी लाभार्थ्यांना जीरामजी कार्डाचं वाटप करण्यात आलं, तसंच जीरामजी पोर्टलचं उद्घाटनही झालं. भिवंडीतल्या चर्चित टीईटी पेपर लीक प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं आणखी 3 आरोपींना अटक केली आहे. फरार आरोपी कपिल दहिया याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती, त्यानंतर ठाणे पोलिसांनी त्याला जम्मू इथून अटक केली. तसंच या प्रकरणाशी संबंधित आणखी 2 आरोपी सोनू सिंह आणि मिथुन सिंह यांना बिहारमधल्या पटना इथून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ पवन बनसोड यांनी आकाशवाणीला दिली. अनुसूचित जमाती जात पडताळणी प्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं अधिक पारदर्शक, सुलभ, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख करावी, ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व जातवैधता प्रमाणपत्रांचं सुरक्षित डिजिटल पडताळणी व्यवस्थेत रुपांतर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते आज विधानभवन इथं महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेच्या 52व्या बैठकीत बोलत होते. मुंबईत साकी नाका परिसरात आज एका व्यक्तीचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. मॅनहोलवर जाळी बसवण्याचं काम सुरू असताना ही व्यक्ती मोबाईलवर बोलत तिकडून जात होती, त्यावेळी मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत महापौर ऋतू तावडे यांनी जाहीर केली आहे. तर कामात हलगर्जी केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं सहायक आयुक्तांसह 3 अभियंत्यांना निलंबित केलं आहे. येत्या 8 दिवसात सर्व मॅनहोलची पाहणी करून त्या ठिकाणी सुरक्षेची व्यवस्था करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडला, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर. राज्य सरकार सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करणार. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. आणि टीईटी पेपर फुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz वर. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत.
2: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशा है.
3: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
4: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
3: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.
5: के हम खो गए प्यार की रागिनी में.
3: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठपोळी तरुणी आरोही थत्ते हिच्या संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातन व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनी

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: हाय, मी शर्वरी.
4: नमस्कार, मी रोहित.
5: मी सुखदा.
3: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
0: आम्ही चर्चा करतो,
5: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो.
0: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
3: आपुलकी आहार
0: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वनिता मंडळात
0: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
3: आपुलकी या घरात.

आम्ही बोलत आहोत प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो आजचं विधिमंडळ समालोचन. प्रथम विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन गौरीशंकर घाळे.
1: महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक सभागृहात एकमतानं मंजूर. शेतीकामासाठी गाळ मुरमावरील रॉयल्टी रद्द. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर विरोधकांचा सभात्याग. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक सभागृहात चर्चेनंतर एकमतानं मंजूर करण्यात आलं. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हे विधेयक मांडलं. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. अशावेळी महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख देण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं कृषीमंत्री भरणे यांनी चर्चेला सुरुवात करताना सांगितलं. या विधेयकात शेतीची व्यापक व्याख्या केली आहे. यात जमीन नसली तरी शेतीशी निगडीत कामे करणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा दिला जाणार आहे. त्यात पशुपालन, कुक्कुटपालन, मासेमारी, दूध उत्पादन यासारखी कामं करणाऱ्या महिलांना सुद्धा शेतकऱ्यांचा दर्जा मिळणार आहे. हा कायदा लागू झाल्यावर महिला शेतकऱ्यांना ओळखपत्र दिलं जाईल. त्यांना कृषीसाठी अर्थसहाय्य मिळेल. त्यामुळे सर्वांनी या विधेयकाला एकमतानं पाठिंबा द्यावा असं आवाहन

त्यांनी केलं। तर या विधेयकाच्या माध्यमातून कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, केवळ त्यांच्या हक्काला श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधेयकावर बोलताना सांगितलं। हे विधेयक वारसा उत्तराधिकारी मालमत्तेसंदर्भातल्या विद्यमान कायद्यात बदल करत नाही, केवळ महिलांच्या कृषी क्षेत्रातल्या योगदानाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या। बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारण्यासाठी विहीर गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरुमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला एक रुपयाचीही रॉयल्टी अर्थात स्वामित्व धन द्यावं लागणार नाही। तसंच शेतकऱ्यांच्या मालकीचे ट्रॅक्टर किंवा बैलगाड्या अडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलीस किंवा महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली। राज्याची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असल्यानं ग्रामीण भागाचा विकास जलद गतीने व्हावा हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं। जलसंपदा आणि जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतील जलकुंभ गावतळी शेततळी पाझर तलाव गाव नाले महसुली नाले बंधारे मालगुजारी तलाव लघुसिंचन तलाव किंवा स्वतःच्या शेतातून गाळ माती आणि मुरुम काढायला आता पूर्ण मुभा असेल। पावसाळ्यात शेतात आणि शेतरस्त्यांवर होणारा चिखल दूर करणं खड्डे भरणं विहीर खणणं जनावरांचा गोठा बांधणं आणि शेतघर दुरुस्तीसाठी या गौण खनिजाचा थेट वापर करता येईल। या कामासाठी शेतकऱ्याला केवळ स्थानिक तलाठ्याकडे एक साधा अर्ज करावा लागेल। संबंधित मंडळ अधिकाऱ्याने अर्जावर 15 दिवसांच्या आत परवानगी देणं बंधनकारक करण्यात आलं आहे। तलाव किंवा नाले जलसंधारण विभागाचे असतील तर त्या विभागाचे आणि महसुली नाले असल्यास तहसीलदारांचं ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागणार असल्याचं महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं। काँग्रेस सदस्य साजिद पठाण यांना बिष्णोई टोळीकडून पुन्हा धमकी देण्यात आल्याच्या मुद्द्यावर काँग्रेस सदस्य विधानसभेत आक्रमक झाले। सुरक्षित वाढ करण्याची मागणी करत काँग्रेस सदस्यांनी कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। मंगळवारी एका लक्षवेधी संदर्भात उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिष्णोई टोळीवर निर्णायक कारवाई करण्याचं जाहीर केलं। त्यानंतर बुधवारी काँग्रेसचे आमदार साजिद पठाण यांना पुन्हा एकदा बिष्णोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचं काँग्रेस सदस्य नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं। त्यावर या संदर्भात राज्य सरकारला सूचना करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्यातील विधानसभा आमदार विधान परिषद आमदार लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारची आहे, पठाण यांना आलेल्या धमकीची गंभीर दखल घेत त्यांच्या सुरक्षिततेची गरज लक्षात घेता या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्याची सूचना विधानसभा अध्यक्षांनी केली। लातूरमध्ये 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीला आल्याचं सांगत या प्रश्नावर चर्चा करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना दिली। पावसाळी अधिवेशन सुरू असताना 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्येची घटना ही अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगत सरकारने यावर तातडीने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी वडेट्टीवारांनी केली। मात्र तालिका अध्यक्ष समाधान अवतडे यांनी चर्चेची मागणी नाकारली। त्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न वाढतं आर्थिक संकट आणि आत्महत्यांची मालिका यावर सभागृहात सविस्तर चर्चा होणं आवश्यक असताना सरकारनं या विषयाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विरोधकांनी केला। राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आत्महत्या हा विषय सर्वात प्राधान्याचा असून त्यावर चर्चा नाकारली म्हणून विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला। कांदिवली पश्चिमेत माथाडी कामगारांसाठीच्या कापड बाजार आणि दुकान मंडळाच्या 27 एकर भूखंडाच्या हस्तांतरण आणि पुनर्विकासात शर्तभंग झाल्याचं सरकारनं मान्य केलं आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून बांधकाम न झालेली 26,900 चौरस मीटरची अतिरिक्त जागा पुन्हा शासन जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत यासंदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली। राष्ट्रीय महामार्ग 52 भूसंपादनात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी पदाचा गैरवापर करून बदली झाल्यानंतर मागील तारखांचे आदेश काढत तब्बल 241 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सभागृहात दिली। 68 कोटी रुपयांचा मूळ निवाडा थेट 310 कोटींवर नेऊन हा भ्रष्टाचार करण्यात आला असून या प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसंच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून वाटप झालेल्या रकमेची वसुली केली जाणार असल्याची माहिती महसूल मंत्र्यांनी दिली। सदस्य प्रकाश सोळंके काशीनाथ दाते राजेश क्षीरसागर नरेंद्र भोंडेकर धर्मवीर आत्राम सुधीर मुनगंटीवार अमित देशमुख नितीन पवार आणि मोहन मते यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या

0: भूसंपादन वाटपातील गैरव्यवहाराबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता, त्याला उत्तर देताना महसूल मंत्र्यांनी या मोठ्या कारवाईबाबत माहिती दिली. राज्यातील सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत 2388 अनुदानित वसतिगृह चालवली जात असून यात कार्यरत असणाऱ्या 4 संवर्गातील वेतन श्रेणीच्या संदर्भात कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा प्रस्ताव विभागाकडे प्राप्त झाला आहे. सध्या हा प्रस्ताव वित्त विभागाच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात आला असून त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहाला दिली. या वसतिगृहात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी संदर्भात तारांकित प्रश्न सदस्य देवराव भोंगळे यांनी केला होता, त्यावर नितीन राऊत, नाना पटोले आदींनी उपप्रश्न केले.
1: विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलत. लेखन गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन

0: प्रश्न सदस्य देवराव भोंगळे यांनी केला होता, त्यावर नितीन राऊत, नाना पटोले आदींनी उपप्रश्न केले.
1: विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलत. लेखन गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन अनुराग कांबळे.
0: मराठी भाषेच्या उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची माहिती. समग्र शिक्षा अभियानातील या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवणार, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या हिशोबाच्या पावत्या देण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचं तत्काळ निलंबन करणार, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची घोषणा. शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदीची सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करणार, राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्र. विधान परिषदेच्या कामकाजाची सुरुवात गुरुवारी सकाळी विशेष बैठकीनं झाली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला असून केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा असली तरी राज्य शासनाने मराठी भाषा संवर्धनासाठी विविध महत्वाकांक्षी उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे, अशी माहिती उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. नियम 92 अन्वये अर्धा तास चर्चेत सदस्य उमा खापरे, जगन्नाथ अभ्यंकर, अमित गोरखे, मनीषा कायंदे यांनी चर्चेत सहभाग घेतला. त्यावेळी सामंत बोलत होते. उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेची प्रक्रिया ही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कार्यपद्धतीनुसार होत असून त्यासाठी आवश्यक प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी इथे मराठी भाषा विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. तसंच प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र जिल्हा भाषा अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी 1 महिन्यात करण्यात येईल, असंही मंत्री सामंत यांनी सांगितलं. मुंबईतील मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून ते डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. ऐरोली इथं 34 कोटी रुपये खर्चून भाषा भवनाचं उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील साहित्यिकांचं साहित्य विविध भाषांमध्ये पोहोचावं यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने अनुवाद समिती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ आणि निळोबा राय यांचं साहित्य मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनानं आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिलं आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली. कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या समग्र शिक्षा अभियानातील या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन त्याविषयीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले असून तो मिळाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत तो समोर ठेवण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात सुरू असलेली ही विद्यालयं मुलींच्या शिक्षणासाठी सुरू असून या विद्यालयांचा विकास करता येईल याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याचा विचार सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या हिशोबाच्या पावत्या देण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचं तत्काळ निलंबन केलं जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केली. सदस्य किरण सरनाईक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. तसंच पुढील 3 महिन्यांच्या आत ज्या कर्मचाऱ्यांच्या पावत्या प्रलंबित आहेत त्यांना देण्यासाठी विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात येईल. तसंच ही माहिती पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न करण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. प्रलंबित पावत्यांविषयी चर्चा करण्यासाठी शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्याकडून चौकशी करून 15 दिवसात त्याचा अहवाल मागवण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. राज्यभरात किती कर्मचाऱ्यांच्या पावत्या प्रलंबित आहेत याची माहिती घेण्यासाठी एक विशेष समिती नेमण्याविषयी राज्य सरकार सकारात्मकपणे विचार करेल, असंही भोयर यांनी स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच पुस्तकं, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करायला भाग पाडणाऱ्या राज्यातील काही खासगी तसंच सीबीएसई, आयसीएसई बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई करेल, असं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं. शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याबाबत सदस्य सुधाकर अडवाले यांनी प्रश्न उपस्थित

0: उपस्थित केला. प्रश्नाला उत्तर देताना भोयर यांनी स्पष्ट केलं की अशा प्रकारच्या सक्तीला शासनाचा ठाम विरोध असून यापूर्वीही काही शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक विभागीय उपसंचालक कार्यालयांतर्गत सहाय्यक संचालकांच्या नियंत्रणाखाली नोडल अधिकारी नेमले जाणार आहेत. या अधिकाऱ्यांमार्फत शाळांमधील खरेदी प्रक्रियेवर बारकाईनं देखरेख ठेवली जाईल आणि नियमभंग करणाऱ्या शाळांवर तात्काळ कारवाई केली जाईल. लोकप्रतिनिधींनी या मुद्द्यावर मांडलेल्या तक्रारींच्या आधारे संबंधित शाळांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या यादीच्या आधारे तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही भोयर यांनी नमूद केलं. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, तसंच प्रत्यक्ष स्थानकांना भेटी देऊन सुरक्षेचा आढावा घेण्यात येईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलं. सदस्य रवींद्र फाटक यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी साध्या वेशातील पोलीस भरारी पथकांची नेमणूक केली असून संशयितांची तपासणी करण्यात येते. एकूण 177 उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये 900 सीसीटीव्ही कार्यरत असून ते वाढवण्यासाठी केंद्राशी पत्रव्यवहार करण्यात येईल असंही कदम म्हणाले. रेल्वे प्रवासादरम्यान नेमके कुठे अपघात होतात ते शोधून त्याचे झोन तयार केले आहेत. काय उपाय करावेत हे सुचवण्यासाठी जॉईंट कमिशनर दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल, तसंच सर्वच लोकल 15 डब्यांच्या करून प्रवाशांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असंही राज्यमंत्री कदम म्हणाले.
1: आपण ऐकत होतात विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन अनुराग कांबळे, वाचक स्वर रश्मी पाटकर यांचा. याबरोबरच आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 झालेली आहेत. ऐकूया कार्यक्रम माझं घर माझं शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या माझं घर माझं शिवार या कार्यक्रमामध्ये मी गौरी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आहे. म्हणजे आज भारतीय सौर 10 आषाढ शके 1948 म्हणजेच गुरुवार 2 जुलै 2026. म्हणजे कालचा 1 जुलै हा सर्व महाराष्ट्रभर कृषी दिन म्हणून साजरा करण्यात आला. हरित क्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त शासन स्तरावर 1 जुलै हा कृषी दिवस आणि 1 ते 7 जुलै हा कृषी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देणं आणि त्यांचा सन्मान करणं हा आहे. या कृषी सप्ताहादरम्यान महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत वेगवेगळे उपक्रम राबविले जातात, ज्यामध्ये शेतकरी मेळावे आणि शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित केल्या जातात, कृषी प्रदर्शनांचं आयोजन केल्या जातं. यासोबतच शेतकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी माती परीक्षणासंदर्भात जागृती करण्यासाठी मार्गदर्शनही केलं जातं. तर अशा या कृषी सप्ताहाच्या आपण सर्वांना शुभेच्छा देऊन आपण कार्यक्रमाकडे वळूया. शेतकरी बंधू भगिनींनो, खोडमाशीपासून बचावासाठी सोयाबीन पिकामध्ये करावयाची बीज प्रक्रिया याबाबत प्रवीण देशपांडे विषय विशेषज्ञ कीटकशास्त्र कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही यांनी केलेलं हे आवाहन ऐकूया.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रवीण देशपांडे विषय विशेषज्ञ कीटकशास्त्र कृषी विज्ञान केंद्र

0: नरसिंहदेवाई जिल्हा चंद्रपूर, आज आपल्याला खोड माशीपासून बचावासाठी सोयाबीन पिकात करावयाची बीज प्रक्रिया याबद्दल माहिती देणार आहे. शेतकरी बांधवांनो, आपल्या जिल्ह्यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर आणि मका हे महत्त्वाचे पिके आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये एका भागामध्ये धान पीक पद्धती आहे, तर दुसऱ्या भागामध्ये कापूस सोयाबीन पीक पद्धती आहे. सोयाबीन पिकामध्ये खोडमाशीचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासून सुरू होत असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. योग्य बीज प्रक्रियेमुळे पिकाला सुरुवातीचे 25 ते 30 दिवस संरक्षण मिळते आणि दुबार पेरणीचे संकट टाळता येते. यासाठी सर्वप्रथम कार्बोक्झिन 37.5% अधिक थायरम 37.5% मिश्र बुरशीनाशक 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे व नंतर थायोमेटॉक्झिन 30% प्रवाही 10 मिली प्रति किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी केली जाते, परंतु बीज प्रक्रिया केली नसल्यास पेरणीनंतर 10 ते 15 दिवसात रोपावस्थेत खोडमाशीचा प्रादुर्भाव होतो व त्यामुळे रोपांची संख्या कमी होऊन रोपांची वाढ खुंटते आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. खोडमाशी ही लहान काळ्या रंगाची माशी असून या केळीची अळी पानांच्या शिरांमधून खोडात प्रवेश करून आतील भाग पोखरते. सुरुवातीच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास झाड वाळून जाते. प्रादुर्भावग्रस्त झाडावरील फुलांची सुद्धा गळ होते. शेंगामधील दाण्यांचे वजन घटते आणि एकूणच उत्पादनात सरासरी 16 ते 30% घट ही होऊ शकते. ज्या शेतकरी बंधूंनी बीज प्रक्रिया केली नाही त्यांनी पीक 15 दिवसांचे झाल्यानंतर इथिओन 50% प्रवाही 30 मिली किंवा एंडोक्झा कार 15.8% प्रवाही 7.5 मिली किंवा क्लोराईन ट्रिनिप्रो 18.5% प्रवाही 3 मिली पैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच शेतकरी बंधूंनी नियमित पीक संरक्षण करून कीड नियंत्रण करण्याचे नियोजन करावे व खोड खिडीपासून आणि खोड माशीपासून होणारा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घ्यावी. धन्यवाद.
1: आता आपण ऐकूया कृषी पदवीनंतरच्या शिक्षणाच्या संधी या विषयावर डॉक्टर राहुल तायडे, विभाग प्रमुख कृषी विस्तार शिक्षण आनंद निकेतन कृषी महाविद्यालय बरोडा यांची मुलाखत. शेतकरी बंधू भगिनींनो, भारत हा कृषी प्रधान देश आहे. देशातील बहुतांश लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. अन्नधान्य उत्पादन, दूध, फळे, भाजीपाला या साऱ्यांमध्ये शेतकऱ्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे शेतीविषयक आधुनिक ज्ञान, कौशल्य, तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी शिक्षणाचं महत्व वाढलं आहेच. शिवाय वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या अन्न वस्त्राच्या गरजा भागविण्यासाठी देखील कृषी शिक्षणाचं महत्व वाढलेलं आहे. पण यासाठी गरज आहे ती कृषीविषयक रितसर शिक्षण घेण्याची. 10वी 12वी नंतर कृषीविषयक शिक्षणामध्ये कोणत्या संधी उपलब्ध आहेत? कृषीविषयक पदवीधारक आणखी कोणत्या क्षेत्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकतात? या सर्व बाबींबद्दल माहिती घेण्यासाठीच आज आमंत्रित केलेला आहे आनंद निकेतन कृषी महाविद्यालय बरोडाचे कृषी विस्तार शिक्षण विभाग प्रमुख डॉक्टर राहुल तायडे यांना. सर नमस्कार.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार शेतकरी बंधूंनो.
1: आपल्या युवा पिढीने कृषी विषयक शिक्षण जर घेतलं तर त्याचे कोणते फायदे त्यांना मिळू शकतात?
2: मॅडम, अतिशय महत्वाचा आणि सुरुवातीचा प्रश्न विचारलाय तुम्ही. तर सगळ्यात पहिल्यांदा बघितलं आपण की आपल्या देशाची इकॉनॉमी ही सुद्धा कृषी आधारित आहे. म्हणजे जर आपण जीडीपी कॉन्ट्रीब्युशन बघितलं आपला तर 18-19% जवळपास देशाच्या जीडीपी मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा आहे. 55 ते 60% लोकसंख्या आजही शेतीवरती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या डिपेंड आहे. आणि तुम्ही जर आता उत्पादनाचे बघितलं तर स्वातंत्र्याच्या वेळी आपलं 50 मिलियन मेट्रिक टन असं उत्पादन होतं आणि आज आपण जवळपास 330-332 मिलियन मेट्रिक टनावरती पोहोचलेलो.

0: हा जो काही प्रगतीचा आलेख आहे उत्पादनाच्या अनुषंगाने म्हणा किंवा जागतिक स्तरावरती सुद्धा आपल्या कृषीच्या उत्पादनामध्ये फार मोठा वाटा आहे, तर हे सगळं संशोधनाच्या भरोशावर किंवा विस्ताराच्या भरोशावर झालेलं दिसतंय. आणि हे सगळं समोर जात असताना इथे कृषी पदवीधरांचं योगदान हे अतिशय महत्वाचं असतं, त्यामुळे निश्चितच कृषीच्या क्षेत्राला फार मोठा वाव आहे आणि युवकांनी यात आलंच पाहिजे. आपण जर बघितलं तर कोरोनाच्या काळामध्ये तर सगळे सेक्टर्स थांबले होते, पण फक्त एक वैद्यकीय क्षेत्र आणि एक कृषीचं क्षेत्र असं होतं की जे थांबलं नाही, म्हणजे ज्याला आपण ऑल कॅन बेट बट अग्रिकल्चर नॉट असं जे म्हणतो, तर ते खऱ्या अर्थानं आपल्याला इथं दिसतंय.
1: नुकताच आपला 12वीचा रिझल्ट लागून गेलेला आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांपुढे प्रश्न असतो की आपण आता काय शिक्षण घ्यावं, कुठं घ्यावं. तर 12वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कृषी विषयामध्ये कोणकोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहेत याबद्दल काय सांगाल?
0: मॅडम, सर्वप्रथम मी असं म्हणेल की ते विद्यार्थ्यांनी एक शॉर्ट टेस्ट असते, स्ट्रेंथ विकनेस अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट ज्याला म्हणतो, की प्रत्येकाचे आपले एक आंतरिक वैशिष्ट्ये असतात आणि काही बाह्य वैशिष्ट्ये असतात, त्या अनुषंगाने आपण निर्णय घ्यावा. आणि आपल्याला जर कृषीच्या क्षेत्रात यायचं असेल तर नुकताच सीईटीचा निकाल लागलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण आता येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र कृषी राज्य शिक्षण संशोधन परिषद यांच्या वतीनं अर्ज भरण्याला सुरुवात होईल आणि विद्यार्थी त्या वेबसाईटवरती जाऊन आपला अर्ज भरू शकता. जवळपास बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 4 स्टेट अग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज म्हणजे राज्य कृषी विद्यापीठ आहेत आणि जवळपास 126 कॉलेजेस कृषी शिक्षणासाठी बीएससी इन अग्रिकल्चर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. त्या प्रेफरन्सेस व्यवस्थित देणे एक महत्वाचा भाग असतो त्याच्यामध्ये. बरेचदा काय होतं की मुलं ते माहिती पुस्तिका वाचत नाही किंवा त्या माहिती पुस्तिका असलेले महाविद्यालयाचं नाव आणि त्याला असलेला ग्रेड हे वाचत नाही, हे लक्षात न घेता तो कम्प्युटरचा तिथला जो असतो प्रतिनिधी तो सांगतो त्या पद्धतीने भरतात, असं न होता आपण व्यवस्थित ती माहिती पुस्तिका वाचावी आणि मग आपले प्रेफरन्सेस भरावेत आणि कृषीच्या क्षेत्रामध्ये आपण बीएससी इन अग्रिकल्चर ऑनर्स आपण याला प्रवेश घेऊ शकतो. आणि मला असं वाटतं की शेतीचं क्षेत्र हेच एक महत्वाचं क्षेत्र आहे, कारण बरेचदा कृषी पदवीधर जे आहे त्यांच्यावरती थोडीफार नाराजी पण व्यक्त केली जाते की कृषी पदवीधर हे कृषीच्या क्षेत्रात योगदान देत नाही. थोडासा गैरसमज असावा, कारण मुळात अग्रिकल्चरला येणारी मुलं ही मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली असतात, निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली असतात आणि ग्रॅज्युएशन झाल्या त्यांना नोकरीची गरज असते, आई वडिलांच्या अपेक्षा असतात की यांनी लवकरात लवकर अर्थार्जन करावं आणि त्यासाठी आपण ज्या बघणार आहोत की अनेक संधी आहेत, त्या संधी त्याला उपलब्ध असल्यामुळे तो शेतीच्या क्षेत्राकडे वळत नाही. पण काही अग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स हे शेतीच्या क्षेत्रामध्ये वळून अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. अनेक यशोगाथा आजकाल उपलब्ध आहेत वेगवेगळ्या पेपरच्या माध्यमातून, वेबसाईटला गेलात किंवा ब्लॉगवरती तुम्हाला दिसतील, तर अनेक अग्रिकल्चर ग्रॅज्युएट्सनी चांगल्या पद्धतीने शेती केलेली आहे, एक नवे आदर्श नवे आयाम समाजासमोर शेतकऱ्यांसमोर ठेवलेले आहे. आज अग्रिकल्चरमध्ये एआयचा वापर होतो आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा. आज ऊस आणि एआय असं खूप आता ट्रेंडिंग आहे सध्या आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट सुद्धा वसंधरा शुगर इन्स्टिट्यूट जे आहे व्हीएसएफ त्यांच्यासोबत काम करू इच्छितं आणि त्या अनुषंगानं त्यांचं काम सुरू आहे. तर एआयचा जर तुम्हाला अग्रिकल्चरच्या क्षेत्रामध्ये वापर करायचा असेल तर अग्रिकल्चरची मूळ तत्व आहे ती समजणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की अग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स किंवा कृषी पदवीधर ही मूळ तत्वे चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ शकतो किंवा त्याला समजतात, त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा कृषीच्या क्षेत्रामध्ये उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये फार मोठा महत्वाचा ठरणार आहे. आणि यासाठी आपण कृषीविषयक शिक्षण घेणं हे अतिशय गरजेचं आहे. सोबतच आता मला सांगताना आनंद होईल की नवीन शैक्षणिक धोरण 2020 हे मागल्या वर्षीपासून कृषीच्या शिक्षणामध्ये लागू झालेलं आहे आणि त्या अंतर्गत हे जे नवीन धोरण आहे हे विद्यार्थ्यांनी अधिकाधिक कौशल्य विकसित करावी यासाठी प्रत्येक सेमिस्टरला एक मॉड्यूल म्हणूया किंवा एक एक्सपिरियन्शियल लर्निंग बेस्ड कोर्स देण्यात आलेला आहे. म्हणजे त्यांनी वनशेती करावी, त्यांनी रेशीम शेती करावी, त्यांनी मशरूमची शेती करावी, त्यांनी गांडूळ खतचं उत्पादन घ्यावं, त्यांनी डेअरीचा व्यवसाय करावा, तर अशा अनुषंगाने प्रत्येक सेमिस्टरला त्याला एका व्यवसायाची ओळख होणार आहे, जेणेकरून तो कृषी पदवीधर जेव्हा बाहेर पडेल तेव्हा किमान तो स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकेल, कारण त्या अनुषंगाने त्यांना जे काही ज्ञान आहे, जे काही अनुभव आहे पदवीला असतानाच मिळणार आहे. तर ही एक या नवीन शैक्षणिक धोरणाची उपलब्धी आहे, त्यामुळे मी निश्चितच सगळ्या विद्यार्थी मित्रांना आणि शेतकरी बांधवांना आवाहन करेल की आपण कृषीच्या क्षेत्राला प्राधान्य द्यावं, आपली वैयक्तिक इच्छा असेल तर आपण कृषीच्या शिक्षणाला यावं. आपल्या या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आमचं आनंद निकेतन कृषी महाविद्यालय हे शासकीय अनुदानित महाविद्यालय आहे आणि 1965 पासून हे महाविद्यालय आहे.
1: एखादा विद्यार्थी जो असेल त्याने कृषीमध्ये बीएससी केलेलं असेल, अग्रिकल्चर बीएससी असेल आणि पुन्हा त्याला त्या विषयामध्ये आणखी पुढचं शिक्षण घेण्याची इच्छा असेल.

0: तर यासाठी कुठल्या कुठल्या संधी त्याला उपलब्ध आहेत?
1: कृषीचा पदवीधर हा पदव्युत्तर कृषीच्या वेगवेगळ्या विषयामध्ये करू शकतो, म्हणजे ज्याला आपण पोस्ट ग्रॅज्युएट किंवा मास्टर्स म्हणतो. आता त्याच्यात दोन पद्धती आहे, एक आहे महाराष्ट्र लेवलची जी एम एस सी ई टी असते, म्हणजे तुम्ही फक्त महाराष्ट्रातले जे चार विद्यापीठं आहेत त्याच्यामध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता पदव्युत्तर पदवीकरिता. आणि एक आमच्याकडे एक चांगली सुविधा आहे की आयसीएआर भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली जी आहे त्यांच्याद्वारा एक राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा घेतली जाते ज्याला आम्ही जीआरएफ म्हणतो. आणि ती जवळपास जीआरएफ जी आहे ती 20 डिसिप्लिन मध्ये आणि 81 विषयामध्ये कंडक्ट करायचं ती परीक्षा. आणि तुम्ही तो सब्जेक्ट निवडून, त्या सब्जेक्टचा एक गट असतो, तो गट निवडून तुम्ही अभ्यास करायचा, ती परीक्षा द्यायची. आणि ती परीक्षा दिल्यानंतर जर तुम्ही त्यांच्या गुणवत्ता यादीत आला तर तुम्हाला फेलोशिप सुद्धा मिळते. म्हणजे जवळपास 12-13 हजार रुपयाच्या जवळपास ती फेलोशिप मिळते, 12,640 रुपये प्रति महिना. एखादा विद्यार्थी गरीब असेल की ज्याची शिक्षणाची पुढील सोय नाही तर त्याला पदव्युत्तर पदवी करण्याकरिता, म्हणजे एमएससी करिता, त्याला भारत सरकार 12,640 रुपये महिना देतं, असं 2 वर्ष. आणि एक तुम्ही जर बाहेरच्या राज्यामधून जाऊन एमएससी केलं, मास्टर्स केलं, तर निश्चितपणे तुमच्या दृष्टिकोनामध्ये बदल होतो, एक नवा आयाम, नवीन दृष्टिकोन घेऊन तुम्ही पुढे जाता. तर निश्चितपणे एक चांगली संधी आमच्या अॅग्रिकल्चर सेक्टरमध्ये आयसीआर थ्रू एमएससी करणे ज्याला म्हणतो आपण, किंवा राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा देऊन पदव्युत्तर पदवीला प्रवेश घेणं हे मानाचं समजलं जातं, तर ही आमच्याकडे चांगली संधी उपलब्ध आहे. सोबतच आता एबीएमचं खूप गवगव आहे, अॅग्री बिझनेस मॅनेजमेंट, तर तुम्ही एमबीए सुद्धा करू शकता, कारण आजकाल बऱ्याच कंपन्यांना मार्केटिंग करिता वगैरे एमबीए ग्रॅज्युएट्स लागत असतात, तर ती एक चांगली संधी आहे.
0: जसं तुम्ही आता सांगितलं की आयसीएआर अंतर्गत आपण जर एमएससी केलं अॅग्रिकल्चरमध्ये तर वेगवेगळ्या स्ट्रीममध्ये तुम्हाला त्याच्यात संशोधन करता येतं, तर याबद्दल आणखी माहिती सांगता येईल तुम्हाला सविस्तर?
1: मॅडम, आयसीएआरचे जवळपास नाही म्हटलं तरी 74 इन्स्टिट्यूट्स आहेत पूर्ण देशभरामध्ये. आणि या 74 इन्स्टिट्यूटमध्ये जवळपास 10 डिसिप्लिन असतात प्रत्येक इन्स्टिट्यूटला, आणि त्या 10 डिसिप्लिन मध्ये रिसर्च चालतं, संशोधन चालतं. आता हे संशोधन पूर्ण येण्याकरिता शास्त्रज्ञांची गरज असते, आणि त्यासाठी मग एएसआरबी म्हणून एक बोर्ड आहे, अॅग्रिकल्चर सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्ड, वैज्ञानिक चयन संस्था म्हणून आपण त्याला, तर ही एक परीक्षा घेतो ज्याला आपण एआरएसची परीक्षा म्हणतो. आता ती नेट सोबत जोडली गेलेली आहे सध्या परीक्षा, पण ही परीक्षा म्हणजे एक पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत जर झाली तर तुम्ही एमएससीच्या आधारावरती, म्हणजे मास्टर जरी असलं तरी तुम्ही शास्त्रज्ञ म्हणून तुमची निवड होऊ शकते. आणि देशभरातल्या या ज्या काही 74 संस्था आहेत तिथे तुमची निवड कनिष्ठ शास्त्रज्ञ या पदावरती होते, आणि मग तुम्ही पुढे प्रमोशन निवड पुढे जाता. तर अशा खूप मोठ्या प्रमाणात संधी आयसीएआर सिस्टीम मध्ये आहे. सोबतच विद्यापीठामध्ये सुद्धा स्वतःचं संशोधन असतं, तिथे सुद्धा पीएचडी धारक ज्यांनी आचार्य पदवी घेतलेली आहे अशा विद्यार्थ्यांची गरज असते, तर तिथे सुद्धा तुमची निवड होते. सोबतच आपल्याकडे फार मोठी इनपुट इंडस्ट्री आहे, म्हणजे ज्याला आपण निविष्ठांची इंडस्ट्री म्हणतो, म्हणजे खत, बियाणे, कीटकनाशके, तर ह्या प्रत्येक कंपनीचं आपलं एक स्वतःच एक R&D असतं, रिसर्च अँड डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो आपण, स्वतःच्या लॅब्स असतात, स्वतःचे फार्म्स असतात, तर तिथे सुद्धा या संशोधनाला वाव आहे. अशा पद्धतीने संशोधनाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा प्रचंड असा वाव असलेलं हे क्षेत्र आहे. ज्याला आवड असेल संशोधनाची ते संशोधनामध्ये सुद्धा निश्चितपणानं पुढे येऊ शकतात, आणि एक प्रकारे देशसेवेला हातभार लावू शकतात. कारण तुम्हाला माहित असेल की हरित क्रांती जी झाली डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली, की अशा पद्धतीचे उपलब्धी आपल्याला मिळालेली आहे की भरपूर अन्नधान्याचं उत्पादन व्हायला लागलं आपल्याकडे, ते केवळ संशोधनाची उपलब्धी आहे.
0: आपलं हे संशोधन आहे ते प्रयोगशाळेपुरतंच मर्यादित न राहता या संशोधनाचा आणखी कसा विस्तार करता येईल सर?
1: बघा मॅडम, आपण राज्याचा जर विचार केला तर राज्यात पातळीवरती एक महाराष्ट्राचा कृषी विभाग आहे, त्यांच्या वतीने कृषी विस्ताराचं काम चालतं. त्यानंतर एक जिल्हा परिषद आहे, जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा एक कृषी विभाग असतो, त्यांच्या माध्यमातून सुद्धा विस्ताराचं काम चालतं. तिसरं म्हणजे आपले कृषी विद्यापीठ आहे, त्यांच्या माध्यमातून सुद्धा, किंवा कृषी विद्यापीठाची काही कृषी विज्ञान केंद्र आहे, किंवा आयसीआरचे काही कृषी विज्ञान केंद्र आहे, किंवा काही खासगी संस्थांचे कृषी विज्ञान केंद्र आहे, त्याच्या मार्फत सुद्धा कृषी विस्ताराचं काम चालतं. आणि काही एनजीओज काम करतात, म्हणजे काही सीएसआर बेस्ड फाउंडेशन असतात, जसं चंद्रपूर भागामध्ये सुद्धा काही सीएसआर बेस्ड शेतीच्या क्षेत्रामध्ये विस्ताराचं काम करणाऱ्या संस्था आहेत. तर याच्यामध्ये सुद्धा तुमची रिक्रुटमेंट होऊ शकते. जर तुम्ही महाराष्ट्राच्या कृषी विभागाच्या बाबतीत बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी ही पदं जी आहेत, कृषी सहाय्यक पद वगळता बाकीची सर्व पदं जी आहेत ती वर्ग 1 आणि वर्ग 2 ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून निवडल्या जातात. म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग काय करतं की कृषी क्षेत्रामध्ये विस्ताराचं काम करण्याकरिता

0: अधिकाऱ्यांची जी पदं आहेत ती निवडतं आणि इथे सुद्धा कृषी पदवीधरांना संधी आहे. तसंच जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा जे कृषी अधिकारी पद आहे किंवा कृषी विस्तार अधिकारी पद आहे त्यांची सुद्धा एक निवड चाचणी होत असते आणि ती जिल्हा परिषद कंडक्ट करत असते. तर ती सुद्धा एक स्पर्धा परीक्षा आहे, तिथे सुद्धा कृषी पदवीधरांना वाव आहे. सोबतच मग सांगितल्याप्रमाणे सीएसआर बेस्ड काही संस्था आहेत ज्या काम करतात किंवा काही एनजीओ आहेत, तर तिथे सुद्धा कृषी पदवीधरांना वाव असतो की आपण आपलं करिअर पण निवडू शकता आणि आपण कृषी विस्ताराच्या सेवेमध्ये योगदान देऊ शकता. अशा पद्धतीने कृषी विस्ताराच्या क्षेत्रामध्ये कृषी पदवीधर करू शकतो.
1: सर, तुमच्या बोलण्यामध्ये वारंवार कृषी विस्तार हा शब्द येतो आहे, तर या संकल्पनेबाबत आपण काय सांगाल?
0: कृषी विस्तार म्हणजे मॅडम, जसं मगेश तुम्ही सांगितलं की प्रयोगशाळेतलं तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचणे, एक्सटेन्शन होतो आम्हाला. तर आपण म्हणू शकतो की एका जागेवरची माहिती किंवा कार्यक्रम दुसऱ्या जागेवरती पोहोचणे, मग त्याच्यामध्ये कम्युनिकेशनचा पार्ट येतो, मग त्याच्यामध्ये प्रकल्पाचा भाग येतो, मग त्याचे प्रशिक्षण वेगवेगळे मिळावे हा नंतरचा भाग आहे. पण मुळात म्हणजे जे काही तंत्रज्ञान प्रयोगशाळामध्ये तयार झालेलं आहे ते शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचवणे म्हणजे कृषी विस्तार करणे, साध्या भाषेत सांगायचं झालं तर.
1: पुढचा प्रश्न असा विचारा असा वाटतो की कृषी उद्योजक हे जे होतात, कृषी उद्योजक तयार होण्यासाठी नेमकं कुठल्या प्रकारचं शिक्षण घ्यावं लागतं?
0: शिक्षण म्हणण्यापेक्षा मॅडम एंटरप्रिन्युअरशिप म्हणतो आपण त्याला, उद्योजकता. तर उद्योजकता ही एक संकल्पना आहे जी कुठेही निर्माण होऊ शकते, पण तिला पोषक वातावरण देणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर भारत सरकार, नाबार्ड आणि मॅनेज हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट्स करिता एसीएबीसी ऍग्रीक्लिनिक ऍग्री बिझनेस सेंटर म्हणून एक कोर्स चालवला जातो, ज्या अंतर्गत तुमच्यामध्ये उद्योजकता विकास करण्याचा प्रयत्न होतो. म्हणजे उद्योजकतेसाठी लागणारी जी काही वैशिष्ट्य आहेत किंवा जे काही गुण आहेत ते तुमच्यामध्ये विकसित करण्याचं एक रेसिडेन्शियल ट्रेनिंग असतं आणि ते फक्त ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट्सला मिळतं आणि ते सुद्धा मोफत असतं पूर्णतः. तो कोर्स तुम्ही केला जवळपास 2 महिन्याचा आहे, कुठे 1.5 महिन्याचा आहे. तर तो कोर्स केल्यानंतर तुम्हाला जवळपास 35% सबसिडी अनुदान आणि मुलींना तर 44% अनुदान मिळतं आणि 20 लाख रुपयापर्यंत तुम्ही ते क्लेम करू शकता. म्हणजे तुमच्या प्रोजेक्ट करिता तुम्ही जो काही व्यवसाय करणार आहात त्यासाठी तुम्ही लोन घेऊ शकता आणि त्याच्यावर मुलींना 44% आणि मुलांना 35% सबसिडी मिळते. तर हा एक चांगला सपोर्टिव्ह काम किंवा सपोर्टिव्ह व्यवस्था इथे उपलब्ध आहे. एसीएबीसी कोर्स जो म्हटलं, हे प्रशिक्षण देणाऱ्या काही संस्थांची निवड मॅनेज हैदराबाद आणि भारत सरकार आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने जी टीम असते ती करते. आपल्या या भागामध्ये काही संस्था तशा आहेत आणि या संस्थांमध्ये तुम्ही ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट आहात, तुमचं सगळे काही कागदपत्र तुम्हाला जमा करावे लागतात, मग तुमची मुलाखत होते. मुलाखतीमध्येच तुम्हाला विचारलं जातं की तुम्हाला हे प्रशिक्षण का घ्यायचं आहे, अर्थात तुम्हाला उद्योजकतेची आवड असते म्हणून तुम्ही तिथे आलेला असतात. तुम्हाला ते स्पष्ट करावं लागतं की मी हे प्रशिक्षण घेऊन उद्योग व्यवसाय करणार आहे आणि त्या अनुषंगाने तुमची निवड झाली की मग पहिल्या दिवसापासून तुम्हाला वेगवेगळ्या विषयाची ओळख करून दिली जाते. म्हणजे कुठे दाल मिल मालक असेल त्यांना बोलावलं जातं, एखादा नर्सरीचा चालक असेल त्याला बोलावलं जातं, एखादा एफपीओ असेल फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन ती चालवणारी व्यक्ती असेल त्यांना तिथे बोलावलं जातं, वेगवेगळ्या विषयाचे एक्सपर्ट तिथे बोलावले जातात. इव्हन की तुम्हाला कम्युनिकेशन कसं करावं, इंग्रजीचे काही 2-4 क्लासेस, कम्प्युटरचे 2-4 क्लासेस, ड्राफ्टिंग कसं असलं पाहिजे, बँकिंग सेक्टरचे अधिकारी तिथे बोलावले जातात. म्हणजे सर्वांगीण विकास करण्याच्या अनुषंगानं तुम्हाला सगळ्या पद्धतीचे एक्सपोजर दिलं जातं. सोबतच तुम्ही जो काही व्यवसाय निवडलेला आहे त्याला तुम्हाला 2-3 दिवसासाठी बाहेर पाठवलं जातं, हँड्स ऑन ट्रेनिंग ज्याला म्हणतो आपण, की तुम्ही त्या उद्योगात थांबलं पाहिजे, तिथं कशा पद्धतीने काम चालतं बघितलं पाहिजे, त्याचं सुद्धा तुम्ही डॉक्युमेंटेशन करू शकला पाहिजे. सोबत काही प्रक्षेत्र भेटी असतात, काही यशस्वी उद्योजक असतील त्यांच्या प्रक्षेत्रावरती जाऊन भेटी दिल्या जातात जेणेकरून तुम्हाला प्रेरणा मिळाली पाहिजे. अशा पद्धतीने त्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला पूर्णतः उद्योजकतेकडे येण्याचा प्रयत्न त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत केला जातो. ते झाल्यानंतर शेवटच्याकडे तुम्हाला प्रकल्प अहवाल कसा तयार करायचा, कारण तुम्हाला जेव्हा लोन केस करायची असते तेव्हा तुम्हाला बँकेला प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करावा लागतो, तर तो प्रकल्प अहवाल सुद्धा तुम्ही कसा तयार करायचा या संदर्भात सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं. हे अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन त्या कोर्समध्ये मिळतं.
1: म्हणजेच आपण बीएससी अग्रिकल्चर जर केलं तर आपल्याला कृषी उद्योजकतेपासून तर कृषी संशोधनापर्यंत कुठल्याही क्षेत्रात प्रवेश करता येतो असंच आपल्या बोलण्यातून थोडक्यात सांगता येईल. तुम्ही आता जसं उल्लेख केला की फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणजेच शेतकरी उत्पादक गट यांचं महत्व हळूहळू वाढत आहे की गटानं शेती करणे किंवा गटाने एखादं उत्पादन घेणे किंवा एखादा व्यवसाय करणे शेतीपूरक व्यवसाय, शासनही अशा या शेतकरी उत्पादक गटांना प्रोत्साहन देत आहे, तर याबद्दल आणखी सविस्तर काय सांगते
0: मॅडम? बरोबर, म्हणजे हा उद्योजकतेचा भाग म्हणूया आपण की

0: फार्मर प्रोड्युसर ऍक्ट जो आहे 2013 त्याच्या अंतर्गत तुम्हाला मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स कडे रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्यानुषंगाने तुम्ही आपली एक एफपीओ तयार करू शकता. आणि आपण आजूबाजूला बघतो की अनेक एफपीओ स्थापन झालेले आहेत. मुळात एफपीओ ही जी संकल्पना आहे मॅडम ती आर्थिक साक्षरतेतून आलेली आहे असं मला म्हणावं लागेल. आपल्याकडे याच्या आधी सुद्धा सहकार कायदा होता, सहकार चळवळ होती, पण आर्थिक साक्षरता ही थोडी कमी पडत होती. जर तुम्ही एफपीओच्या पूर्ण गाईडलाईन्स वाचल्यात रिटेलमध्ये तर तुम्हाला तिथे खर्च होणाऱ्या प्रत्येक रुपयाला बांधील राहावं लागतं आणि प्रत्येक रुपयाचा वर्षाचा वार्षिक जे काही ऑडिट असेल, अंकेक्षण असेल, हे सगळं तुम्हाला वेळोवेळी करावं लागतं. आणि तुम्ही जर केलं नाही तर त्याचे पनिशमेंट सुद्धा आहे, त्याच्या शिक्षा सुद्धा तिथे या कायद्याअंतर्गत देण्यात आलेल्या आहे. एफपीओ ही आज एक काळाची गरज आहे असं म्हणत नाही, कारण एवढे सगळे प्रश्न आहेत शेतकऱ्यांसमोर. नेहमी आपण म्हणतो की बॅकवर्ड लिंकेज आणि फॉरवर्ड लिंकेज, म्हणजे शेतीचं उत्पादनाच्या मागे अनेक समस्या आणि पुढे सुद्धा. म्हणजे मागे समस्या घेतलं तर मग मजुरांची समस्या आहे, बी बियाण्याची समस्या आहे, एज्युकेशन म्हणजे जे काही त्याला लागतं त्याच्या समस्या आहे. पुढे घेतलं तर मार्केटिंगची समस्या फार महत्वाची आहे, व्हॅल्युएडेशन जे आहे ते सुद्धा एक महत्वाचं आहे. ह्या अनुषंगाने वन स्टॉप सोल्युशन म्हणून आपण जेव्हा जर एफपीओकडे बघितलं तर ती समस्येवरती समाधान होऊ शकतं. आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कांचनी फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आहे, कदाचित आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना माहिती असेल. आज ती जवळपास 80 कोटी रुपयाचा त्यांचा वार्षिक उलाढाल त्यांची होते आहे. तर ही रात्रीतून नाही झाली, अर्थात त्यात त्यांचे कष्ट सुद्धा आहेत. त्यांना मिळालेलं माहिती असेल, त्याचं त्यांना केलेली अंमलबजावणी आणि त्यातनं आलेलं हे फळ आहे. पण हे आपणही करू शकतो, फक्त आपल्याला एक शिस्त लागेल आणि एक मनात काम करण्याची इच्छा ज्याला म्हणूया ती लागणार आहे. मुद्दा असा आहे की एफपीओ मध्ये काम करत असताना तुम्हाला जर शास्त्रीय माहिती असली कृषी क्षेत्राची तर तिथं वेगळ्या अंगाने कृषी पद्धतीवर काम करू शकतो. अर्थात एफपीओ हे कुणीही स्थापन करू शकतं, कुणीही जो शेतकरी असेल शेतीच्या क्षेत्राशी निगडीत असेल तो एफपीओच्या माध्यमातून आपला व्यवसाय करू शकतो. पण कृषी पदवी जर आला तर त्याला विशेष त्याचं ज्ञान असतं, त्याचा संपूर्ण अभ्यास त्या क्षेत्राचा झालेला असतो, त्यामुळे तो अतिशय चांगल्या पद्धतीने तो एफपीओला रन करू शकतो. तर सर्व शेतकरी बांधव आणि सगळ्या विद्यार्थी मित्रांना मी आवाहन करेल, कृषीचे क्षेत्र हे अतिशय मोठ्या प्रमाणात संधी घेऊन आपल्यासमोर उभं आहे. आपण सगळ्यांनी इथे यावं. या क्षेत्राच्या माध्यमातून आपण बघतो की अनेक लोक अधिकारी पदावर सुद्धा गेलेले आहेत, किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि कृषीचा अभ्यासक्रम हा थोडाफार साम्य आहे. आपण संशोधनाच्या क्षेत्रामध्ये जाऊ शकता, आपण कृषी विस्ताराच्या क्षेत्रामध्ये जाऊ शकता, आपण कृषी उद्योजकतेची कास पकडू शकता आणि आपण शेवटी शेतकरी म्हणून सुद्धा आपलं चांगलं करिअर आपण निर्माण करू शकता. अशा अनेक विपुल संधी आपल्याला इथे उपलब्ध आहे, तेव्हा आपण निश्चितपणाने या क्षेत्रात यावं. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे.
1: सर, आज तुम्ही इथे आलात आणि अत्यंत उपयुक्त आणि सविस्तर अशी कृषी विषयक शिक्षणाबद्दलची माहिती आमच्या शेतकरी बंधू भगिनींना दिली, त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार. डॉक्टर पंजाबराव देशमुख, कृषी विद्यापीठ, ग्रामीण कृषी मोसम सेवा, कृषी संशोधन केंद्र सिंधवाही यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रकातील माहिती जाणून घेऊया. भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवस आकाश ढगाळ राहून कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 ते 27 अंश सेल्सिअस राहून सर्वच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. तसंच काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. तुरळक 1 किंवा 2 ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जना, वादळ वारा यासह मुसळधार ते खूप मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. शेतकरी बंधू भगिनींना आता जाणून घेऊया हवामानावर आधारित कृषी सल्ला. शेतकरी बंधूंनी 75 ते 100 मिलीमीटर इतका मोसमी पाऊस पडल्याशिवाय खरीप हंगामामधील पिकांच्या पेरणीची घाई करू नये. शेतकरी बांधवांनी शिफारशीतील बियाणं आणि बीज प्रक्रियेसाठी लागणारे बुरशीनाशके तसंच जीवाणू खतांची उपलब्धता करून ठेवावी. हलका ते मध्यम पावसाचा अंदाज लक्षात घेता कृषी उत्पन्न बाजार समितीमधील खरेदीदार आणि इतर शेतमाल खरेदीदारांनी शेतकऱ्यांद्वारे विक्रीसाठी आणलेला शेतमाल उघड्या जागेवर न ठेवता शेडमध्येच साठवावा. बल्लारपूर, भद्रावती, चंद्रपूर, चिमूर, गोंडपिपरी, जीवती, कोरपना, मूल, पुंभुर्णा, सावली आणि वरोडा या तालुक्यातील शेतकऱ्यांनी वापसा असताना

पेरणी करण्यास हरकत नाही, परंतु ब्रह्मपुरी, नागभीड, राजुरा आणि सिंदेवाही या तालुक्यातील शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये, तसंच 75 ते 100 मिलीमीटर असा पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला निर्मित संशोधित धानाच्या विविध जातींचे बियाणे विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर येथे विक्रीस उपलब्ध आहेत. शेतकरी बंधू भगिनींनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही यांच्याकडून करण्यात आलेली आहे. सिंदेवाही 2001 पीडीकेव्ही साधना, पीडीकेव्ही साकोली, रेड राईस 1, पीडीकेव्ही तिलक, पीकेव्ही एचएमटी, सिंदेवाही 1, पीडीकेव्ही किसान, पीकेव्ही खमंग, पीकेव्ही मकरंद, पीडीकेव्ही साक्षी इत्यादी जातीचे धान 60 रुपये प्रतिकिलो या दराने उपलब्ध आहेत. शेतकरी बंधूंनो, वर्ष 2026 मधील ग्रामीण कृषी मोसम सेवा सल्लापत्रक नोंदणीसाठी आपलं नाव, गाव, पत्ता, मोबाईल नंबर इत्यादी माहिती aassindewahi@gmail.com यावर मेल करावा किंवा 9623360327 9623360327 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. तर ही होती प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी मोसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रकातील माहिती. बरं तर मंडळी, आजच्या माझं घर माझं शिवार या कार्यक्रमातून निरोप घेण्याची वेळ आलेली आहे. आजच्या कार्यक्रमाचे सादर होते कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे. पुन्हा भेटणार आहोतच आपण नवनवीन माहिती आणि प्रेरणादायी मुलाखतीसह. तोवर उत्तम खरीप हंगामासाठी भरभरून शुभेच्छा देत मी गौरी तुम्हा सर्वांचा निरोप घेते आहे. नमस्कार. श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम माझं घर माझं शिवार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.
4: यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई नमस्कार मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जपान भागीदारी दृढ करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जी रामजी योजनेचं उद्घाटन. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर. टीईटी पेपरफुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक. आणि कर्नाटकात दगडखाणीत मोठा खडक कोसळून 7 कामगारांचा जागीच मृत्यू, 5 जण जखमी. आणि आता बातम्या विस्तारानं. भारत जपान संबंध नेहमीच विशेष राहिले असून यापुढे ही भागीदारी दृढ करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारत जपान संयुक्त आर्थिक मंचाला ते आज नवी दिल्ली इथं संबोधित करत होते. ते म्हणाले,
1: भारत जापान संबंध वाकई बहुत स्पेशल है. हमारी इकोनॉमिक पार्टनरशिप की सफलता के कई उज्जवल उदाहरण है. अभी अभी हमने हरियाणा के खरखोदा में मारुति सुजुकी के नए प्लांट का उद्घाटन किया. जब जापान की एक्सपर्टीज और इन्वेस्टमेंट भारत के स्पीड और स्केल के साथ जुड़ती है तो पूरी दुनिया को फायदा होता है.
0: भारत ही जगातली सर्वात जास्त वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून गेल्या 12 वर्षांमध्ये सातत्यानं सुधारणा या कायझान तत्वज्ञानाचा अंगीकार करून सरकारने भारताचा आर्थिक डीएनए बदलून टाकला आहे, असंही ते म्हणाले. 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाईची यांच्याशी प्रधानमंत्री मोदी यांनी 16व्या भारत जपान शिखर परिषद स्तरावर चर्चा केली.

0: त्यानंतर विमा, कृत्रिम बुद्धिमत्ता, संरक्षण आणि आरोग्य क्षेत्रातल्या विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. महत्वाच्या क्षेत्रातल्या भागीदारीमुळे मुक्त आणि पारदर्शी ऊर्जा व्यापार शक्य होईल असा विश्वास ताकाईची यांनी व्यक्त केला. हरियाणात खारखोडा इथल्या मारुती सुझुकीच्या चौथ्या कारखान्याचं उद्घाटन उभय नेत्यांच्या हस्ते झालं. भारत आणि जपान यांच्यातली धोरणात्मक भागीदारी दृढ होण्यासाठी गुंतवणूक हा घटक मुख्यत्वे कारणीभूत ठरला आहे असं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज केलं. एका खासगी दूरचित्रवाणी वाहिनीनं आयोजित केलेल्या भारत जपान सामरिक संवादामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या कौशल्यपूर्ण मनुष्यबळासाठी नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत, मात्र सर्वांसाठी समान विकास यावर सरकारचा कटाक्ष आहे असं गोयल म्हणाले. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आज विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. आंध्र प्रदेशाच्या तिरुपती जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जी रामजी कार्डांचं वाटप करण्यात आलं, तसंच जी रामजी पोर्टलचं उद्घाटनही करण्यात आलं. जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा कायदा कालपासून देशात लागू झाला आहे. मनरेगा आणि या योजनेतला फरक सांगताना कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं,
1: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जी राम जी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा. और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कह रहे, पहले साल ही विकसित भारत जी राम जी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया, और राज्यों का 40% शेयर मिलेगा, तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया.
0: अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या जथ्याला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवती नगर बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवला. 57 दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा 28 ऑगस्ट पर्यंत सुरू राहील. उत्तराखंडच्या पिथौरागड जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं आदि कैलास आणि ओम पर्वत यात्रांसाठी इनरलाईन परमिट देण्याचं काम थांबवलं आहे. यात्रेकरूंच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेतल्याचं धारचुलाचे उपविभागीय दंडाधिकारी आशिष जोशी यांनी सांगितलं. हवामानाची स्थिती सुधारल्यानंतर परवाने देण्याचं काम पुन्हा पूर्ववत करण्यात येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. या विधेयकाच्या माध्यमातून कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, केवळ त्यांच्या हक्काला श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभेत केलं. या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. या अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद स्थापना केली जाईल. याशिवाय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य संनियंत्रण समिती आणि कृषी सचिवांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण कक्ष स्थापन केला जाईल. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी म्हणून जाहीर केलं आहे. अशावेळी महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख देण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. या विधेयकात शेतीची व्यापक व्याख्या केली आहे. यात जमीन नसली तरी शेतीशी निगडीत कामं करणाऱ्या महिलांना शेतकऱ्याचा दर्जा दिला जाणार आहे. त्यात पशुपालन, कुक्कुटपालन, मासेमारी, दूध उत्पादन यासारखी कामं करणाऱ्या महिलांना सुद्धा शेतकऱ्यांचा दर्जा मिळणार असल्याचं कृषीमंत्री म्हणाले. हा कायदा लागू झाल्यावर महिला शेतकऱ्यांना ओळखपत्र दिलं जाईल. त्याच्या आधारे महिला शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल. त्यांना कृषीसाठी अर्थसहाय्य मिळेल असंही ते म्हणाले. संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग सुरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार

0: यांनी विधानसभेत केली. हा पुरस्कार 10 लाख रुपयांचा असेल असंही ते म्हणाले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिली. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी मंचाची स्थापना करण्याविषयी सामंत म्हणाले,
1: मराठी भाषेचं जतन आणि सातार समुद्रापलीकडे मराठी भाषा पोहोचवणं, त्याचं संवर्धन करणं ही भूमिका आमच्या विभागाची असते. आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 75 आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्याचा निर्णय हा मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. वर्षभरामध्ये ते देखील मंच आम्ही उभारणार आहोत.
0: भिवंडीतील चर्चित टीईटी पेपर लीक प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं आणखी 3 आरोपींना अटक केली आहे. फरार आरोपी कपिल दाहिया याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर ठाणे पोलिसांनी जम्मू इथून त्याला अटक केली. तसंच या प्रकरणाशी संबंधित आणखी 2 आरोपी सोनू सिंग आणि मिथुन सिंग यांना बिहारमधील पाटणा इथून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ पवन बनसोड यांनी आकाशवाणीला दिली. कर्नाटकात दक्षिण बेंगळुरूजवळ मडापट्टण दगडखाणीत मोठा खडक 40 फूट उंचीवरून कोसळून त्याखाली 7 कामगारांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत 5 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे कामगार मध्य प्रदेश आणि इतर राज्यातून रोजंदारीवर काम करण्यासाठी तिथं गेले होते असं पोलिसांनी सांगितलं. खाण मालकानं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख तर जखमींना प्रत्येकी 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचं कल केलं आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत जपान भागीदारी दृढ करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जी रामजी योजनेचं उद्घाटन. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर. टीईटी पेपर फुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक. आणि कर्नाटकात दगडखाणीत मोठा खडक कोसळून 7 कामगारांचा जागीच मृत्यू, 5 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: भारती से बोल रहे हैं, थोड़ी ही देर में सुनिए चित्रलोक.

तोबा तोबा ये निगाहें, मैं की बोतल जैसी बाहें, हाय

103 मेगा हर्ट्ज FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. शोधू यावेळी रात्रीचे 11:46 झालेत. आमची आजची ही प्रसारण सभा आता समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया उद्याच्या पहिल्या सभेत सकाळी 5:55. जय हिंद.